नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 30 ज्येष्ठ शके 1948, 20 जून 2026, पहाटेचे 5:50 आणि 36 सेकंद झालेली आहेत. आमच्या पहिल्या सभेच्या कार्यक्रमांना आम्ही आता सुरुवात करीत आहोत. या प्रातकालीन प्रसारणात मी धनंजय भोसले आपणा सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. या मंगल दिवसाची सुरुवात करूया मंगल सनईनं.

0: श्रोतेहो, उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली ललित पंचम रागातली धून आत्ताच आपण ऐकलीत.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: श्रुते हो, पहाटेचे 5:55 झालेली आहेत. आता गिरवाणवाणी या सदरात आज आपण ऐकणार आहोत श्रीमद शंकराचार्य रचित शनी वज्र पंजर कवचम, सतीश आघारकर यांच्या स्वरात.
3: श्री गणेशाय नमः. नीलांबरो नील वपुः किरीटी गृध्र स्थित स्रास करो धनुष्मान चतुर्भुजः सूर्यसुतः प्रसन्नः सदा मम स्याद् वरदः प्रशान्तः. ब्रह्मा उवाच: शृणुदुहं ऋषयः सर्वे शनिपीडाहरं महत कवचं शनिराजस्य सौरेरिदमनुत्तमं कवचं देवतावासं वज्रपञ्जरसंज्ञकम्.

0: शनिवज्र पंजर कवचम संपूर्णम।
1: श्रोते हो, आत्ताच आपण गिर्वाणवाणी या सदरात श्रीमद शंकराचार्य रचित शनिवज्र पंजर कवचम सतीश आघारकर यांच्या स्वरात ऐकलं.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

0: सतारीचे बोल असोत
1: की मंजुळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: की मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी,
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी। दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी,
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता आहात. श्रोतेहो, सकाळी ठीक 6 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रभात वंदन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोक जी परांजपे यांचं गीत, ज्याला संगीत दिले कमलाकर भागवत यांनी.

श्रोते हो, आत्ताच आपण लता मंगेशकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराज यांची रचना ऐकलीत. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. कार्यक्रमात शेवटी कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात ही रचना.

0: श्रोते हो प्रभात वंदन या कार्यक्रमात काही भक्ती रचना आपण ऐकल्यात. सकाळचे ठीक 6:25 झालेली आहेत. आता ऐकूयात चिंतन, यामध्ये डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर यांचे विचार.
1: लहानपणी पाठ केलेलं एक सुभाषित आपल्याला आठवतं, उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्याने न मनोरथैही, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगाहा. उद्योग किंवा श्रम केल्याशिवाय कोणतंही काम तडीला जात नाही. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण किंवा इतर प्राणी आपणहून प्रवेश करत नसतात. मनुष्य प्राण्यासकट सर्वांनाच आपलं लक्ष गाठण्याकरता धडपड करावी लागते. मोठ्या लोकांची चरित्र वाचली की कळतं त्यांनी आपलं ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी किती कष्ट उपसलेले असतात. घाम गाळल्यावरच काम फत्ते होतं हे ध्यानात ठेवायला हवं. कोणतंही काम यशस्वी व्हायचं तर त्याकरता परिश्रम करण्याची तयारी हवी. श्रमप्रतिष्ठा हे एक महत्त्वाचं मूल्य आहे. महात्मा गांधी कोणतंही काम कमी दर्जाचं मानित नसत. त्याकरता कितीही श्रम कितीही मेहनत करावी लागली तरी ते त्याची पर्वा करत नसत. जेव्हा त्यांचं वास्तव्य आश्रमात असे तेव्हा झाडांना पाणी घालणं, झाडलोट करणं अशी कामंसुद्धा ते स्वतः करीत. आधी केले मग सांगितले या म्हणीचं प्रत्यंतर त्यांच्या वागण्यात येतं. स्वातंत्र्यप्राप्तीचं ध्येय साकार करण्याकरता लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यासारख्या नेत्यांनी जे प्रयत्न केले त्याला तोड नाहीत. मग ते श्रम शारीरिक असोत, बौद्धिक असोत किंवा मानसिक. श्रमाच्या उलट आळशीपणा याविषयी एक सुभाषित आहे. आलस्यम ही मनुष्याणाम शरीरस्थो महारिपुः, म्हणजे शरीरात ठाण मांडून बसलेला आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. देरे हरी खाटल्यावरी असं नुसतं म्हणून देव प्रसन्न होणार नाही. देवानं आपल्याला दोन कर म्हणजे हात दिले आहेत. त्यांना चाकर बनवून त्यांच्यामार्फत काम करवून घेतलं तर आपलं काम सुकर होईल. गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्स या म्हणीचं तात्पर्य असंच आहे.

0: किंवा आराम हराम है या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या घोषवाक्याचं मर्म हेच आहे. कोणत्याही कार्याला आधारभूत असणारे 5 घटक कोणते ते श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितले आहेत. अधिष्ठानम तथा करता, करणम च पृथक विधम, विविधाश्व पृथक चेष्टा, दैवम चैवात्र पंचमम. कार्याचं अधिष्ठान म्हणजे मूळ पाया ज्यावर ते कार्य आधारलेलं असतं. कर्ता म्हणजे काम करणारा आणि त्याची क्षमता. करणं म्हणजे कामासाठी लागणारी साधनं. चेष्टा म्हणजे हर तऱ्हेचे प्रयत्न. एवढं करूनही काही गोष्टी माणसाच्या आवाक्याबाहेर असतात ज्यांना गीतेनं दैव असं म्हटलं आहे. मात्र केवळ दैवावर विसंबून राहून प्रयत्नांची कास सोडता कामा नये हेच गीतेला अभिप्रेत आहे. प्रयत्नांती परमेश्वर असतोच. कष्टातून मिळणाऱ्या यशानं आपल्या श्रमांचं सार्थक होतं. क्लेशफलेनही पुनर्नवताम विधत्ते हे कालिदासाचं वचन प्रसिद्धच आहे. तसंच नानाश्रांताय श्रीरस्ती या वेदवाक्याचं तात्पर्य दुसरं तरी काय?
1: श्रोते हो, चिंतन या सदरात आत्ताच आपण डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर यांचे विचार ऐकलेत. आणि याबरोबरच भक्तिसंगीत आणि चिंतनाचा कार्यक्रम प्रभात वंदन आता आम्ही समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमात पुन्हा आपली भेट उद्या सकाळी ठीक 6:05

आपण आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासोबत मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर. श्रोतेव्य सकाळचे ठीक 6:30 होत आहेत. आता जाणून घेऊयात आमच्या केंद्रावरून आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजेच ठीक 6:35 आपण ऐकू शकाल दिनविशेष. सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आज तूर उत्पादन वाढीसाठी लागवड तंत्र याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज दैनंदिन जीवनासाठी योग याविषयी योग शिक्षक अविनाश कुमावत यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर. 6:50 परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4 आपण ऐकू शकाल. सादर करते विजय भुयार. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. या कार्यक्रमांची निर्मिती आहे आकाशवाणी जळगाव केंद्राची. 7:00 जनता सहकारी बँक प्रस्तुत आजचा विचार आपण ऐकू शकाल. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता यामध्ये आज भाग 5 आपण ऐकू शकाल. अध्याय 1 श्लोक 29 विवरण लेखन आहे माधवी जोशी यांचं. श्लोक गायन प्रीती गंगाखेडकर यांचं आणि निवेदन आणि सादरकर्ते आहेत प्रसाद कुलकर्णी. 8:40 भावधारा तर मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल आज 9:00. 9:30 स्वरांजली या कार्यक्रमात गाऊ विठ्ठलाची गाणी यामध्ये कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांच्या गीताला संगीत आशुतोष कुलकर्णी यांचं तर गायक स्वर सावनी रवींद्र आणि धनंजय पवार यांचा. निर्मिती सहाय्य नेहा वैशंपायन आणि स्वाती प्रभू मिराशी यांचा. सादरकर्ते गौरव शिंपी. आकाशवाणी पुणे निर्मित हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 9:40 आपण ऐकू शकाल हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. यामध्ये आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिवसानिमित्त सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी माहिती देतील तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. सूत्रसंचालन आणि निर्मिती सहभाग आरती पटवर्धन यांचा. सादरकर्ते धीरज केदारी. 10:10 हिंदी भजन तर 10:25 काही स्थानिक निवेदन.

0: प्रसारित होतील. हिंदी चित्रपट संगीताची वेळ आज सकाळी 10:30 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात 11:30 तसंच 5:00 आमच्या संध्याकाळच्या सभेत. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज 11:00 पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं शास्त्रीय गायन, त्यांनी गायलेला राग बिभास आपण ऐकू शकाल. 12:00 आमच्या महिला श्रोत्यांसाठी वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोते हो, 1:00 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आपकी पसंद पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. त्यानंतर 1:40 भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. द नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम आमच्या केंद्रावरून आपण ऐकू शकाल आज 2:45 तसंच 2:30. आमच्या आजच्या दुसऱ्या सभेत 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी, यामध्ये स्टे ट्यून या सदरात आपण ऐकू शकाल 21 जून या जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने युवा आणि योगशक्ती याविषयी योग प्रशिक्षक हिरामण भुजबळ यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद. सादरकर्ते आहेत धीरज केदारी. आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:10. सायन्स कॉर्नर या कार्यक्रमाची वेळ 6:30. या मालिकेत 21 जून या जागतिक दिनाच्या अनुषंगाने निरोगी जीवनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन योग याविषयी ग्रोसिस मेडिकल योग फाउंडेशन या संस्थेच्या डॉक्टर विनीता केतकर यांची कल्याणी वाघमारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. निर्मिती सहाय्य सूरज हुंजगे यांचं, सादरकर्ते धीरज केदारी. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आज 7:30 आम्ही शेतकरी शेतकऱ्यांच्या अनुभवांवर आधारित कार्यक्रमांतर्गत संतोष गदादे मुक्काम पोस्ट तांदळी तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी सांगितलेले अनुभव, त्यानंतर कृषीवाणी आणि शेवटी बाजारभाव सांगितले जातील. एक कलाकार हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल आज 8:15. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्रभारती, तर 10:30 अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात विवेक कर्माहे यांचं ठुंगी आणि दादरा गायन आपण ऐकू शकाल. हे तीनही कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. याशिवाय आमची नेहमीची बातमीपत्र त्यांच्या नियोजित वेळी प्रसारित आणि सहक्षेपित केली जातील. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा आजच्या कार्यक्रमांची. आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 6:35 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष. सादरकर्ते मुजम्मिल पटेल.
1: श्रोते हो, आज 20 जून. पाहूया या दिवसाचं महत्व काय आहे ते. 1887 या दिवशी देशातील सर्वाधिक गर्दीचं स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस सुरू झालं. 1899 केम्ब्रिज विद्यापीठाच्या ट्रायपॉस या गणिताच्या अंतिम परीक्षेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे पहिल्या वर्गात पहिले आल्यामुळं त्यांना सिनियर रँगलर होण्याचा बहुमान मिळाला. 1960 महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना. 20 जून 1997 रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली. आज जन्मदिवस असणारी महत्वाची नावं ही आहेत. 1869 किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर. 1920 लोकशाही पद्धतीनं निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान आणि कम्युनिस्ट नेते मनमोहन अधिकारी. जलदगती गोलंदाज आणि राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत देसाई यांचा जन्म 1939 या दिवशी झाला. 1954 इंग्लिश क्रिकेटपटू एलन लॅम्ब. 1972 क्रिकेटपटू पारस म्हांबरे. आज ज्यांचा स्मृतिदिन आहे ती नावं ही आहेत. 1668 जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक हेनरीच रॉथ. 1837 इंग्लंडचा राजा विल्यम चौथा. मराठीतले पहिले शायर वासुदेव वामन तथा भाऊसाहेब पाटणकर उर्फ जिंदादिल यांचा आज स्मृतिदिन. 1997 त्यांचं निधन झालं.
2: उन्मेष ज्यांच्या यौवनाचा काहीच ना झाला कमी. उन्मेष ज्यांच्या यौवनाचा काहीच ना

0: झाला कमी प्यायले जे खूप ज्यांना वाटेपरी झाली कमी. निर्मिली मी फक्त माझी त्यांच्याच साठी शायरी, सांगतो इतरास बाबा माता सुखी ज्ञानेश्वर.
1: द बर्ड मॅन ऑफ इंडिया या नावानं ओळखले गेलेले प्रख्यात पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांचं निधन 20 जून 1987 या दिवशी झालं.
2: आय हॅड अन एअर गन अँड लाईक ऑल नॉटी बॉईज आय युज टू शूट क्वाईट अ लॉट ऑफ स्पॅरोज अँड सो ऑन, बट दे वर मोस्टली राऊंड आवर हाऊस इन बॉम्बे. अँड इन आवर स्कूल हॉलिडेज we used to go to Chembur, which was really quite a jungle and very difficult to reach because there were no communications then. You had to go either by horse carriage or by bullock cart or something.
1: भारताच्या आद्य पक्षी निरीक्षकांपैकी एक असलेल्या सलीम अली यांनी अनेक ग्रंथ लिहिले. अभिनेते चंद्रकांत गोखले यांचं निधन 2008 साली या दिवशी झालं.
3: रक्तामध्येच ताल आणि सूर असल्यामुळं कदाचित संगीताकडे जास्त ओढा त्यावेळी असेल, पण नंतर बोलपट आल्यानंतर संगीत रंगभूमी हळूहळू कमी होऊ लागली. काही कंपन्या मोडल्या, मोठ्या ज्या नाटक कंपन्या होत्या, बालगंधर्व, बलवंत किंवा ललित कलादर्श, या संस्थासुद्धा नाहीशा झाल्या. आणि त्यानंतर मग गद्य नाटकातूनच कामं करायची पाळी आली. काही फुटकळ नाटकातून संगीत भूमिका मी करत होतो, परंतु ते जास्त दिवस करू शकलो नाही. आणि गद्य हाच महत्त्वाचा विषय माझ्या आयुष्यात राहिला शिल्लक.
4: श्रोते हो, दिनविशेष आपण ऐकलेत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते होते मुजम्मिल पटेल. सकाळचे ठीक 6:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कृषीवाणी. यामध्ये आज आपण ऐकणार आहोत तूर उत्पादन वाढीसाठी लागवड तंत्र.
5: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात तूर उत्पादन वाढीसाठी लागवड तंत्रज्ञान या विषयाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. कडधान्य पिकांपैकी महत्वाच्या तूर पिकाची पेरणी 15 जून ते 15 जुलै या दरम्यान करायला हवी. जास्तीत जास्त 30 जुलैपर्यंत पेरणी पूर्ण करावी. पेरणीला जसा जसा उशीर होईल तशी तशी उत्पादनात घट होईल हे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावं. लागवडीसाठी जमिनीचा प्रकार, पर्जन्यमानाप्रमाणे तसंच पीक पद्धतीनुसार योग्य वाणांची निवड करायला हवी. स्थानिक हवामान, पर्जन्यमान आणि पीक पद्धतीनुसार विविध कृषी विद्यापीठांनी तुरीचे सुधारित वाण विकसित केलेत. त्यानुसार योग्य वाणाची निवड करायला हवी. विविध वाणांची वैशिष्ट्य काय आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेऊ. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांमध्ये फुले पल्लवी, फुले तृप्ती आणि फुले राजेश्वरी. फुले पल्लवीचा जर आपण विचार केला तर मध्यम पक्वता कालावधीची आणि दाणे, टपोरे, फिकट, तपकिरी, मर आणि वांज या रोगाला मध्यम प्रतिकारक्षम शेंगा पोखरणारी अळी आणि शेंगमाशी या किडींना कमी बळी पडणारं हे वाण आहे. फुले तृप्ती ही परिपक्वता कालावधी 160 ते 170 दिवसांचा आहे. दाणे आकाराने टपोरे असतात. दाण्याचा रंग फिकट टपकिरी आणि मर आणि वांज रोगाला या मध्यम प्रतिकारक्षम आहेत. शेंगा पोखरणारी अळी आणि शेंगमाशी या किडीचा प्रादुर्भाव या जातीवर कमी होतो. फुले राजेश्वरी यांचा परिपक्वता कालावधी हा 140 ते 150. त्यांच्यामध्ये तांबड्या रंगाचे टपोरे दाणे आढळतात. मर आणि वांज या रोगाला ते प्रतिकारक्षम आहेत. यानंतरचं जे विद्यापीठ आहे ते आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. इथे पीकेव्ही तारा, पीडीकेव्ही अश्लेषा आणि AKT 811 या तुरीच्या जाती आढळतात. यामध्ये पीकेव्ही तारा या जातीचा जर आपण विचार केला तर परिपक्वता कालावधी 178 ते 180 दिवसांचा आहे. दाण्याचा रंग हा लाल आहे. मर आणि वांज रोगाला या प्रतिकारक्षम आहेत. पीडीकेव्ही अश्लेषा या जातीमध्ये परिपक्वता कालावधी 175 ते 180 दिवसांचा आहे. दाणे टपोर आहेत, लाल रंगाचे आहेत. मर, वांज, करपा आणि पानांवरील ठिपके या रोगांना त्या मध्यम प्रतिकारक्षम आहेत. जिरायती लागवडीसाठी त्या योग्य आहेत. AKT 811 या जातीमधचा विचार केला तर परिपक्वता कालावधी हा 175 ते 180

0: 130 ते 140 दिवसांचा आहे. दाण्याचा रंग लाल, मध्यम टपोरे आणि मर रोगाला मध्यम प्रतिकारक्षम आहे. आता आपण तुरीची पेरणी पद्धत आणि त्याचं अंतर किती असावं, बीज प्रक्रिया कशी करावी, खत व्यवस्थापन कसं करावं या विषयाची माहिती जाणून घेऊ. तूर हे पीक प्रामुख्यानं आंतरपीक म्हणून घेतलं जातं. तूर अधिक सोयाबीन हे 1:2 किंवा 2:4 ओळीत किंवा तूर अधिक कापूस हे सुद्धा उत्तम पर्याय आहेत. मध्यम जमिनीमध्ये 5 ते 6 फूट बाय 1.25 फूट आणि भारी जमिनीत 6 फूट बाय 2 फूट अंतरावर याची पेरणी होते. जमिनीच्या प्रतीनुसार 2 ओळीतील अंतर किंवा 2 झाडांतील अंतर अवलंबून असतं. भारी आणि खोल जमीन असेल तर 2 ओळीतील तसंच झाडातील अंतर जास्त ठेवायला हवं, मात्र हलक्या जमिनीत अंतर कमी ठेवणं फायदेशीर असतं. पेरणीला जास्तीत जास्त जर उशीर झाला असेल तर तसं अंतर कमी करावं. बीज प्रक्रिया करताना पेरणीपूर्वी बियाण्याला ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम किंवा कार्बेंडाझिम 2 ग्रॅम प्रतिकिलो याप्रमाणे प्रक्रिया करायला हवी. खत व्यवस्थापन करताना शेतकरी बंधूंनो पेरणीच्या वेळी एकरी 5 टन चांगलं कुजलेलं शेणखत आणि 50 किलो DAP द्यायला हवं. जमिनीत झिंकची कमतरता असेल तर 5 किलो झिंक सल्फेट मिसळायला हवं. विद्राव्य खतं यांचा विचार केला तर फवारणी करताना पीक फांद्या फुटताना 19:19:19 या फुलोरत असताना 2% युरियाची फवारणी करायला हवी.
1: श्रोते हो, कृषीवाणी या सदरात आत्ताच आपण तूर उत्पादन वाढीसाठी लागवड तंत्र याविषयीची माहिती ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
1: श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, तर 6:55 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्य धनसंपदा कार्यक्रमात आज दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोते हो नमस्कार. आपले संपूर्ण शरीर निरोगी असणे ही आरोग्याची गुरुकिल्ली होय. मानवाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा या गरजात आता आरोग्याचाही अंतर्भाव करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. बिघडलेले आरोग्य सुधारण्याकरिता अनेक प्रयत्न अनेक उपचार पद्धतींचा जन्म झाला आहे. परंतु उपचार पद्धतींच्या उपचारात बऱ्याच मर्यादा आहेत. आरोग्य टिकवणे सुधारणे आणि वाढवणे याकरिता त्यावरील रामबाण उपाय योगच आहे. योगाचे अनेक प्रकार आहेत. दैनंदिन जीवनात प्रत्येकाला प्रश्न पडतो की योग करावा का, कोणी करावा, किती वेळ करावा. तरुण वृद्ध अतिवृद्ध व्याधीग्रस्त वा दुर्बल कोणीही योगाभ्यास करू शकतो. 12व्या वर्षानंतर योगासने प्राणायामांचा अभ्यास करावास हरकत नाही. 12 ते 16 वर्षाची मुले आसन प्राणायाम करतात, मात्र त्यांना याकरिता बसवले जाते. जर ते स्वतःहून इच्छुक असतील आणि भविष्यात त्यांना करिअर करायचे असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने जर ते करत असतील तर ते न केलेले बरे. या विद्यार्थी विद्यार्थिनींना स्मरणशक्तीत वाढ, एकाग्रतेत वाढ आणि ऐन परीक्षेच्या वेळी त्यांचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य जर चांगले राहावे असे वाटत असेल तर त्यांनी योगाचा अभ्यास करावा. सूर्यनमस्कार आणि प्राणायामात भ्रामरी, ओंकारनाद आणि ध्यान किंवा त्राटक याकरिता रोज 15 मिनिटे तरी देणे आवश्यक.

0: आवश्यक आहे. महिला आणि पुरुष यांनी आसनांच्या प्रत्येक प्रकारापैकी शरीर संवर्धनात्मक, शिथिलीकारक आणि ध्यानात्मक, तसेच रोग प्रतिबंधात्मक, रोग निवारक आणि निर्मोक्ष अर्थात व्यसन वाईट सवयी घालवण्याकरता या योगोपचार पद्धतींचा दैनंदिन जीवनात उपयोग करून घेता येतो. आपल्या दैनंदिन शारीरिक क्रिया प्रक्रियांमुळे स्नायूंना थोडासा ताठरपणा आलेला असतो, शरीरातील सांधे आखडलेले असतात. हे सांधे आणि स्नायू मोकळे करून सहज स्थितीला आणण्याकरिता चलनक्रिया पूरक हालचाली करता येते. यात आपण 10 मिनिटे याकरिता आपण वेळ देऊ शकतो. उभे राहून मान खाली वर करणे, मान उजवीकडे डावीकडे वळवणे, मान गोल फिरवणे 2-3 वेळा हळूहळू करावेत. खांद्यांचा व्यायाम सुद्धा करावा, कमरेचा व्यायाम करावा, गुडघ्यांचा व्यायाम 2-3 वेळा करावा. योगासनांकरिता 20-25 मिनिटे वेळ दिल्यास उभ्या स्थितीतील ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, अर्धचक्रासन, पादहस्तासन, उत्कटासन, नटराजासन, वीरासन, गरुडासन, संतुलासन यापैकी आपल्याला जमतील अशी 4-5 आसने करावीत. बैठक आसनामध्ये पर्वतासन आहे, भद्रासन आहे, उष्ट्रासन, चंद्रासन, शशकासन, वक्रासन, वज्रासन, पद्मासन, पश्चिमोत्तासन, सुप्त वज्रासन यापैकी आवश्यक जमतील अशी आसने करावीत. पोटावर झोपून जी आहे, शल्भासन, मकरासन, भुजंगासन, धनुरासन, तिर्यक भुजंगासन, मार्जरासन यातीलही आपल्या शरीराला मानवेल अशी करून घ्यावी. पाठीवर झोपून उत्तानपादासन आहे, अर्धहलासन, हलासन, सर्वांगासन, सेतुबंधासन, पवनमुक्तासन आहे, मत्स्यासन, नौकासन, शवासन यापैकी काही आसने आपण करावी. प्राणायामात चंद्रभेदन, सूर्यभेदन, भस्रिका, कपालभाती, बंद लावणे, अनुलोम विलोम, भ्रामरी, नाडीशोधक, ध्यानात्मक यात प्राणायामाकरिता 20 मिनिटांचा वेळ द्यावा. आपल्याला जर कमी वेळ असेल तर कमीत कमी 7 सूर्यनमस्कार, काही पूरक हालचाली आणि 2-3 प्राणायाम असे अर्ध्या तासाचे पॅकेजही होते. आपण पूरक हालचाली, अनेक आसने, प्राणायाम या गोष्टींचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग करता येईल हे पाहिले.
1: दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकलीत. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: सहा अजून 50 मिनिटं होत आहेत. परिसर.
1: परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आपण एक सामान्य नागरिक म्हणून काय करावे? तर आपण तातडीने ड्रेनेज आणि नाले साफ करायला हवे. नाल्यांना अडथळे तर येत नाहीत ना? कचरा, वाळलेली पाने, प्लास्टिक आणि इतर अडथळे आपण तात्काळ काढायला पाहिजेत, जेणेकरून पाणी मुक्तपणे वाहून जाईल. महत्वाच्या रस्त्यावर आणि परिसरात पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. प्रवाही पाण्याच्या मार्गातील अडथळे पंपाच्या सहाय्याने तात्काळ दूर करावे. पिण्याच्या पाणी फिल्ट्रेशन आणि क्लोरिनेशन करायला पाहिजे. पाणी उकळून प्यायला पाहिजे. वैयक्तिक स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाय. आपण बाहेरून आल्यानंतर नेहमी हात धुवायला पाहिजे. पावसाळ्यात जर आपल्याला जखम झाली तर अशा जखमांची विशेष काळजी घ्यायला हवी. प्राण्यांना देखील आपण अशा वेळी सुरक्षित ठिकाणी हलवणे महत्वपूर्ण ठरते. पावसाळ्यातला आहार कसा असावा? पावसाळ्यात पचनशक्ती थोडी मंदावते, म्हणून हलका, ताजा आणि गरम आहार घ्यावा. उकळलेले पदार्थ, खिचडी, मूग डाळ, भाज्या, सूप, फळे आणि स्वच्छ उकळलेले पाणी यांना प्राधान्य द्यावे. रस्त्यावरील पदार्थ, शिळे अन्न, जास्त तेलकट तिखट खाणे तसेच थंड पेये टाळली पाहिजेत. भाज्या व फळे नीट धुवून वापरावीत. आहारात हळद, आलं, लसूण यांचा योग्य वापर केल्यास प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

0: स्वच्छता आणि योग्य आहार यामुळे पावसाळ्यात आरोग्य चांगले राहते. घन कचरा वर्गीकृत करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे, जैववैद्यकीय व औद्योगिक कचरा वेगळा करून कचऱ्याचे योग्य पद्धतीने निवारण करावे. कचरा आणि सांडपाण्याच्या मुख्य प्रवाहात सोडू नये. मृत प्राणी व मानवी अवशेषांची योग्य व्यवस्थाही लावणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे निर्देश समजून घेणे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच या अवशेषांचे व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. स्थानिक प्रशासनाचे प्रयत्न. रस्ते, पूल, ड्रेनेज व्यवस्था, रुग्णालय आणि आश्रय केंद्रे तयार ठेवावी. आवश्यक असल्यास लोकांचे स्थलांतर आणि तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करावी. सामुदाय सहभाग आणि जागरूकता. शेजाऱ्यांना मदत करणे, स्वच्छता मोहिमेत सहभागी होणे, जल प्रदूषण रोखण्यासाठी स्थानिक स्वच्छता परिषदेने प्रयत्न केले पाहिजे. ही सर्व उपाययोजना केवळ आपले आरोग्य आणि जीवनमान सुरळीत चालावी यासाठी नाही, तर वातावरणाचे संतुलनही या माध्यमातून राखले जाईल. पावसाळ्यातील आपली व आपल्या परिसरातील लोकांची काळजी घेण्यासाठी आपण नेहमी सतर्क राहायला हवे. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक नागरिकाची छोटीशी जबाबदारी खूप मोठा फरक घडवू शकते. नदी, नाले, पाण्याच्या स्त्रोतांची काळजी घेतली पाहिजे, तरच आपण जलजन्य रोगांपासून परिसराचे संरक्षण करू शकतो. स्थानिक प्रशासनाशी हात मिळवून काम केल्यानेच आपला परिसर सुरक्षित, स्वच्छ आणि दीर्घकालीन दृष्ट्या तंदुरुस्त राहील. थांबूया. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. आणि श्रोतेहो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: यानंतर 6:55 दिल्ली केंद्रावरून संस्कृत समाचार प्रसारित केले जातील.

0: एव प्रेषयिष्यन्ते। सा संख्या वर्तते 9178279802877 इति। विदेशमंत्री डॉक्टर एस जयशंकर प्रत्यपादीत यत् अशांत जगति भारतेन स्वकीय राष्ट्रहितस्य रणनीतिक स्वायत्ततायाः अथ बहुध्रुवीयतायाः रक्षणं कुर्वता सहैव विभिन्न भौगोलिक क्षेत्रैः सह स्वसंबंधाः इतोपि सुदृढाः करणीयाः। नवदिल्ल्यां भारत अमेरिका मञ्चस्य गोष्ठ्याः सत्रं संबोधयन् डॉक्टर जयशंकरः अवोचत् यत् अनेक जटिलतासु सत्सु अपि भारत अमेरिका देशयोर सहभागित्वं विभिन्नेषु क्षेत्रेषु अविरतं वर्धमानम् अस्ति। तेन सविशेषं प्रकटीकृतं यत् यथा यथा भारतस्य वैश्विक उत्कर्षो भविष्यति तथा तथा तस्य राष्ट्रीय हितानि अपि विशालानि विविधानि च भविष्यन्ति। प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ह्यः नवदिल्ल्याम् आयोजितस्य एकस्य कार्यक्रमस्य अन्तर्गतं प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनायां चतुःशताधिक द्विसहस्र कोटि रूप्यकाणां प्रोत्साहन राशिं वितरितवान्। एकस्मिन् महत्वपूर्णे निर्णये सर्वोच्च न्यायालयः उदघोषयत् यत् निर्धारिते पदपथि चलनस्य अधिकारः नागरिकस्य मौलिकाधिकारो वर्तते। न्यायमूर्ति पीएस नरसिम्हा अथ न्यायमूर्ति एएस चंद्रूरकर इत्यनयोः प्रतिपादितं यत् निर्धारित पदपति चलनस्य नागरिकस्य अयं मौलिको अधिकारः प्राथमिकः अस्ति, सहैव यन्त्रीकृत वाहनानां गमनागमनस्य अपेक्षया अस्य प्राथमिकता भविष्यति। फीफा विश्वकप प्रतियोगितायां मैक्सिको दलेन दक्षिण कोरिया दलम् 1-0 अंकान्तरालेन पराजितम्। क्रिकेट क्रीडायां भारत अफगानिस्तानयोर्मध्ये तृतीया अन्तिमा च एकदिवसीय स्पर्धा अद्य अपराह्णे चेन्नई नगरस्य एमए चितम्बरम क्रीडांगणे भविष्यति। अवधेयं यत् एषः द्वन्द्वः अपराह्णे 1:30 समारप्स्यते। इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र। हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकत आहात। श्रोतेहो, सकाळचे ठीक 7:15 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत जनता सहकारी बँक प्रस्तुत आजचा विचार।
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न।
4: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
3: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
4: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
4: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
4: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड।
1: श्रोते हो, स्थितप्रज्ञ मनुष्य सुख आणि दुःख, मान आणि अपमान, स्तुती आणि निंदा, लाभ आणि हानी, प्रिय आणि अप्रिय या गोष्टी समान समजतो।
5: अहो सावन, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
6: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
5: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
6: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
5: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण। मग अजून काय हवं?
6: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं।
5: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू। कॉल 8929304142।
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: श्रोते हो, आजचा विचार पुन्हा एकदा. स्थितप्रज्ञ मनुष्य सुख आणि दुःख, मान आणि अपमान, स्तुती आणि निंदा, लाभ आणि हानी, प्रिय आणि अप्रिय या गोष्टी समान समजतो. श्रोते हो, हा होता आजचा सुविचार.
1: श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन.
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: श्रोते हो, आजचा विचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
3: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन लो बसावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल, जरूर फोन करा. आज 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लो बसावा.

श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसन मुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. व्यसन मुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 किंवा 6. व्यसन मुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: कोट्यावधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे ठीक 7:10 झालीत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्ता हेच मुख्य सूत्र असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2000 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित. संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक ॲल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये पायाभरणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर महालक्ष्मी मंदिर परिसरातील विविध कामांचा करणार प्रारंभ. राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण, कौशल्य, सेवा, उत्पादन अशा सर्वच पातळ्यांवर गुणवत्ता हेच यशाचं मुख्य सूत्र आहे. उत्कृष्टता हीच भारताची ओळख बनली पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण काल पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारताचा मार्ग केवळ गुंतवणुकीवर नाही तर कौशल्य, प्रतिभा आणि नवोन्मेषाच्या शक्तीवर आधारित असेल असं ते म्हणाले. देशातल्या 200 ठिकाणी या रोजगार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात पुण्यातल्या 4 ठिकाणांचा समावेश होता. प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी विज्ञान भवन इथं काही तरुणांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले,
2: दुनिया भारत के युवाओं की क्षमता को भली भांति पहचानने लगी है और ऐसे समय में हमारी कोशिश है कि भारत का हर युवा अपनी क्षमता को अवसर में बदल सके और इसी सोच के साथ प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना का आरंभ हुआ. यह रोजगार योजना सामान्य तौर पर सोचे जाने वाली रोजगार योजना से बहुत आगे बढ़कर पहली नौकरी पाने वाली युवा के सपनों को शक्ति देने वाली योजना है. यह युवा और उद्योगों के बीच एक मजबूत सेतु बना

0: करने वाली योजना है।
1: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल यंत्र इंडिया लिमिटेडच्या नागपूरमधल्या अंबाझरी आयुध निर्माणीतील 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक ॲल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली। हा प्रकल्प म्हणजे देशांतर्गत उत्पादन क्षमतेला चालना देणारा महत्त्वाचा टप्पा आहे, असं राजनाथ सिंह याप्रसंगी बोलताना म्हणाले। ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल, असं सिंह म्हणाले। यावेळी त्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला। हा प्रकल्प आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या दिशेनं टाकलेलं महत्त्वाचं पाऊल आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले। या अत्याधुनिक प्रकल्पामुळे नागपूर आणि विदर्भ संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचं केंद्र म्हणून विकसित होईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत। पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे। श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारनं 1,445 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। यावेळी कोल्हापुरातल्या पोलीस परेड मैदानावर शहा यांची जाहीर सभा होणार आहे। त्यानंतर इचलकरंजीत जवाहर साखर कारखान्याच्या नामांतर सोहळा कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकाता इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे। या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे। त्यामुळे पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल। पुण्यात महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन संयुक्तपणे सप महाविद्यालयाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहे। या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, असं आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केलं आहे। राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचं प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्या दरम्यान काल करार झाला। या उपक्रमाअंतर्गत पुढील 1.5 वर्षांच्या कालावधीत राज्यातल्या 4 लाखांहून अधिक शिक्षकांना गुगल AI एज्युकेटर सिरीज अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे। शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात गुगल फॉर एज्युकेशन विभागाचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स आणि शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव ताशीलदार यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या। या उपक्रमासाठी राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नसून संपूर्ण प्रशिक्षण गुगलमार्फत विनामूल्य उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचं भुसे यांनी यावेळी सांगितलं। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट पुनर्परीक्षा सुरळीत, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं आयोजित करण्यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्था सज्ज असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे। देशभरातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये उद्या ही परीक्षा होत आहे। यासाठी 22 लाखांहून अधिक उमेदवारांनी नाव नोंदणी केली आहे। परीक्षेसाठी 2 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली असल्याचं NTA कळवलं आहे। नीट UG पुनर्परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी NTA 91 78 27 98 02 87 हा अधिकृत व्हॉट्सअप नंबर जारी केला आहे। सर्व अधिकृत व्हॉट्सअप संदेश याच क्रमांकावरील त्यांच्या व्हेरीफाईड खात्यावरूनच पाठवले जातील। कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यावर ब्लू व्हेरिफिकेशन टिक अर्थात निळी खूण आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी हे नाव असल्याची खात्री करण्याचा सल्ला संस्थेनं दिला आहे। दरम्यान नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्राम या समाज माध्यमावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय काल सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला। केंद्र सरकारच्या या निर्णयाला टेलिग्रामनं न्यायालयात आव्हान दिलं होतं। पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगानं कृती आराखडा निश्चित केला आहे। देशातील प्रत्येक कामाच्या ठिकाणी महिलांकरता सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी

0: 10 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या संस्थांना पॉश ऑडिट बंधनकारक करण्यात आलं आहे. जनजागृती कार्यक्रम, शी बॉक्स सारखे उपक्रम तसंच सर्व कार्यालयात अंतर्गत तक्रार समित्या अनिवार्य करण्यात आल्या आहेत. या 18 महत्वाच्या उपाययोजनांसंदर्भात आयोगानं सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसह विविध यंत्रणांना निर्देश दिले आहेत. प्रत्येक कार्यस्थळ सुरक्षितता, समानता आणि सन्मानाचं केंद्र बनलं पाहिजे असं आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त काल मुंबईत 2 वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा कार्यक्रम गोरेगावमध्ये नेस्को इथं, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात झाला. शिंदे यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. अमरावतीतील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासू नेतृत्व, माजी आमदार प्राध्यापक बी टी देशमुख यांचं काल अमरावतीमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. अनुशेषासह राज्यातील विविध प्रश्नांचा सखोल अभ्यास, लोकप्रतिनिधी म्हणून जनतेप्रती सदैव सेवाभाव आणि संसदीय आयुधांवरील प्रभुत्व ही आदरणीय भाऊंच्या योगदानाची वैशिष्ट्ये सर्वांसाठी अनुकरणीय आहेत अशा शब्दात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हवामान. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्ता हेच मुख्य सूत्र असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2000 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित. संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक ॲल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये पायाभरणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यावर महालक्ष्मी मंदिर परिसरातील विविध कामांचा करणार प्रारंभ. राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताट वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
3: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार। मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं। पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।
5: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 7:22 आणि 6 सेकंद झाली आहेत। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र। श्रोते हो, ऐकूयात आमच्या काही कार्यक्रमांसंदर्भातील ही निवेदनं।
6: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो। हे समजून घेणं खूप गरजेचं आहे। आजची तरुणाई नेमकी कोण

या धोक्याला सामोरी जात आहे. ड्रग्सचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसन मुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. व्यसन मुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 किंवा 6. व्यसन मुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: श्रोते हो, हिंदी चित्रपटांमध्ये स्थित्यंतर होत असताना सहाय्यक हास्य अभिनेत्यांऐवजी मुख्य नायकच अनेक चित्रपटातून विनोदी अभिनय करायला लागले. राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, किशोर कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, संजय दत्त, चंकी पांडे, अमोल पालेकर, जावेद जाफरी, रितेश देशमुख, नाना पाटेकर, अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यासारख्या अनेक कलाकारांनी देखील विनोदी भूमिका साकारल्या. तेव्हा यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये बोलूया मुख्य नायकांनी केलेल्या विनोदी भूमिकांविषयी आणि त्यांच्या चित्रपटातल्या हास्य प्रसंगांविषयी. ध्वनिमुद्रण होईल सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत, तर प्रसारण बुधवारी 12 ते 1 या दरम्यान. तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 आणि 2553-1706 या क्रमांकावर हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी.
1: श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. आता ठीक 7:25 आणि प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास ऐकण्यासाठी जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी निलेश पवार आपले मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, हवामानातील सातत्याने होत असलेले बदल, अनियमित आणि अनिश्चित पावसाचे स्वरूप आणि त्याचा शेती क्षेत्रावर होणारा परिणाम ही आजच्या काळातील अत्यंत महत्वाची बाब बनली आहे. बदलत्या हवामानामुळे पीक पद्धती, शेतीचं नियोजन आणि उत्पादन क्षमतेसमोर अनेक आव्हानं निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेणं महत्वाचं ठरतं. याच विषयावर आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर यशवंत मुठाळ. यंदाच्या मान्सूनची सद्यस्थिती, पावसाचे संभाव्य स्वरूप आणि त्याचा पिकांवर होणारा परिणाम, शेतकऱ्यांनी घ्यायची काळजी, पीक नियोजन तसेच बदलत्या हवामानाशी सुसंगत शेती व्यवस्थापन या विविध मुद्द्यांवर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो.
2: आमच्या शेतकऱ्यांना एल निनो विषयी जी महत्वाची माहिती सांगायची आहे त्याबद्दल मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो. हवामान विभागाच्या दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज यानुसार महाराष्ट्रातल्या त्यातल्या त्यात कोणत्या कोकणच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण आणि स्थानिक वितरण हे कसं राहणार?
1: आता प्रथमतः जर पाहायचं झालं, हा जो दीर्घ मुदतीचा भारतीय हवामान विभागानं जाहीर केलेला तो प्रथम चरणातील दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज आहे. त्यानुसार पूर्ण भारतामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण हे दीर्घकालीन सरासरीच्या 90 ते 95% राहण्याच्या ग्रहणाची दाट शक्यता आहे. आणि त्याचबरोबर जर परिणामात्मक दृष्ट्या क्वांटिटेटिव्हली जर आपण जर पाहिलं तर ह्या नैऋत्य मोसमी पावसाचं पूर्ण भारतामध्ये जे प्रमाण आहे दीर्घकालीन सरासरी

0: देशात 92% राहणार आहे. आणि या नैऋत्य मोसमी पावसाची जी दीर्घकालीन सरासरी पूर्ण भारतामध्ये जी आहे ती 780 मिलीमीटर आहे. त्या दीर्घकालीन सरासरीच्या 92% पाऊस होण्याची दाट शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर स्थानिक वितरणाच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर स्थानिक वितरण पूर्ण भारतामध्ये त्यातल्या त्यात महाराष्ट्र व कोकणामध्ये सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये स्थानिक वितरण हे सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं.
1: सद्यस्थितीला एल निनो हा शब्द सगळ्यांच्याच परवलीचा झालेला आहे. नेमकं मग एल निनो ही हवामान घटना काय याबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना माहिती सांग.
0: एल निनो ही एक जागतिक हवामान घटना आहे आणि त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं आता जल एल निनो हा एक स्पॅनिश शब्द आहे. त्याचा शब्दशः अर्थ हा लहान मुलगा असा होतो. दरवर्षी ख्रिसमसच्या सुरुवातीला ख्रिसमसच्या बरोबर या हवामान घटना विकसित होत असतात आणि ह्या हवामान घटना ह्या पॅसिफिक सी मध्ये विकसित होत असतात. यामध्ये साधारणपणे पूर्व पॅसिफिक समुद्र आहे, दक्षिण अमेरिकेचा किनारा, या ठिकाणी जे पॅसिफिक समुद्राचं तापमान आहे ते सरासरीपेक्षा जास्त होतं. त्याच्या उलट दक्षिण आशियाई देश असतील किंवा ऑस्ट्रेलियाचा जो पश्चिम किनारा आहे पॅसिफिक समुद्र त्या ठिकाणी तापमान हे सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे त्या ठिकाणून वारे आहेत ते पूर्णपणे दक्षिण अमेरिके किनाऱ्याकडे वाहतात आणि बाष्पयुक्त वारे दक्षिण अमेरिकेकडेच्या किनाऱ्याकडे वाहिल्यामुळे दक्षिण अमेरिकेमध्ये अतिवृष्टी होते. या उलट ऑस्ट्रेलिया असेल, दक्षिण आशियाई देश असतील किंवा भारतामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते व पावसाचं प्रमाण कमी होतं.
1: एल निनोच्या तीव्रतेचं वर्गीकरण नेमकं कसं करतं?
0: आता एल निनोच्या तीव्रतेचं वर्गीकरण करताना जर पाहिलं तर एक 4 ते 5 त्याचे वर्ग पडतात. त्याच्यामध्ये जी तीव्रता आहे सुरुवातीला वीक असा एल निनो ज्याची तीव्रता जी आहे तापमान हे सरासरीपेक्षा 0.5 ते 0.9 अंश सेल्सिअसनं वाढतं. जर त्यानंतर मॉडरेट स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा जर एल निनो आला असं त्यावेळेस पॅसिफिक समुद्राचं तापमान हे प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 1 ते 1.4 अंश सेल्सिअसनं वाढतं. त्यानंतर तीव्र स्वरूपाचा किंवा स्ट्रॉंग एल निनो आपण त्याला म्हणतो त्यावेळेस प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 1.5 ते 1.9 अंश सेल्सिअसनं वाढतं. आणि त्याचबरोबर एक अलीकडच्या काळात सर्वजण त्याची चर्चा करतात की एक सुपर एल निनो. तर सुपर एल निनो हे वर्गीकरण करताना प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता असते असं त्याचं वर्गीकरण केलं जातं.
1: बरं, एल निनोचा कोकणातल्या पावसावरती काय परिणाम होऊ शकतो त्याविषयी आम्हाला जरा माहिती सांगा.
0: आता या ठिकाणी जर आपण पाहिलं पण विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर पाहायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो 3000 मिलीमीटर. तर पावसाचं प्रमाण जरी 10-20% किंवा 20-25% कमी झालं तर फारसा फरक पडत नाही. याचा अर्थ की पावसाच्या प्रमाणाचाही आपल्याकडे काही एवढा फरक पडणार नाही. त्याचबरोबर स्थानिक वितरण जर पाहिजे झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व तालुक्यांमध्ये स्थानिक वितरणामध्ये ही समानता आढळून येते. तर एल निनोचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाच्या प्रमाणावरती किंवा स्थानिक वितरणावरती एवढासा परिणाम होणार नाही. परंतु जर कालिक वितरण जर पाहिलं जून महिन्यात पडणारा पाऊस, जुलै महिन्यात पडणारा पाऊस, ऑगस्ट महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात पडणारा पाऊस तर याचं प्रमाण जर पाहिलं तर कालिक वितरणामध्ये असमानता आढळू शकते. हंगामाच्या सुरुवातीच्या काळामध्ये रेंगाळणारा मान्सून, विलंबाने सुरू होणारा पाऊस, पर्जन्यखंड, मध्यम हंगामाच्या मध्यामध्ये पडणारे पर्जन्यखंड किंवा पावसाचे होणारे लवकर निर्गमन अशा स्वरूपाचा प्रभाव आपल्या कोकणातील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसावरती एल निनोचा आढळू शकतो.
1: मला शेतकरी बंधूंच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न तुम्हाला विचारा असं वाटतो की जसा पावसाचा एल निनो प्रभाव होणार आहे तसाच इथल्या शेतीवर एल निनोचा काय प्रभाव होणार आहे?
0: आता शेतीवरती जर प्रभाव पाहायचं झालं तर मी मगाशीच सांगितलं की कालिक वितरणामध्ये आपल्याकडे जे टेम्पोरल डिस्ट्रीब्युशन आहे पावसाचं त्याच्यावरती एल निनोचा प्रभाव होणार आहे. त्याच्यामध्ये मग हंगामाच्या सुरुवातीला दुष्काळ येऊ शकतो, त्याच्यामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं वेळेत आगमन होऊ शकतं, पेरणीही वेळेत होऊ शकते, पण रोपवाटिका व्यवस्थापन करण्यादरम्यान कोरडा ऋतू 15 ते 20 दिवसाचा कोरडा ऋतू ड्राय स्पेल येऊ शकतो, त्यामुळे रोपांची वाढ निकृष्ट होऊ शकते. त्यानंतर मान्सूनचं आगमनही वेळेत होतं, पेरणीही होते. ज्यावेळेस आपण पुनर्लागवड करतो पुनर्लागवडीच्या वेळी एखाद्या वेळेस कोरडा ऋतू किंवा ड्राय स्केल 15 ते 20 दिवसाचा येऊ शकतो, पुनर्लागवड थोळंबू शकते. त्यानंतर 2 आठवडे किंवा 4 आठवडे पावसाची विलंबाने सुरुवात होऊ शकते. अशा स्वरूपाचे परिणाम आपल्याला शेतीवरती पाहायला मिळतात. त्याचबरोबर हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ, ज्यावेळेस भात किंवा वरी असेल किंवा जे शेती पीक आहे ते पुनरुत्पादन अवस्थेत असतात अशा दरम्यान आपल्याकडे पावसाचा खंड निर्माण होऊन घट निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर हंगामाच्या उत्तरार्धामध्येही दुष्काळ निर्माण होऊ शकतात. अशा स्वरूपाचे विविध परिणाम एल निनोमुळे आपल्या कोकणातील पावसावरती होऊ शकतात.
1: सर, आता तुम्ही ड्राय स्पेल याचा उल्लेख केला तर मी प्रश्न विचारू इच्छितो की जर नैऋत्य मान्सून पावसाचं आगमन वेळेवरती होऊन पिकांची पेरणी वेळेत झाली, त्याचबरोबर पेरणीनंतर पिकाची उगवण सामान्यपणे झाली पण त्यानंतर पावसाचा 15-20 दिवसांचा कोरडा ड्राय स्पेल कालावधी आला तर पिकांची उगवण वाढ निकृष्ट झाली तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपयोग

0: योजना करावी.
1: नैऋत्य मोसमी पावसाचं वेळेत आगमन झालं, पेरणी वेळेत झाली आणि त्यानंतर ना जर आपल्या रोपवाटिकेची वाढ जर निकृष्ट दर्जाची झाली अशा वेळेस आपण त्यावेळेस कोरड्या ऋतूच्या दरम्यान त्या रोपवाटिकेला संरक्षणात्मक सिंचन देण्यात यावे. त्याचबरोबर रोपवाटिकेमध्ये ग्लेरिसिडे असेल गिरीपुष्पाच्या पालाचे आच्छादन करावे जेणेकरून मृदेमधील ओलावा टिकून राहील व रोपवाटिकेची वाढ चांगली होईल. त्याचबरोबर आणखी एक रोपवाटिकेची वाढ चांगली होण्याकरिता आपण रोपवाटिके 15 दिवसाचे झाल्यानंतर आपण प्रतिगुंठा या प्रमाणात आपण नत्र खताची मात्राही देऊ शकतो किंवा 1% युरिया म्हणजे 10 ग्रॅम युरिया प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण त्याच्यावरती फवारणी करून आपल्या रोपांची वाढ जोमदार करू शकतो. त्याचबरोबर जर पाऊस बराच लांबला तर त्या ठिकाणी हळव्या जातींची नर्सरी तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशा स्वरूपाच्या उपायांना अंमलात आणावे.
0: तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला की विलंब झाला तर काय उपाययोजना देणार आहे. मी थोडस अजून त्याच्यात विस्तृत मार्गदर्शन तुमचं जाणून घेऊ इच्छितो. नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला 2-3 आठवडे उशीर झाला व तो उशीर आला तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी याचं जरा मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना.
1: आता 2 आठवडे उशीर झाला किंवा 4 आठवडे उशीर झाला याचा अर्थ की पेरणी उशिरानं होणार आहे. पेरणी उशिरानं होणार म्हणजे 2 ते 4 आठवड्याचा कालावधी आपल्याकडून जाणार. याकरिता आपल्याकडे निमगरव्या किंवा गरव्या जातीची ज्या की 130 ते 150 दिवस कालावधीचा आहे याचा ऑप्शन आपल्याकडे राहत नाही. त्यामुळे 2 आठवड्यानं विलंबानं पाऊस सुरुवात झाला तर त्यावेळेस भाताच्या हळव्या जाती उदाहरणार्थ रत्नागिरी 73 रत्नागिरी 24 असेल रत्नागिरी 1 असेल रत्नागिरी 5 असेल किंवा कर्जत 3 या हळव्या जातींची पेरणी करावी. आणि पाऊस जर 4 आठवड्यानं उशिरानं सुरुवात झाली तर त्यावेळेस ज्या हळव्या जाती आहेत रत्नागिरी 73 असेल कर्जत 174 अत्यंत हळव्या जातींची लागवड करावी. त्याचबरोबर जर पाण्याची अनुपलब्धता असेल तर मॅट पद्धतीने किंवा चटई पद्धतीने आपण नर्सरी तयार करावी आणि रोपाची उपलब्धता करून घ्यावी. त्याचबरोबर नागली असेल वरी असेल यांच्या 4 आठवडे जर पाऊस थांबला तर त्या ठिकाणी आपण नागली वरी या पिकांची पेरणी करू शकत नाही. त्याच्याऐवजी चवळी असेल उडीद असेल किंवा करडई यासारखी आपण पिकं पण कोकणामध्ये घेऊ शकतो. आणि जर भुईमुग लागवड किंवा पेरणी करायची असेल तर 4 आठवडे पाऊस लांबला तर त्या ठिकाणी भुईमुगाची खूप कमी कालावधीची जी खुले प्रगती म्हणून जात आहे ते पण आपण त्याची पेरणी करू शकतो.
0: नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला म्हणजे व्यवस्थित त्याचं आगमन झालं पेरणीही व्यवस्थित झाली पण पुनर्लागवड करताना 15 दिवसाचा कोरडा म्हणजे ड्राय स्पेल आला तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी याबाबत आमच्या शेतकऱ्यांना थोडी माहिती सांगा.
1: हा जो आता हंगामाच्या सुरुवातीचा दुष्काळ म्हणतात आणि पुनर्लागवड हे भारतामधलं सगळ्यात महत्वाचं असं ऑपरेशन मानलं जातं किंवा आपण त्या ठिकाणी जी प्रॅक्टिस मानली जाते तर त्या पुनर्लागवडच्या दरम्यान जर 15 ते 20 दिवसाचा जर कोरडा ऋतू आला तर पुनर्लागवड न होता पीक परिसंस्था भाताची आपली धोक्यात येण्याची शक्यता असते. अशा वेळी जर कोरडा ऋतू असेल तर आपण काही उपाय अंमलात आणाव्यात. त्यामध्ये आपण बुंद्यामध्ये साधारणतः 2 ते 3 रोपं लावतो त्याच्याऐवजी 5 ते 6 रोपं लावावी जेणेकरून 1-2 रोपं मिले तर 2 ते 3 रोपं तरी जगतील कमी पाण्यामुळे. त्याचबरोबर नत्र खताची मात्रा ही 25% वाढवून देण्यात यावी चिखलणीच्या वेळची. त्याचबरोबर कमी अंतराचा उपयोग करावा. आपण साधारणतः 20x25x15 किंवा 20x20 या अंतरावर लागवड करतो त्याऐवजी 15x15 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी जेणेकरून जास्त रोपाची लागवड होईल. काही रोपं मिली तरी काही रोपं तरी टिकून राहतील आणि रोपाची कमतरता भासल्यास अशा वेळेस आपण जास्त रोपं लावतोय ना त्यावेळेस रोपांची कमतरता भासल्यास मॅट पद्धतीनं किंवा रहू काढलेले बियाणे वापरून आपण रोपांची उपलब्धता करून घ्यावी.
0: हंगामाच्या मध्यावर्ती दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली तर नेमकी काय उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांनी त्या संदर्भात कोणती काळजी घ्यावी.
1: एलनिनो मध्ये हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ पडू शकतो. हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ पडला तर भात किंवा वरी किंवा भुईमुग असेल ही सर्व शेतीपिके ही पुनरुत्पादन अवस्थेमध्ये असतात. फुलोरा अवस्था असेल किंवा दाणे भरण्याची अवस्था असेल किंवा उंबी बाहेर पडण्याची अवस्था असेल त्याच्यामध्ये जर कोरडा ऋतू आला तर उत्पादनामध्ये बरेच अंशी घट होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं आपल्याला भातामध्ये पाणी पातळी व्यवस्थापित करण्याकरता बाह्य स्त्रोतातून त्यामध्ये नदी असेल नाले असतील ओढा असेल किंवा इतर काही स्त्रोत असतील बाह्य स्त्रोतातून पाणी घेऊन उपसा सिंचन करून पाणी पातळी मेंटेन करावी. लागवड पुनर्लागवडीनंतर पहिल्या 30 दिवसांमध्ये 2.5 ते 5 सेंटीमीटर पाणी पातळी ठेवावी. त्यानंतर ज्यावेळेस पोटरी अवस्थेत भात पीक असतं त्यावेळेस 5 सेंटीमीटर पाणी पातळी भाता कचरामध्ये मेंटेन करावी. आणि ज्यावेळेस ओंबी बाहेर पडण्याच्या 10 दिवस आली आणि ओंबी बाहेर पडल्यानंतर 10 दिवस भातामध्ये 5 ते 10 सेंटीमीटर पाणी पातळी मेंटेन करावी आणि दाणे भरते वेळी ती पाणी पातळी 5 सेंटीमीटर असावी. हे सर्व ड्राय स्पेल असताना किंवा कोरडा ऋतू असताना आपण बाह्य स्रोतातून पाणी घेऊन करण्यात यावं जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये घट होणार.
0: उत्तरार्धामध्ये दुष्काळ आला तर त्या संदर्भात पिकांची वाढ होण्यासाठी किंवा निगा होण्यासाठी निगा राखण्यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी त्याबद्दल माहिती सांगा.
1: आता हंगामाच्या उत्तरात एलनिनो आपण ग्राह्य धरतोय येणार त्याचा परिणाम आपल्या पावसावरती होणार आणि कालिक वितरणावरती होणार आणि हंगामाच्या उत्तरार्धात जर दुष्काळ आला त्याचा फारसा परिणाम आपल्या खरीप पिकावरती होतोय तर त्यावेळेस आपली पिकं

0: जे असतात ते पक्वतेला मार्गक्रमण करत असतात. पण परंतु जे पिकामधील जे अंगवली आपण रेसिड्युअल मॉइश्चर म्हणतो, ते रेसिड्युअल मॉइश्चर आपल्याला उपयोग करून आपण रब्बी हंगाम आपण यशस्वी करतो. पण आपण जर उशिरानं काढणी केली तर अंगवलीत लवकर पावसाचं निर्गमन झालं, हंगामाच्या उतारार्थ दुष्काळाला लवकर पावसाचं निर्गमन झालं, तर ते अंगवलीत आपल्याला रब्बी पिकासाठी मिळू शकत नाही. याकरिता आपण जे भात पिक असतील, वरी असेल, नागली असेल, ते लवकरात लवकर काढणी केली पाहिजे. ते फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी म्हणतात, शरीर क्रियात्मक पक्वता म्हणतात. हार्वेस्ट मॅच काढणीची पक्वता न ग्राह्य धरता शरीर क्रियात्मक पक्वतेला काढावं, जेणेकरून लवकर काढल्यानंतर जे अंगवलीत आहे रेसिड्युअल मॉइश्चर आहे ते आपण रब्बी पिकासाठी पेरणीकरिता उपयोगात आणू शकू आणि रब्बी हंगाम आपला यशस्वी होऊ शकतो.
1: बदलते हवामान आणि पीक पद्धती तसेच अनियमित आणि अनिश्चित पावसाचे स्वरूप या विषयावर आज आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर यशवंत मुठाळ यांच्याशी संवाद साधला. यंदाच्या पावसाची परिस्थिती, हवामान बदलांचा शेतीवर होणारा परिणाम, पीक नियोजनाचे महत्व, हवामान आधारित शेती व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांनी घ्यायची विविध खबरदारीच्या उपाययोजनांविषयी त्यांनी अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त मार्गदर्शन केले. सर, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांना अतिशय महत्वाची अशी माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात एक नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी निलेश पवार आपला निरोप घेतो. धन्यवाद.

0: दिलखुलास कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 7:40 आणि 25 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचा भाग 5.
2: श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
3: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
4: अद्यापि प्रत्येकं गृहे नभो वाण्याः एतेन स्वरेण दिवसस्य आरम्भः भवति.
2: एवमेव प्रकारेण भवतामपि व्यवसायस्य प्रसिद्धिः कार्यक्रमैः विज्ञापनैः च गृहे गृहे प्रसरिष्यति.
4: अस्य भिन्नपर्यायानां कृते योग्यं मार्गदर्शनं निश्चितमेव आवश्यकम्.
2: सौजन्यं बाळ एम जोगळेकर उत्पादन गृहं तथा विज्ञापन आपणं 1960 वर्षतः.
4: संपर्कः अमेय जोगळेकर 99211 49 17.

बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील 29वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे माधवी जोशी यांनी. श्लोक गायन केलं आहे प्रीती गंगाखेडकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

हे कृष्णा, या युद्धोत्सुक असलेल्या स्वजनांच्या समूहाला पाहून माझी गात्र शिथिल होऊ लागली आहे. माझ्या तोंडाला कोरड पडली आहे, तसंच माझं शरीर कंप पावतंय आणि वारंवार अंगावर रोमांच उभे राहत आहे. गीतेतल्या या श्लोकाचा अर्थ आचार्य विनोबांच्या गीताईमध्ये आणखीन सोपा आणि सुगम होतो. गात्रेची गळती माझी, होतसे तोंड कोरडे, शरीरी सुटतो कंप, उभे रोमांच राहती. धृतराष्ट्राचे पुत्र ते धार्तराष्ट्र आणि पंडूचे पुत्र ते पांडव या दोन्ही पक्षांमध्ये वितुष्ट आल्याने युद्धभूमीवर लढण्यासाठी ते परस्परांच्या विरुद्ध उभे ठाकले. साधारणपणे युद्ध हे तीन कारणांसाठी लढलं जातं, स्त्रीसाठी, भूमीसाठी आणि धर्मासाठी. हे मात्र धर्मयुद्ध होतं. धार्तराष्ट्रांनी अन्यायाने राज्य बळकावलं होतं, पण पांडवांचा पक्ष न्यायाने वागणारा होता. दुर्योधन हा गर्विष्ठ होता, तर अर्जुन हा सरळ वृत्तीचा, रुजू अंतःकरणाचा होता. अर्जुनाचा सखा श्रीकृष्ण हा त्याचा सारथी होता. अर्जुनाने जेव्हा भगवान श्रीकृष्णांना दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ नेण्यास सांगितलं, तेव्हा त्याची स्थिती कशी झाली याचं वर्णन या श्लोकात केलेलं आहे. यापूर्वी अर्जुनाने अनेक युद्धांमध्ये पराक्रम गाजवला होता. तो उत्तम धनुर्धारी होता, शूर लढवय्या होता. त्याला कधीही युद्धाची भीती वाटली नव्हती, उलट शत्रूला पाहून त्याचे बाहू स्फुरण पावायचे. तो भित्रा नव्हता, पळपुटा तर नव्हताच नव्हता. मात्र आताची परिस्थिती निराळी होती. प्रतिपक्षातली सेना ही शत्रूची नव्हती तर आपलीच होती. समोर जे शूरवीर उभे होते ते सगळे स्वजन होते, जवळचे होते, आपलेच गुरु, चुलते, भाऊ, मित्र, मेहुणे, मामा यांच्या विरुद्ध लढायचं होतं, आणि हेच कठीण काम होतं. अर्जुनाच्या मनात या सर्वांविषयी आदर होता, प्रेम होतं, जिव्हाळा जवळीक होती. शिवाय अर्जुन सात्विक वृत्तीचा होता. काही प्रमाणात त्यांनी शास्त्राभ्यासही केलेला होता, आणि त्यामुळेच त्याचं अंतर्मन त्याला वारंवार सांगत होतं की स्वजनांवर शस्त्र चालवणं योग्य नाही आणि हे करण्याची माझी अजिबात इच्छा नाही, असे विचार त्याच्या मनात वारंवार येऊ लागले. वीरवृत्तीची जागा करुणेने घेतली आणि मनातल्या विचारांचा परिणाम शरीरावर लगेच दिसून आला, त्यामुळेच त्याला उभं राहणं सुद्धा अशक्य वाटू लागलं. खरं तर अजून युद्धाला सुरुवातही झालेली नव्हती, परंतु शत्रू सैन्यात स्वजनांना पाहून अर्जुन गलित घात्र झाला. त्याच्या हातून त्याचं प्रिय असं गांडीव धनुष्य गळून पडलं, तोंडाला कोरड पडली. इतर योद्ध्यांना जो आदर्श वाटत होता अशा अर्जुनावर ही अशी परिस्थिती का बरं आली? भुंगा जसा कठीण लाकूड सुद्धा सहज पोखरू शकतो, परंतु एखाद्या कोवळ्या कळीत मात्र अडकून पडतो, तशीच काहीशी अवस्था अर्जुनाची झाली होती. शत्रूला कर्दनकाळ वाटणारा अर्जुन इथे मात्र स्वजनांना पाहून करुणेने व्याकुळ झाला होता. वास्तविक हे युद्ध कोणाबरोबर आहे, प्रतिपक्षात कोणकोणते योद्धे आहेत हे काही अर्जुनाला माहीत नव्हतं का? त्याला या सगळ्या गोष्टींची कल्पना होतीच. प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी कृष्णशिष्टाई झाली होती. मग अचानकच दोन्ही सैन्यांच्या मधोमध रथ उभा केल्यानंतर स्वजनांना पाहून अर्जुनाचं अवसान का गळालं? तर त्याला उत्तर असं आहे की एखादी गोष्ट माहीत असणं निराळं आणि प्रत्यक्ष पाहणं निराळं, त्यात अंतर आहे. याच प्रसंगाकडे दुसऱ्या अंगाने देखील पाहता येतं. अनेक विद्वानांनी भगवद्गीतेच्या मंत्रमय श्लोकांचा अर्थ निरनिराळा लावलाय, त्याचाही थोडा विचार करायला हवा. सरस्वती आणि दृष्टवती या नद्यांच्या मध्यवर्ती भागाला कुरुक्षेत्र म्हणतात. याचं पूर्वीचं नाव स्यमंत पंचक. ही अतिशय पवित्र अशी तपोभूमी होती आणि इथेच भगवान योगेश्वर श्रीकृष्णाने धनुर्धर अर्जुनाला गीता सांगितली. अर्जुनाचा मोहनाश झाला. कर्तव्यापासून च्युत झालेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी स्वधर्माची थोरवी समजावून सांगितली आणि अर्जुन युद्धासाठी सज्ज झाला. या घटनेचा अधिक सूक्ष्म विचार पंडित सातवळेकर यांनी केलाय. ते म्हणतात, हे कुरुक्षेत्र प्रत्येकाच्या अंतःकरणात आहेच आणि भल्या आणि बुऱ्या चित्तवृत्तीचं युद्ध अखंड सुरूच असतं. वैचारिक संघर्ष सातत्याने चालला असला तरी शेवटी सत्याचाच विजय होतो. यतो धर्मस ततो जयहा. इथे सैन्याच्या बलाबलाचा विचार केला तरी कौरवांच्या सैन्याचं संख्याबल अधिक होतं. त्या मानाने पांडवांकडे संख्यादृष्टीने सैन्यबल कमी होतं. कौरवांची सेना 11 अक्षौहिणी तर पांडवांची सेना केवळ 7 अक्षौहिणी होती. परंतु संख्येपेक्षा निष्ठा महत्वाची असते. कौरवांच्या सेनेतील बहुसंख्य भाग हा श्रीकृष्णाच्या नारायणी सेनेचा

होता, तर पांडवांकडचं सैन्य हे निष्ठेने प्राणपणाने लढणारं होतं. दोन्हीही मिळून 18 अक्षौहिणी सैन्य होतं. 18 या संख्येला देखील या धर्मयुद्धामध्ये विशेष महत्व आहे. महाभारताची पर्व 18 आहेत, भगवद्गीतेचे अध्यायही 18 आहेत. महाभारतीय युद्ध हे 18 दिवस सुरू होतं. पांडवांच्या बाजूनी लढणारे जे शूर योद्धे होते त्यांची संख्याही 18 आहे. असे हे गीतेचे विविध पैलू आपल्याला सापडत जातात. गीता ही नित्य नूतन आहे. प्रत्येक वेळी तिचं चिंतन करताना ती नवनवीन वाटत जाते. प्रत्येक व्यक्तीनुसार तिचे अनेक पैलू गवसत जातात. ज्या दृष्टीने तुम्ही तिच्याकडे बघाल त्याप्रमाणे ती वेगवेगळी भासते. किंवा एकाच व्यक्तीला वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरही ती आगळीच आणि तरीही आकर्षक भासते. अगदी सर्वसामान्य माणसापासून ते थोर विचारवंतांना खुणावणारी गीता तत्वदृष्ट्या आशयगर्भ आहे. प्रत्येकाला यात मार्गदर्शन मिळतंच. प्रत्येकाच्या समस्येवर गीतेमध्ये उपाय आहेच. अर्जुन मोहग्रस्त झाला होता, त्याला विषाद झाला होता. व्यवहारात आपलीही कधी कधी अशी स्थिती होते, तेव्हा या गीतेचाच आधार आपण घ्यावा. तिला शरण जायचं, आणि केवळ संकटातच नव्हे तर ज्याला कोणाला आत्मकल्याण साधायचं आहे, ज्याला अभ्युदयापेक्षा निःश्रेयस श्रेष्ठ वाटतं, त्या प्रत्येकासाठी गीता ही माऊली आहे. अर्जुन हा केवळ निमित्त मात्र आहे. आज इतकी वर्ष झाली तरी गीता कालबाह्य वाटत नाही. आजही गीता तितकीच पथदर्शक आहे. अगदी विनोबांच्या शब्दात सांगायचं झालं तर गीताई माऊली माझी, मी तिचा बाळ नेणता, पडता रडता घेई उचलोनी कडेवरी. हा श्लोक आजच्या स्ट्रेसफुल आयुष्याचंच वर्णन करतो असं वाटतं. जेव्हा मनावर प्रचंड दडपण येतं तेव्हा त्याचे शरीरावर परिणाम दिसू लागतात. ज्याला आपण आजकाल अँझायटी किंवा पॅनिक अटॅक असं म्हणतो त्याची लक्षणं दिसतात. जेव्हा माणूस मानसिकदृष्ट्या थकतो तेव्हा त्याच्या कौशल्यावरची पकड सुटते. जबाबदारी पेलण्याची शक्तीच निघून जाते. खरं म्हणजे आव्हानं मोठी नसतात, पण मी हे करू शकेन का हा प्रश्न जेव्हा तीव्र होतो तेव्हा अँझायटी वाढायला लागते. मनातला अर्जुन गोंधळतो, पण समर्पण भावाने श्रीकृष्णासारख्या लाईफ कोचला शरण गेलं तर मार्ग सापडण्याची प्रक्रिया सुरू होते. एक लक्षात ठेवूया की आपलं मनच अनेक व्याधींचं कारक आहे.

श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील 29वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं माधवी जोशी यांनी. श्लोक गायन केलं होतं प्रीती गंगाखेडकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ॲट द रेट gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: आजही प्रत्येक घरात रेडिओच्या या आवाजानेच दिवसाची सुरुवात होते.
1: अशाच प्रकारे तुमच्याही व्यवसायाची माहिती कार्यक्रमांद्वारे आणि जाहिरातींद्वारे घराघरात पोहोचू शकते.
0: याच्या विविध पर्यायांसाठी योग्य मार्गदर्शन नक्कीच गरजेचं आहे.
1: सौजन्य बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
0: संपर्क अमेय जोगळेकर 99 20 11 49 17.
1: श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
2: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
4: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
3: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
4: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
3: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
4: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
3: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, ऐकूयात आमच्या काही कार्यक्रमांसंदर्भातील ही निवेदनं.

0: वटपौर्णिमा म्हटलं की आठवते ती सत्यवान सावित्रीची गोष्ट. वडाच्या ऑक्सिजन उत्सर्जनामुळं या झाडाचं निसर्गातलं महत्व आणि त्यासंबंधी जोडली गेलेली व्रतवैकल्य. मैत्रिणींनो, आजच्या काळात वडाला प्रदक्षिणा घालणं किंवा उपास धरणं कदाचित थोडं मागं पडेलही, पण आपल्या नवऱ्याची आणि दीर्घ संसार सहजीवनाची प्रार्थना मात्र प्रत्येक स्त्री नक्कीच करेल. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे जोडी तुझी माझी. आपल्या सहजीवनाच्या आठवणी, किस्से, बिकट प्रसंग, कसोटी पाहणारे क्षण, तर काही मनमुराद हास्याचे क्षण, हे सारं आम्हाला ऐकायला आवडेल. सखी संदेश या कार्यक्रमात फोन करा मंगळवारी अर्थात 23 जूनला सकाळी 11 वाजता. फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706. जोडी तुझी माझी जरूर फोन करा मंगळवारी 23 जूनला सकाळी 11 वाजता.
1: नाते जुळले मनाशी मनाते.
2: श्रोते हो, थोडस इकडे लक्ष द्या. एक निवेदन प्राप्त झालं आहे. पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाचे निर्देश. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले.

0: आहेत. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे आता प्राधान्याचे आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तने तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीने करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. निवेदन संपलं.
1: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसन मुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात व्यसन मुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 किंवा 6. व्यसन मुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
0: श्रोते हो, सकाळचे 8 वाजतायत. आता हिंदी समाचार आणि त्यानंतर मॉर्निंग न्यूज ऐकण्यासाठी जाऊया आकाशवाणीच्या दिल्ली केंद्राकडे.

0: Israel, on the Gulf states, and indeed on Iran itself. And finally, an app, Abhigyan, has been launched that will soon enable police and agencies to carry out instant fingerprint-based verification of criminal records using scanners linked to a database of over 1.3 crore suspects and convicts, reports The Hindu. And with that, it's back to you, Naresh.
1: Thank you, Subhadra. But now, before we end the bulletin, the headlines once again. President Draupadi Murmu and Prime Minister Narendra Modi to inaugurate and lay foundation stone of development projects worth over 47,000 crore rupees in Odisha's Mayurbhanj district today. Prime Minister Modi to release 23rd installment of the PM Kisan to over 9 crore farmers from Hooghly in West Bengal. Senior Indian bureaucrat Vivek Agrawal appointed as Vice President of Financial Action Task Force FATF. New Delhi reiterates its commitment to combat terror financing. NTA to conduct nationwide mock drill today ahead of NEET UG re-examination scheduled for tomorrow. SEBI clears channel for easier transfer of shares to legal heirs of deceased investors. And in men's cricket, India to take on Afghanistan in third and final ODI of series in Chennai this afternoon. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणी पुणे, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 8:30 वाजले आहेत, आता ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी, मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन. 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक ॲल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी. आणि भारत अफगाणिस्तान दरम्यान आज तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज ओडिशा दौऱ्यावर आहेत. ओडिशामध्ये राष्ट्रपतींच्या 68व्या वाढदिवसानिमित्त मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावात आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होतील. संथाली जाहेरा आणि हो जाहेरा या उपवनांमध्ये आयोजित प्रार्थना कार्यक्रमातही ते सहभागी होतील. तसंच 47,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यातील लखनपूर इथं 25,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या कोळशापासून वायूनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाची पायाभरणी करतील. कोळसा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प देशातील व्यावसायिक स्तरावरील कोळशापासून अमोनियम नायट्रेट बनवणारा पहिलाच प्रकल्प आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून या प्रकल्पात दररोज 2,000 टन अमोनियम नायट्रेटचं उत्पादन केलं जाणार आहे. पश्चिम बंगालच्या 2 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान आज हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर इथं होणाऱ्या पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी होतील. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण, कौशल्य, सेवा, उत्पादन अशा सर्वच पातळ्यांवर गुणवत्ता हेच यशाचं मुख्य सूत्र आहे. उत्कृष्टता हीच भारताची ओळख बनली पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारताचा मार्ग केवळ गुंतवणुकीवर नाही तर कौशल्य, प्रतिभा आणि नवोन्मेषाच्या शक्तीवर आधारित असेल असं ते म्हणाले. देशातल्या 200 ठिकाणी या रोजगार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात पुण्यातल्या 4 ठिकाणांचा समावेश होता. प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी विज्ञान भवन इथं काही तरुणांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते काल यंत्र इंडिया लिमिटेडच्या नागपूरमधील अंबाझरी इथल्या आयुध निर्माणातील 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक ॲल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. हा प्रकल्प म्हणजे देशांतर्गत उत्पादन क्षमतेला चालना देणारा महत्वाचा टप्पा आहे असं राजनाथ सिंग याप्रसंगी बोलताना म्हणाले. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूंची निर्मिती करेल असं सिंग म्हणाले. यावेळी त्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. भारतीय नौदलासाठी 1.25 मेगावॅट क्षमतेचे मरीन गॅस टर्म

टर्बाईन जनरेटरचे 12 संच खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने पुण्यातील भारत फोर्ज लिमिटेड या कंपनीसोबत 425 कोटी रुपयांचा करार केला आहे. नवी दिल्ली इथं काल संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत बाय इंडियन या श्रेणीअंतर्गत हा करार करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्रातील कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारने 1,445 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यावेळी कोल्हापुरातील पोलीस परेड मैदानावर शहा यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर इचलकरंजीत जवाहर साखर कारखान्याचा नामांतर सोहळ्याच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकाता इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. निरोगी वृद्धत्वासाठी योग अशी 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे. सांस्कृतिक मंत्रालय देशभरातील 100 ठिकाणी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे. इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स आणि परदेशातील भारतीय दूतावास यांच्या समन्वयाने यावर्षी जगभरातील 2,500 ठिकाणी योग दिनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये 210 हून अधिक भारतीय दूतावास सहभागी होत आहेत अशी माहिती आयुष मंत्रालयाने दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारताचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विवेक अग्रवाल यांची 2026-27 या कालावधीसाठी आर्थिक विषयातील कृती दल अर्थात TATFचे पुढील उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. ते युनायटेड किंगडमच्या गाइल्स थॉम्सन यांची जागा घेतील. सध्या सांस्कृतिक मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत असलेले अग्रवाल यांनी यापूर्वी TATFमधील भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं आहे. तसंच पैशांचा गैरव्यवहार आणि दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा रोखणाऱ्या जागतिक संस्थेसोबत भारताच्या सहभागात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 17 ते 19 जून दरम्यान झालेल्या TATFच्या अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाने अग्रवाल यांची ही निवड भारतासाठी एक मोठं यश असल्याचं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर कडक टीका केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या उच्चायुक्तांच्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान पाकिस्तान आणि इस्लामिक सहकार्य संघटन यांनी जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्रामधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंग यांनी प्रत्युत्तर दिलं. राजनैतिक चर्चा पुन्हा सुरू होण्यापूर्वी लेबनॉनमधील संघर्ष थांबला पाहिजे असा आग्रह इराणनं धरल्यानं अमेरिकेचे उपाध्यक्ष JD Vance आणि इराणचे वरिष्ठ वार्ताकार यांच्यात स्वित्झर्लंडमध्ये नियोजित असलेली चर्चा पुढे ढकलावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका कतार आणि इराण यांच्या दरम्यान काल संध्याकाळी झालेल्या राजनैतिक प्रयत्नांनंतर इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात काही प्रमाणात युद्धविराम लागू झाला आहे. बँका मालमत्ता पुनर्रचना कंपन्या आणि कर्जदार यांच्यातील संगनमताबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली असून मोठ्या प्रमाणावरील कर्ज थकबाकीची प्रकरणं ज्या पद्धतीने निकाली काढली जातात त्या पद्धतींबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची 1,500 कोटी रुपयांची कर्ज 2 ऍसेट रिकग्निशन कंपन्यांमार्फत केवळ 73.50 कोटी रुपयात निकाली काढण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार रिझर्व्ह बँक आणि इतर संबंधित पक्षांना नोटीस बजावली आहे. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार आहे असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने काल दिला. न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती AS चंदूरकर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं की चालण्याचा अधिकार हा प्राथमिक स्वरूपाचा असून मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा त्याला प्राधान्य दिलं जावं. शाळेत जाताना 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या वाहन अपघातातील नुकसान भरपाईच्या खटल्याच्या संदर्भातील प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयानं काल हे स्पष्ट केलं. राष्ट्रीय परीक्षा परिषदेच्या वतीने उद्या होणारी पदवीपूर्व NEET UG पुनर्परीक्षा सुरळीत निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचं NTA म्हटलं आहे. ही परीक्षा भारतातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये 22 लाखांहून

0: अधिक उमेदवारांसाठी घेतली जात आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना आज चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यजमान संघाने 2-0 अशी आघाडी घेत मालिका आधीच खिशात घातली असून आता या 3 सामन्यांच्या मालिकेत संपूर्ण यश मिळवण्याचं उद्दिष्ट असेल. पश्चिम बंगालमध्ये मान्सून सक्रिय होत आहे. या भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे आजपासून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. जम्मू काश्मीर, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि उत्तर कर्नाटक या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळ होण्याची शक्यता आहे. दरम्यान पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोव्यामध्ये आज उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन. 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी आणि भारत अफगाणिस्तान दरम्यान आज तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी पुणे केंद्र, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. श्रोते हो, सकाळचे ठीक 8:40 आणि 25 सेकंद झालेली आहेत. वेळ झाली आहे भावधारा या कार्यक्रमाची. कार्यक्रमातलं हे पहिलं गीत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आता आपण ऐकूया.

0: श्रोते हो, हे होतं आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरातलं भारा तांबे यांचं गीत, ज्याला संगीत होतं वसंत प्रभू यांचं. श्रोते हो, कार्यक्रमातली या नंतरची गाणी ऐकण्यापूर्वी आमच्या एका कार्यक्रमासंदर्भातील हे निवेदन.
1: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनीमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन लो बसावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल, जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लो बसावा.

श्रोते हो भावधारा हा कार्यक्रम ऐकण्यासाठी आपण आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासोबत. कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात आरती प्रभू यांची रचना, ज्याला संगीत दिलंय हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोते हो, हिंदी चित्रपटांमध्ये स्थित्यंतर होत असताना सहाय्यक हास्य अभिनेत्यांऐवजी मुख्य नायकच अनेक चित्रपटातून विनोदी अभिनय करायला लागले. राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, किशोर कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, संजय दत्त, चंकी पांडे, अमोल पालेकर, जावेद जाफरी, रितेश देशमुख, नाना पाटेकर, अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यासारख्या अनेक कलाकारांनी देखील विनोदी भूमिका साकारल्या. तेव्हा यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये बोलूया मुख्य नायकांनी केलेल्या विनोदी भूमिकांविषयी आणि त्यांच्या चित्रपटातल्या हास्य प्रसंगांविषयी. ध्वनिमुद्रण होईल सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत, तर प्रसारण बुधवारी 12 ते 1 या दरम्यान. तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 आणि 2553-1706 या क्रमांकावर.

0: हॅलो, आपकी पसंत या कार्यक्रमासाठी
1: श्रोते हो भावधारा या कार्यक्रमात आता शेवटी कवी ग्रेस यांचे बोल, यशवंत देव आणि श्रीधर फडके यांचं संगीत आणि आवाज आहे श्रीधर फडके यांचा।

आणि श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आपण आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासोबत. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सकाळचे 9:12 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुखी आणि प्रसन्न अशा घरातल्या आनंदी माणसांवर चित्रित झालेली आणि सकारात्मकता पसरवणारी काही मराठी चित्रपट गीतं. कार्यक्रमातलं पहिलं गीत हे एका सुखी कुटुंबावर चित्रित झालेलं आहे, जे ऐकताना राहत्या घराला स्वीट होम असं का संबोधलं गेलं असावं हे लक्षात येतं. चित्रपट आहे जावई विकत घेणे आहे. गीतकार जगदीश खेबुडकर, स्वर आहे आशा भोसले, मन्ना डे आणि जयवंत कुलकर्णी यांचा, आणि या गीताला संगीत साज लाभला आहे सुधीर फडके यांचा.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासोबत. आणि प्रसारण कक्षातून मी आहे आपल्यासोबत धनंजय भोसले. आज या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत सुखी घरातल्या आनंदी माणसांवर चित्रित झालेली काही गीतं, ज्या घरातल्या माणसांना आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांबद्दल माया, प्रेम, आपुलकी वाटते. त्या घरात सुख नेहमी ओसंडून वाहतं. साधी माणसं या चित्रपटातलं हे गीत नेमकं हेच सांगतं. योगेश यांचे बोल, आनंद घन यांचं संगीत आणि सहस्वरात गायलं आहे लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांनी.

0: श्रोते हो, ज्या घरात आई वडिलांचं त्यांच्या मुलांवर आणि मुलांचं आई वडिलांवर प्रेम असतं, त्या घरात नेहमीच आनंदी सूर ऐकू येतात. घरकुल चित्रपटातलं हे गीत शांता शेळके यांचं, ज्याला संगीत धून आहे सी रामचंद्र यांची आणि गायलंय अरुण सरनाईक, प्रमिला दातार आणि राणी वर्मा यांनी.
1: लल्ला लल्ला लल्ला

श्रोते हो, आपण ऐकत आहोत सुखी घरातल्या आनंदी माणसांवर चित्रित काही गीतं. ज्या घरातली गृहिणी तिच्या संसारात रममाण झालेली असते ते घर आपोआप सुखी राहतं, नेमकं हेच या पुढच्या गीतातून प्रतिबिंबित होतं. चित्रपट थोरली जाऊ सुधीर मोघे यांच्या गीताला संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी आणि आवाज आहे आशा भोसले यांचा.

0: मोठी सुन बाई हे तुझ्या नावे,
1: इतकी काय घाई होती
0: अग,
2: आणि छोटी
0: हे तुझ्या नावे आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी तुझ्या नावेत
4: सगळंच, मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोप जाईल.
0: शुभ बोला हो
2: काय.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना सतर्क रहा.
7: श्रोते हो, ही आहे आकाशवाणी पुणे केंद्राची प्रसारण सेवा. आपण आस्वाद घेत आहात मराठी चित्रपट संगीताचा. आज आपण अशा घरातली गाणी, चित्रात झालेली गाणी ऐकतोय ज्यात आनंदी कुटुंब वत्सल माणसं ही गाणी गात आहेत. एखाद्या घरात सुख का नांदत असेल, अर्थात त्या घरातली माणसं आनंदी स्वच्छंदी आणि छोट्या छोट्या गोष्टीत सुख शोधणारी असतात म्हणून. अशाच एका सुख शोधणाऱ्या युवतीवर चित्रित झालेलं गीत आता ऐकूया. चित्रपट आहे कुंकवाचा करंडा, गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं, ज्याला संगीत दिलंय प्रभाकर जोग यांनी आणि गायलं आहे आशा भोसले यांनी.

श्रोते हो, आता कार्यक्रमात ऐकूया जगदीश खेबुडकर यांचं हे गीत, ज्याला संगीत दिलंय सुधीर फडके यांनी आणि गायलं आहे सुमन कल्याणपूर यांनी. चित्रपट धाकटी बहीण.

श्रोते हो, एक गोष्ट मात्र नक्की की ज्या घरात आकाशवाणीवरून प्रसारित झालेली गीतं ऐकू येतात ते घर देखील सुखाने न्हाऊन निघतं, हो ना? आज 20 जून मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा स्मृती दिवस. त्यानिमित्त त्यांच्यावर चित्रित हे कार्यक्रमातलं गीत आता ऐकूया. या गीतात अभिनेते चंद्रकांत गोखले रेडिओवर आकाशवाणीवरून प्रसारित झालेलं हे छानसं गीत ऐकत असतात असं चित्रण आहे. गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं, संगीत दिलंय सुधीर फडके यांनी, स्वर आहे आशा भोसले यांचा आणि चित्रपट सुवासिनी.

श्रोते हो, हे गीत होतं आम्ही जातो आमुच्या गावा या चित्रपटातलं. गीतकार होते जगदीश खेबुडकर, संगीत साज आणि स्वर होता सुधीर फडके यांचा. अनावधानाने हे गीत आत्ता लागल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया ग. दि. माडगुळकर यांचं हे गीत. सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलं आहे. स्वर आहे आशा भोसले यांचा. चित्रपट सुवासिनी. हे गीत अभिनेते चंद्रकांत गोखले यांच्यावर चित्रित आहे आणि आज त्यांचा स्मृती दिवस आहे.

0: आणि श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपणाला कसा वाटला हे आम्हाला ईमेल करून करून जरूर कळवा. त्यासाठी ईमेल आय डी असा prasaran.pune@gmail.com. श्रोते हो, आता ठीक 9:30 स्वरांजली हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 9:30 आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे प्रसारित करीत आहोत स्वरांजली.
1: सादर करत आहोत सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. आजच्या स्वरांजली कार्यक्रमात सादर करतोय कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. या गीताचे संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. गीत ऐकण्यापूर्वी कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं मनोगत ऐकूया.
2: उन्हाच्या काहिलीचा कळस होतो, तापलेल्या धरणी मायेचा आणि तिच्या लेकरांचा आर्त स्वर आभाळाला भिडतो. उन्हा तान्हात घामाच्या धारात काळ्या आईच्या उदरात बी पेरण्याची एकच धांदल उडते. नांगरणी, कोळपणी आणि पेरणी सगळी कामं करता करता ओठांवर गाणी असतात विठ्ठलाची. नजर आभाळाकडं लागलेली.
1: संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. आजच्या स्वरांजली कार्यक्रमात सादर करतोय कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. गीत ऐकण्यापूर्वी कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं मनोगत ऐकूया.
2: उन्हाच्या काहिलीचा कळस होतो, तापलेल्या धरणी मायेचा आणि तिच्या लेकरांचा आर्त स्वर आभाळाला भिडतो. उन्हा तान्हात घामाच्या धारात काळ्या आईच्या उदरात बी पेरण्याची एकच धांदल उडते. नांगरणी, कोळपणी आणि पेरणी सगळी कामं करता करता ओठांवर गाणी असतात विठ्ठलाची. नजर आभाळाकडं लागलेली. कृष्ण मेघांकडे. पांडुरंगा, निळभोर निरभ्र आकाश काळ्या ढगांनी भरून जावं ही प्रार्थना सावळ्या विठाई माऊलीकडं. विठुराया, तो पांडुरंग कनवाळूय, दयाळूय. सावळा मेघ आणि पांडुरंग दोघेही सारखेच नाही का? कृपेची बरसात करणारे. पावसाचा प्रत्येक थेंब अमृता समानच नवसंजीवन देणारा. व्याकुळल्या मातीत आणि भक्तांच्या भावभोळ्या मनात आशेचा अंकुर फुलवणारा, नवी उमेद जागवणारा. पेरणी झाल्यावर हे हिरवे पोपटी लवलवणारे अंकुर पाहून कृतज्ञतेनं हात जोडले जातात. टाळ मृदुंगाचा नाद देवळाच्या गाभाऱ्यात घुमतो. अबीर गुलाल कपाळी लागतो. भजनाच्या लयीत, भक्तीच्या धुंदीत, आपल्याच नादात प्रत्येक वारकरी गाऊ लागतो. विठूचा गाभारा स्वरांनी भरून जातो. असा हा सारा प्रवास गाऊ विठ्ठलाची गाणी म्हणत सोपा होऊन जातो, सोपा होऊन जातो. निळ्या आभाळी सावळा मेघ, निळ्या आभाळी सावळा मेघ, तसा पंढरपुरी सखा पांडुरंग. अमृत वर्षाव दोहोंचा धर्म, अमृत वर्षाव दोहोंचा धर्म. भावभोळ्या भक्तीचे ते जाणत आतवर्म. व्याकुळते माती, व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात. व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात. अंकुरले बीज, अंकुरले बीज, झाली आता पेरणी. भक्तांच्या मने फुटे आशेची पालवी. गाऊ विठ्ठलाची गाणी.

0: स्वरांजली या कार्यक्रमात आपण ऐकत होता कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. हे गीत संगीतबद्ध केलं होतं आशुतोष कुलकर्णी यांनी आणि संगीत संयोजन होतं मिलिंद गुणे यांचं. गायक कलाकार होते सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. वादक कलाकार हार्मोनियम अथर्व कुलकर्णी, तबला पद्मनाभ जोशी, पखवाज प्रसाद जोशी, तालवाद्य उद्धव कुंभार, सतार प्रसाद गोंदकर, गिटार आकाश कुलकर्णी, कीबोर्ड मिलिंद गुणे आणि आमोद कुलकर्णी, कोरस आसावरी गोडबोले, मोहिनी मिस्त्री, अनिकेत हुमरे आणि नितीन पवार, निर्मिती सहाय्य नेहा वैशंपायन आणि स्वाती प्रभुमिराशी. सादर करते गौरव शिंपी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: मध्यम लहरी 378 अंशात 8 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे ठीक 9:40 आणि 35 सेकंद झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिवसानिमित्त सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी मार्गदर्शन करतील तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. सूत्रसंचालन आणि निर्मिती सहभाग आरती पटवर्धन यांचा. सादर करते धीरज केदारी. ऐकूयात कार्यक्रम हॅलो डॉक्टर फोन इन कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार, मी आरती पटवर्धन आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांच्या समवेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रक्त हे जीवनाचं संगीत असतं आणि त्यातल्या प्रत्येक पेशी आपल्या आरोग्याची एक स्वरमालाच असते. आज आपण सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी जाणून घेणार आहोत. 19 जून या जागतिक सिकल सेल दिनाच्या अनुषंगानं आधुनिक वैद्यकशास्त्र आणि आयुर्वेद यांच्या समन्वयातून सिकल सेल रुग्णांचं जीवन अधिक निरोगी आणि सक्षम कसं होऊ शकतं याविषयी आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आकाशवाणी पुणे केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलंय डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांना. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: आजच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: डॉक्टर, सुरुवातीला आम्हाला तुमच्याविषयी सांगा.
1: मी डॉक्टर गिरीश कुलकर्णी, BAMS MD आयुर्वेद झालेला आहे आणि गेल्या 22 वर्षापासून सिकल सेल आजाराच्या संदर्भामध्ये नंदुरबार असो किंवा नागपूर असो या ठिकाणी मी काम केलेलं आहे आणि अजूनही काम करतोय. सामाजिक आणि सिकल सेल आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांमधचा जर वेदना बघितल्या तर आपण सगळेजणच हतबल आहोत की काय अशी एक भावना आपल्यामध्ये निर्माण व्हायला हरकत नाहीये. आणि त्याचबरोबर त्या जे काही सिकल सेल रुग्ण आहेत त्यांचं जर प्रमाण बघितलं तर आपण मध्य भारतामध्ये किंवा महाराष्ट्राच्या 21 जे जिल्हे आहेत जे नंदुरबार पासून गडचिरोलीपर्यंतचा म्हणजे वरचा टापू जो आहे जो गुजरात मध्य प्रदेश आणि इकडे खाली छत्तीसगड उडीसा ह्या बाजूनी असलेला जो आपला महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये जास्ती प्रमाणात आढळतं. आणि ह्याचं कारण असं आहे की त्या काळामध्ये ह्या ठिकाणी प्रचंड जंगल होतं, दलदलीचा प्रदेश होता आणि त्याचप्रमाणे मलेरियाचा संसर्ग ह्या ठिकाणी जास्ती होता. आणि ह्या मलेरियाच्या संसर्गाला नॅचरली म्हणजे नैसर्गिकरित्याच कुठेतरी ते कमी व्हावं ह्या दृष्टिकोनातनं शरीरामध्ये झालेला बदल जेनेटिकल रिप्रेझेंटेशन जे आपण म्हणतो किंवा जो चेंजेस आहेत ते होत गेले आणि तो आजार हा अनुवंशिक आजार होऊन बसला आणि त्याच्या दृष्टिकोनातनं हा आजार आपल्या ह्या पट्ट्यामध्ये आपल्याला सर्व जाती धर्मांमध्ये आढळतो.
0: म्हणजे भारतातही आणि महाराष्ट्रातही.
1: नक्की, भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्येही. आपण जर जगाचा विचार केला तर मध्य अमेरिका किंवा उत्तर अमेरिका म्हणूयात किंवा आफ्रिका म्हणूयात सगळ्यात पहिल्यांदा पहिलं जे काही रुग्ण आपल्याला सिकल सेलचा बघायला मिळाला तो आफ्रिकेमध्ये बघायला मिळाला आणि त्यामध्येही आपल्याच भारतासारखं नैसर्गिक वातावरण त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे मग इंग्रजांच्या काळामध्ये किंवा अमेरिकन जे काही गोरे लोक होते त्यांनी ह्या कृष्णवर्णीय लोकांना बंदी बनवून त्यांच्याकडे

0: घेऊन गेले आणि त्यामधनं हा जो काही व्याधी आहे किंवा आजार आहे तो त्यांच्यामध्ये सुद्धा प्रसारित झालेला असला आपल्याला दिसतो.
1: जसं तुम्ही सांगितलं की हा जेनेटिकल आहे म्हणजे अनुवंशिक आजार आहे, त्यामुळे हा व्हायरल नाहीये, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणार.
0: नक्कीच नक्कीच. मी आता जसं तुम्हाला म्हटलं की मलेरिया आजारासाठी म्हणून नैसर्गिक देणगी जी दिली गेली किंवा आपल्या शरीरामध्ये चेंजेस झाले तर ते जेनेटिकल चेंजेस जे आहे ते HBB आपण असं म्हणतो, त्याच्यापासून HBS असं हिमोग्लोबिन जे आहे, हिमोग्लोबिनचे काही प्रकार आहेत, तर त्याच्यामधनं सिकल हिमोग्लोबिन तयार झाला आणि त्या सिकल हिमोग्लोबिनमुळं RBC जे आपल्या शरीरात असतात, रक्तपेशी, लाल रक्तपेशी असतात, त्या रक्तपेशी फुटायला लागल्या आणि त्याच्यामुळं म्हणजे हे मलेरियाचा जे पॅरासाइट आहे तो RBC मधनं आपल्या शरीरामध्ये पसरतो, त्याची वाढ होते. म्हणून निसर्गनी काय केलं तर आपल्या त्या RBC जे आहेत त्या त्याला फोडायला सुरुवात केली, म्हणजे त्या ठिकाणी चेंजेस केले शरीरामधल्या जेनेटिकल रिप्रेझेंटेशनचे आणि त्याच्यामुळं मग त्या RBC आपल्या शरीरातल्या फुटायला लागल्या आणि त्याचा परिणाम म्हणून सिकलसेल आजार निर्माण.
1: म्हणजे असं म्हणतो की आपल्या शरीरामध्ये डिफेन्स मेकॅनिझम असतं, तर ते आपली प्रतिकार शक्तीच कुठेतरी आपल्याला मात देत दुसऱ्या आजाराची निर्मिती
0: करत असावी असं आपण म्हणायला हरकत नाहीये.
1: बरोबर. डॉक्टर, सिकलसेल हा आजार नेमका काय असतो, त्याच्यामुळे काय त्रास होतो, त्याची लक्षणं काय असतात हे आम्हाला सांगा.
0: सिकलसेल आजारामध्ये मी सांगितल्याप्रमाणे लाल रक्तपेशी ज्या आहेत त्या फुटतात किंवा मग त्याच्यातलं जे ऑक्सिजन म्हणजे RBC काम काय तर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन घेऊन जाणं आणि विविध अवयवांना ते पुरवणं, मग ते RBC जे आहेत किंवा लाल रक्तपेशी ज्या आहेत त्या फुटतात. फुटतात म्हणजे त्याचं जे सेल मेम्ब्रेन आहे ते श्रिंक होतं, बारीक होतं आणि त्याचा आकार
1: वेटोळ्यासारखा
0: किंवा हाफ मून शेप असा होतो, म्हणून त्याला सिकल असा शब्द प्रयोग केलेला आहे, हाफ मून सारखा. आणि ह्या हाफ मून ज्या नंबर ऑफ RBCs आहेत त्या एका ठिकाणी येतात आणि रक्तवाहिनीमध्ये गुठळी निर्माण करतात आणि मग ती गुठळी निर्माण झाली की तिथून पुढे ज्या अवयवाकडे तो रक्तपुरवठा जायला हवाय तो बंद होतो आणि मग पुढे ऑक्सिजन किंवा त्या ठिकाणी आपलं जे काही RBC मधनं न्यूट्रिशन जायला हवंय ते जात नाही आणि मग तिथून मग पुढे त्या ठिकाणी क्रायसिस म्हणजे वेदना किंवा त्याच्यामध्ये इन्फेक्शन, संक्रमण हे जे काही आहे ते निर्माण होतं आणि मग त्याच्यामधनं त्या वेदना इतक्या जास्ती असतात की त्याच्यामध्ये मरण बरं की काय अशी एक अवस्था त्या ठिकाणी निर्माण होतो.
1: एक कॉल येतोय. नमस्कार, हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, कोण बोलतंय?
2: राम नळणी तालुका भोकरदन जिल्हा जालना इथून विष्णू सरोदे बोलतो. मॅडम
1: बोला.
2: सिकल सेल आजार म्हणजे काय नेमकं, याची लक्षणं काय?
1: बर, आता डॉक्टर लक्षणांविषयीच सांगत होते, डॉक्टर काय सांगाल?
0: हा, सिकल सेल रुग्णांमध्ये RBC फुटतात त्याच्यामुळे रक्ताचं प्रमाण कमी होतं, म्हणून त्याला आपण अॅनिमिया असा शब्द प्रयोग करतो, रक्तक्षय म्हणायला लागेल. आणि ह्या रक्तक्षयामुळे आपलं ऑक्सिजन शरीरातलं कमी झाल्यामुळे आपल्याला धाप लागणं, छातीत दुखणं, हृदयामध्ये वेदना होणं किंवा जॉईंट्स पेन होणं, संधींमध्ये जास्ती प्रमाणामध्ये वेदना होणं, कावीळ निर्माण होणं. RBC फुटल्यामुळे आपलं जे काही पित्ताचं प्रमाण आहे हे पित्ताचं प्रमाण नॅचरली वाढतं आणि मग शरीरामध्ये किंवा आपल्या डोळ्यांमध्ये एक पिवळसर झाक निर्माण होते, म्हणजे जी कावीळीची लक्षणं आहेत आपण जे म्हणतो कावीळ झाल्यासारखी, तर ती आपल्याला दिसतात. आणि रक्ताचं प्रमाण कमी झाल्यामुळं अशक्तपणा खूप जास्ती प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये दिसतो आणि तसंच हातपायावरती सूज निर्माण होते. ही साधारणतः एक प्रायमरी लक्षणं त्या ठिकाणी आपल्याला सिकलसेलची दिसू शकतात.
2: उपचार पद्धती काय नेमक्या?
0: ह्याच्यावरती उपचार असा ठोस उपचार नाहीये, परंतु आयुर्वेदामध्ये तो एक आपल्या साधारणतः चांगल्या पद्धतीने असावा आणि आपल्या वातावरणामध्ये जे बदल होतात थंडीपासनं गर्मी, गर्मीपासनं परत थंडी किंवा पावसाळा असेल ह्याच्यामध्ये आपण क्रायसिस निर्माण होऊ नये ह्याच्यासाठी जपलं पाहिजे आणि त्याचबरोबर थंडीमध्ये गरम कपडे वापरणं किंवा उष्णतेमध्ये खूप जास्ती प्रमाणामध्ये पाणी पिणं, हायड्रेशन मेंटेन करणं हे त्या ठिकाणी गरजेचं असतं. आणि आधुनिक पद्धतीमध्ये हायड्रोक्सी युरिया हे एक औषध सध्याला प्रचलित आहे, परंतु ते काही पूर्ण ट्रीटमेंट तो सिकलसेल आजार पूर्णतः बरा करेल हे असं औषध नाहीये. त्याच्यासाठी फक्त दोनच पद्धती आहेत, एक आहे ते बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन किंवा मग त्या ठिकाणी स्टेम सेल ट्रान्सप्लांटेशन, ह्या दोन गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये ह्या आजार त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये कायमस्वरूपी आपण बरा करू शकतो.
1: तुम्हाला उत्तर मिळालं?
2: हा मॅडम.
1: धन्यवाद कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल.
2: धन्यवाद.
1: डॉक्टर, आता त्यांनी लक्षणांविषयी विचारलं, तुम्ही सांगितली लक्षणं, तर ही खूपच त्रासदायक अशी लक्षणं आपल्याला असू शकतात जर सिकल सेल असेल तर लहान मुलांमध्ये सिकल सेलचं निदान जेवढं लवकर होतं तेवढं चांगलं किंवा त्यांना फायदेशीर असतं असं म्हटलं जातं, ते का?
0: सिकल सेल

0: हा अनुवंशिक आजार आहे.
1: हो.
0: माता पित्यांकडनं मुलांमध्ये येणारा आजार आहे आणि साधारणतः 5 वर्षापासनं ते 18 वर्षापर्यंतचं हे जे वय आहे
1: हो.
0: ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीची वाढ होत असते आणि त्याचबरोबर मग ह्याच्यामध्ये त्याच प्रमाणामध्ये सिकल सेलच्या लक्षणामध्येही वाढ होते. त्याच्यामुळं अगोदर जर त्या ठिकाणी निदान झालं त्याचं तर आई वडिलांना त्याबद्दल एक जागरूकता त्यांच्यामध्ये असते आणि वाढत्या मुलांच्या ह्याच्यामध्ये ते प्रॉपरली लक्ष ठेवू शकतात की माझ्या मुलांमध्ये काय बदल होत आहेत आणि सिकल सेलच्या संदर्भामध्ये अजून काय त्याला जास्ती कमी लक्षणं निर्माण होत आहेत की काय आणि त्याच्यानुसार मग ट्रीटमेंट कशी देता येईल, कुठल्या डॉक्टरांकडे आपल्याला सल्ला घेता येईल किंवा आजारीच पडला तर आपण त्या ठिकाणी काय देऊ शकतो, घरच्या घरी कसा आपण त्याचा उपाय करू शकतो ह्या दृष्टिकोनातनं. म्हणून जर लहान वयामध्ये त्या ठिकाणी जर सिकल सेलचा निदान झालं तर मात्या पित्यांसाठी आणि त्या मुलासाठी माहिती असणं खूप चांगलं
1: गरजेचं असतं.
0: बरोबर.
1: पण हा आजार पूर्ण बरा होतो?
0: हा आजार मुळी बरा होतच नाही.
1: बर.
0: परंतु त्याच्यामध्ये जी लक्षणांची तीव्रता आहे, कमी जास्ती होणं आहे, हे मात्र आपण उपचाराने थांबवू शकतो.
1: बर.
0: आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे जसं आपण मुलांमध्ये जर लवकर डायग्नोस केलं किंवा निदान केलं तर त्या ठिकाणी त्या मुलाच्या शाळेमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये त्याला जे काही खेळ आहेत किंवा त्याचा अभ्यास आहे त्या दृष्टिकोनातून त्याला ह्या आजाराचं जर माहिती मिळाली तर त्या दृष्टिकोनातूनही आई वडील त्या ठिकाणी प्रिपेअर होतात.
1: बरं. आई वडिलांना सिकल सेल असतोच?
0: हो, नक्कीच.
1: म्हणजे आजी आजोबांकडनं नातवंडांमध्ये आलाय आणि मध्ये आई वडिलांना नाही झाला असं होतं का?
0: तसं होतं, परंतु त्याचं रिप्रेझेंटेशन आहे, जेनेटिकल रिप्रेझेंटेशन आपण त्या ठिकाणी म्हणतो. दोन प्रकारचे रिप्रेझेंटेशन सिकल सेलच्या निदानामध्ये आपण घेतले जातात. एक आहे कॅरियर आणि दुसरा आहे सफरर. कॅरियरमध्ये 50% लक्षणं असतात, 50% लक्षणं त्या ठिकाणी सामान्य माणसासारखे असतात म्हणजे सामान्य. आणि सिकल सेल डिझीज किंवा जो सफरर आहे त्याच्यामध्ये पूर्ण सिकल सेल
1: लक्षणं
0: पूर्णतः असतात 100%. आणि जे कॅरियर लोक आहेत त्या कॅरियर लोकांमध्ये भारतामध्ये मात्र आणि विशेषतः आपण महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये खूप जास्ती अग्रेसिव्हली लक्षणं दिसत नाहीत कॅरियरमध्ये, जेवढे की सफररमध्ये किंवा आजारी याच्यामध्ये माणसांमध्ये दिसतात. परंतु बाकीच्या स्टेट्समध्ये मात्र असं नाहीये. परंतु भारतामध्ये कमी जास्ती प्रमाणामध्ये सिकल सेल कॅरियर जो आहे तो तसा नॉर्मल जीवन जगतो, जसा की सामान्य माणूस जीवन जगतो तशा पद्धतीने. आणि सिकल सेल सफरर जो आहे तो मात्र त्याला सगळी लक्षणं वयाच्या 5व्या वर्षापासनं त्याच्या मृत्यूपर्यंत त्याच्या सोबत असतात.
1: बर. म्हणजे या लक्षणांकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं असतं.
0: नक्कीच आहे.
1: म्हणजे आपल्या आई वडिलांना आहे, मला नाहीये पण माझ्या पुढच्या पिढीला होऊ शकतं, हे मात्र सजगतेने आई वडिलांनी लक्ष द्यायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. कारण पुढची पिढी आपल्याला हेल्दी घडवायची आहे.
0: आम्ही समुपदेशनामध्ये आम्ही नेहमी सांगतो की दोन कॅरियर जरी लग्न झालं तरी त्यांनी प्रिनेंटल डायग्नोसिस करून घ्यावं. त्याच्यामध्ये 25% सफरर होण्याचे, 25% नॉर्मल होण्याचे आणि 50% परत कॅरियर होण्याचे चान्सेस असतात. आणि त्याच्यामुळं विवाहपूर्व समुपदेशन जे महत्वाचं आहे सिकल सेलमध्ये ते ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आणि ही पिढ्यानी पिढ्या येणारा आजार आहे, हा मात्या पित्यांकडनं येणारा आजार असल्यामुळं त्या एखाद्या फॅमिलीमध्ये जर तो डिझीज असेल, जीन असेल, तो नक्कीच अपत्यामध्ये येणार आहे. तो त्याच्यामुळं तुम्ही कॅरियर आणि दुसरा जर नॉर्मल असेल तर तिथे 50% फक्त चान्सेस आहेत की तिथे कॅरियर मूल जन्माला येईल, बाकी नॉर्मल मूल जन्माला येऊ शकतं. म्हणून लग्न करताना सफरर सफरर किंवा कॅरियर सफरर यांनी लग्न न करणं सोयीस्कर असू शकतं.
1: बरोबर. अजून एक कॉल येतोय. हॅलो.
2: नमस्कार मॅडम.
1: नमस्कार. हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय?
2: मंगेश गायकवाड बोलतोय. मला प्रश्न विचारायचा होता सरांना.
1: बोला.
2: भरपूर व्यायाम आणि सकस आहारामुळे सिकल सेल आजार आटोक्यात आणता येतो का?
1: डॉक्टर काय सांगाल?
2: आणि त्याची कारण आणि लक्षणे काय आहेत? कारण माझ्या भाच्याला एकदा झालं होतं सिकल सेल, त्याचं ते काय कडुनिंब वगैरे अद्रक हे ते देऊन वगैरे ते आजार आटोक्यात आणला होता, ते परत झालाच नाही. तर आयुर्वेदिक उपचार काय आहे?
0: सिकल सेल आजार हा मुळी न जाणारा आहे, आणि त्याच्यामध्ये लक्षणं जी आहेत ती कमी अधिक होऊ शकतात जर तुम्ही योग्य उपचार घेतला तर. दुसरा तुमचा प्रश्न असा होता की आपण व्यायाम किती करावा किंवा आहार कसा घ्यावा. तर सिकल सेल आजार हा साधारणतः नंदुरबार किंवा गडचिरोली डिस्ट्रिक्ट मध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या पट्ट्यामध्ये दिसतो आणि हे आदिवासी लोकांमध्ये जास्ती असल्यामुळं डोंगराळ प्रदेशामध्ये हे सगळे

0: लोकं राहतात आणि त्यांचं चढ उतार जो आहे डोंगराळ प्रदेशामध्ये तो जास्ती प्रमाणामध्ये होतो, त्याच्यामुळे ओव्हर एक्झर्शन जे आहे किंवा खूप जास्ती व्यायाम जो आहे तो ह्या लोकांनी टाळायला पाहिजे. किंवा सामान्यत विद्यार्थी अवस्थेमध्ये खेळ असतात तर ही खेळ खेळताना सुद्धा ओव्हर एक्झर्शन होऊ नये हे बघायला पाहिजे. त्यामुळे ओव्हर एक्झर्शन करता कामा नाही हा एक सगळ्यात महत्वाचा मी तुम्हाला सल्ला देईन. आहाराच्या बाबतीत म्हणाल तर तुम्ही सगळ्या प्रकारचा आहार तुम्ही घेऊ शकता. त्यातल्या त्यात म्हणजे अति व्यायाम जो आहे तो अति व्यायाम आपण नॉर्मल माणसं जे आहेत ते व्यायाम अधिक प्रमाणामध्ये करू शकतो. घाम येईपर्यंत किंवा आपल्याला बरं वाटेपर्यंत की मी आज व्यायाम केला तर मला फ्रेश वाटतंय असं जे एक फिलिंग असतं तिथपर्यंत आपण करतो. परंतु तसाच व्यायाम जर सिकल सेल आजार असलेल्या माणसाने केला तर त्या ठिकाणी त्याला लक्षणं अति तीव्र होतात आणि तो आजारी पडू शकतो. त्याच्यामुळे तशा पद्धतीचं ओव्हर एक्झर्शन म्हणजे अति व्यायाम जो आहे तो करू नये.
1: आणि हा संसर्गजन्य आजार आहे का?
0: हा संसर्गजन्य आजार बिलकुल नाहीये. हा अनुवंशिक आजार आहे, माता पित्याकडनं अपत्यांमध्ये येणारा आजार आहे.
1: खूप मोलाची माहिती दिली सर,
2: धन्यवाद तुम्ही कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल.
1: धन्यवाद मॅडम.
2: नमस्कार, हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय?
3: मी गुरुप्रसाद परदेश बोलतो मॅडम. डॉक्टरांना प्रश्न विचारायचा होता.
2: बोला
3: मॅडम. ते सिकल सेल अनिमिया बद्दल बोलायचे ना.
2: हो.
3: याला अनिमिया का म्हणतात, डिजीज का म्हणत नाही मॅडम, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, ही लक्षणं कोणा काय दिसतात?
2: बर,
0: सिकल सेल डिझीज मुळे सिकल सेल डिझीजच आहे, परंतु अनिमिया का म्हटलं जातं तर त्या ठिकाणी जो आजार आहे तो रक्तपेशी आहे. त्या रक्तपेशी ज्या लाल रक्तपेशी आहेत त्या लाल रक्तपेशी फुटतात आणि त्यांचं प्रमाण शरीरामध्ये कमी होतं. त्याच्यामुळे जो आजार तयार होतो त्याला पांडुता किंवा त्या ठिकाणी अनिमिया असा शब्द प्रयोग केला गेलाय. म्हणून तो सिकल सेल अनिमिया असा शब्द आहे. आणि त्याच्यामध्ये जे काही लक्षणं आहेत ती लक्षणं निर्माण झाल्यानंतर त्या समूहाला आपण डिझीज असं म्हणतो, म्हणजे व्याधी म्हणतो किंवा रोग म्हणतो. तर त्याची लक्षणं अशी आहेत की हातापायावर सूज येणं, सांधे खूप जास्ती दुखणं, रक्ताचं प्रमाण खूप कमी होणं, रक्त प्रमाण कमी झाल्यामुळं श्वासोश्वास घ्यायला त्रास होणं, हृदयामध्ये दुखणं, हातापायावर सूज येणं, ही जी काही लक्षणं आहेत किंवा स्प्लिहा किंवा पांथरी म्हणतो आपण तर ती वाढणं, ही जी आहेत ही साधारणतः लक्षणं सिकल सेल आजारामध्ये आपल्याला दिसून येतात.
3: सर याच्यावर इलाज काय? सर
0: ह्याला इलाज तसा खूप जास्ती नाहीये. आपण सगळ्या डॉक्टरांकडनं बघितलं तर मॉडर्न सायन्समध्ये किंवा आधुनिक ह्याच्यामध्ये हायड्रॉक्सी युरिया दिला जातो, त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये लक्षणं कमी होतात. आणि त्याचबरोबर वेदनाशामक, अँटीबायोटिक्स किंवा हायड्रेशन, ब्लड ट्रान्सफ्युजन अशी वेगवेगळी लक्षणानुरूप त्या ठिकाणी चिकित्सा केली जाते.
3: आणि सर हा आदिवासी लोकांना जास्त आढळतो का?
0: हा आदिवासी लोकांमध्ये जास्ती प्रमाणामध्ये आहे, परंतु सगळ्या जाती धर्मामध्ये हा आजार आहे असं म्हणायचं कारण नाहीये. परंतु तिथं जर बघितलं आपण, जर अभ्यास केला तर तो जास्ती प्रमाणामध्ये आदिवासी लोकांमध्ये दिसतो, म्हणून आपण आदिवासी आजारात म्हणतो.
2: धन्यवाद तुम्ही कार्यक्रमात फोन केल्याबद्दल.
3: धन्यवाद मॅडम.
2: डॉक्टर, आपण चर्चा करतोय सिकल सेलच्या उपचारांविषयी. तर आजचा आपला विषयच आहे सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ. आयुर्वेदाची साथ सिकल सेलच्या उपचारांमध्ये कशी असते, आयुर्वेद या आजाराकडे कशा पद्धतीने बघतं, आणि जे रक्तदोष, धातू दोष असतात तर याच्या बाबतीत आयुर्वेदाची औषधं कशी उपयोगी पडतात?
0: हा, मुळी आयुर्वेदामध्ये धातू निर्माण होतात असं सांगितलं. म्हणजे आपण जो आहार घेतो त्याच्यापासून रस, रक्त, मांस, मेद, अस्थिमज्जा असे सगळे प्रकारचे धातू, म्हणजे ते जे काही अवयव अंग प्रत्यंग आहेत ते निर्माण होत असतात. परंतु त्याच्यासाठी क्रम सांगितलेला आहे, आहारापासून रस आणि रसापासून रक्त. आता आपण इथं रक्तापर्यंत येऊन थांबतो, कारण रक्त दोष हा असल्यामुळं पुढचे जे काही धातू निर्माण होणार आहेत ते शरीरामध्ये योग्य प्रमाणात निर्माण होत नाहीत. त्याच्यामुळं पुढच्या ह्यांना पोषक भाव जो आहे रक्तापासून मिळणारा तो मिळत नाही. त्याच्यामुळं हे कृश असतात, विकलांगता त्यामध्ये जास्ती प्रमाणामध्ये दिसून येते, किंवा सांधेदुखीमध्ये सांधे खराब होण्याचं प्रमाण ह्यामध्ये दिसून येतं. ही बोन मध्ये त्या ठिकाणी सांधा जो असतो तो खराब होण्याचं चान्सेस जास्ती असतात. आणि त्याच्यामध्ये भारतामध्ये परत हिप जॉईंट रिप्लेसमेंट जे आहे ही त्या सिकल सेल रुग्णामध्ये लागते, आणि हा एक खूप मोठा खर्ची भाग त्या ठिकाणी सिकल सेल मध्ये आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळे आयुर्वेदामध्ये आम्ही सांगतो की त्या ठिकाणी रक्ताचं जे काही दूषित आहे ती कमी करण्यासाठी मग भृंगराज आहे, भूमी अमलकी आहे, त्रिफळ आहे, बिल्व आहे, बेलफळ. मी तर म्हणेन की सिकल सेल रुग्णाच्या दारामध्ये बेलफळाचं झाड असणं आवश्यक आहे. तर बेलफळ तुम्ही रोज खा आणि तंदुरुस्त राहा असा एक मी तुम्हाला सांगेन. तर बेलफळ आणि त्याचबरोबर गुडुची, गुडुची म्हणजे त्या एक वेल आहे, तर ते वेदनाशामक आहे आणि रसायन म्हणून काम करतं. तर ह्या दोन औषधी द्रव्य जी आहेत, बेलफळ आणि गुडुची, हे साधारणतः सगळ्यांच्या घरी जरी असलं

0: तरी हरकत काहीच नाहीये. आणि त्याचं सेवन जर नित्यनियमाने केलं तर हे जी काही लक्षणं आहेत ही खूप कमी प्रमाणामध्ये होतील. दुसरं सांगायचं तर ह्या ठिकाणी बस्ती कर्म एक आम्ही सांगतो, तर एक मात्रा बस्ती म्हणून आहे ज्याच्यामध्ये ह्या लोकांमध्ये कॉन्स्टिपेशनचं प्रमाण जास्ती असतं. तर ते कॉन्स्टिपेशनचं प्रमाण कमी झालं की त्या ठिकाणी वेदना कमी होतात असं आयुर्वेद सांगतं. त्याच्यामुळे मात्रा बस्ती घेतली की त्या ठिकाणी कॉन्स्टिपेशन कमी होईल आणि वेदनाही त्या ठिकाणी कमी होतील. आणि त्याचबरोबर तेल मालिश म्हणतो आपण साधारणतः लँग्वेजमध्ये, परंतु आम्ही अभ्यंग म्हणतो. तर रोज एक तीळ तेलाच्या ह्याच्याने अभ्यंग केलं तर त्या ठिकाणी वेदनांचं शमन जे आहे ते त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणामध्ये दिसू शकतं. तर हे अशी वेगवेगळी आयुर्वेद औषधं आहेत. परंतु मी अजून एक सांगेन की बऱ्याच वैद्यांमध्ये आमच्या वेगवेगळे रस औषधी सुद्धा वापरले जातात, परंतु त्याच्यामध्ये लोहयुक्त जे काही रस औषधी आहेत ती वापरू नयेत असा माझा एक सल्ला असेल. कारण काय होतं, त्या लोहयुक्त जर औषधी रस औषधी दिल्या तर ते रक्ताच्या मध्ये डिपॉझिट होतात आणि त्याच्यामुळे मग त्याचा त्रास हा त्या सिकलसेल रुग्णांना नक्की होतो. म्हणून द्रव्य औषधी जे आहेत जसं मी सांगितलं बेलफळ आहे, गुडूची आहे, भृंगराज आहे, भूमिया मलकी आहे, कारण ह्या सगळी औषधं यकृत आणि प्लीहा ह्या दोन अंगांवरती आपल्या अवयवावरती काम करतात आणि त्याच्यामुळे रक्त दोष जो आहे तो सुधारतो. तो सुधारला की मग ही बाकीची सगळी लक्षणं त्या ठिकाणी कमी होऊ शकतात असं एक आयुर्वेदामध्ये आहे. त्याच्यामुळे आयुर्वेदाचं औषध ही आधुनिक पद्धतीच्या औषधांबरोबर तुम्ही घ्यावीत असा एक मी तुम्हाला त्या ठिकाणी सल्ला देईन.
1: बरोबर. आयुर्वेदासोबत अशी कुठली औषधी आहेत की ज्यामुळे हा आजार थोडासा आपल्याला सुसह्य करता येतो?
0: आधुनिक पद्धतीमध्ये त्या ठिकाणी वेदनाशामक औषधं दिली जातात, जसं डायक्लोफिनॅक आहे, पॅरासिटेमॉल आहे. तर ह्या गोळ्यांमुळे त्या ठिकाणी त्यांच्या वेदना कमी होतात. परंतु सिकल सेलमध्ये क्रायसिस म्हणजे लक्षणांचा समुच्चय असतो आणि त्याला आपण क्रायसिस असं नाव देतो. तर त्या क्रायसिसचं प्रमाण जर झालं तर त्या ठिकाणी मग वेगवेगळे संक्रमण निर्माण होतात आणि मग ह्या संक्रमणामुळे ज्वर प्रचिती निर्माण होते, अॅनिमिया होतो, प्लीहा वाढते आणि मग त्या ठिकाणी ब्रेथलेसनेस झाल्यामुळे इमर्जन्सी निर्माण होते. अशा याच्या कंडिशन मध्ये हायड्रॉक्सी युरिया हे एक औषध पूर्ण जगभरामध्ये सिकल सेल रुग्णांना दिलं जातं. परंतु त्याचा एक साइड इफेक्ट आहे की त्यामध्ये आरबीसी तर प्रमाण कमी होतं म्हणजे, परंतु डब्ल्यूबीसीचं प्रमाण वाढतं, श्वेत पेशी वाढतात आणि मग त्याचं प्रमाण असंतुलित झालं की मग वेगळे व्याधी निर्माण होतात. त्याच्यामुळे हायड्रॉक्सी युरिया घेणाऱ्या लोकांनी नॉर्मली एक महिन्याभराने रक्ताचं जे प्रमाण आहे ते तपासणं गरजेचं राहतं. आणि हा आजार मुळी सगळ्या जाती धर्मामध्ये मी सांगितल्याप्रमाणे आहे, परंतु आदिवासी लोकांमध्ये आहे आणि आदिवासी लोकांच्याकडे एवढा खर्च करण्यासाठी पैसा नाही. तर गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटल्समध्ये असतील किंवा प्रायमरी केअर सेंटर्समध्ये ह्या ठिकाणी फॅसिलिटी जर अवेलेबल असतील तर त्यांनी त्याचा नक्कीच लाभ घ्यावा. आणि हायड्रॉक्सी युरिया हे एक चांगलं औषध आहे जे क्रायसिस कमी करतं आणि त्याचबरोबर सिकल सेलचं जे काही आरबीसीचं फुटण्याचं प्रमाण आहे ते कमी होतं आणि त्याच्याबरोबर पेनकिलर्स आणि फॉलिक ऍसिड जे की फ्री ऑफ कॉस्ट प्रत्येक प्रायमरी पासून ते आरएच पर्यंत सगळ्यांना गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं. प्रेग्नन्सीसाठी सगळ्यात चांगलं रक्तवाढीचं औषध म्हणून फॉलिक ऍसिड दिलं जातं. तर फेरस सल्फेट फ्री परंतु फॉलिक ऍसिड युक्त अशा ज्या काही गोळ्या आहेत त्या नियमित प्रमाणात घेणं गरजेचं आहे. आणि रक्ताच्या पेशी फुटतात आणि त्याच्यामुळे ऍसिडोसिस होतं असा एक शब्द प्रयोग आहे. त्याच्या म्हणजे आम्लता वाढते. तर ती रक्तातली आम्लता जी आहे ती कमी करण्यासाठी सोडामिंटची गोळी एक त्या ठिकाणी वापरली जाते. तर अशा तीन गोळ्या ज्या आहेत त्या नित्य नियमाने आधुनिक पद्धतीनुसार घ्यायला सांगितल्या जातात. हायड्रॉक्सी युरिया, सोडामिंट आणि फॉलिक ऍसिड. त्याच्यासोबत आयुर्वेदिक औषधं जी आहेत ती जर घेतली तर त्यांचंही प्रमाण त्या ठिकाणी आटोक्यात राहू शकतं.
1: बरं. हे उपचार जेव्हा आपण घेतो किंवा औषधं घेतो तेव्हा वैद्यांशी आपला समन्वय कितपत महत्वाचा असतो?
0: प्रत्येक औषधं घेताना वैद्य असो किंवा तो आधुनिक पद्धतीचा असो, आयुर्वेदिक असो, होमिओपॅथी असो, कुठलाही डॉक्टर असो, कुठलाही डॉक्टर हा जे सांगेल त्या पद्धतीने औषध उपचार घेणं गरजेचं आहे. तुम्ही घरात मला हे माहिती आहे म्हणून मी ते घेतोय अशा पद्धतीने औषध उपचार कधी होत नाही.
1: बरोबर आहे.
0: तर कारण त्याच्या मागं ह्या सगळ्या गोष्टी असतात. तुमची लक्षणं किती तीव्रतेत आहेत, तुम्हाला लागणारी ट्रीटमेंट कुठल्या पद्धतीची आहे, प्रत्येक स्टेजनुसार ट्रीटमेंट बदलते. त्याच्यामुळे वैद्यांचं किंवा डॉक्टरांचा सल्ला त्या ठिकाणी
1: गरजेचं आहे आणि पदोपदी घेणंही गरजेचं आहे. कारण तो टाळला तर आपल्या जीवावर ते बेतू शकतं. डॉक्टर, याचे वर्स्ट केस काय असते? जर का हा आजार तीव्र स्वरूपाचा झाला तर काय शेवटचं लक्षण असतं किंवा त्रास असतो?
0: सगळ्यात

0: जस म्हणजे क्रायसिस हा शब्द प्रयोग करतो. आता ते सहा प्रकारचे क्रायसिस आहेत, मी त्याच्यामध्ये जात नाही, परंतु हा क्रायसिस जो जेव्हा निर्माण होतो तो निर्माण झाल्यानंतर आरबीसी खूप जास्ती प्रमाणामध्ये फुटतात,
1: बर
0: रक्तपेशी कमी होतात,
1: हो
0: मग रक्ताचं प्रमाण एकदम जे काही नॉर्मल असतं
1: हो
0: 12-13 असायला हवे ते एकदम 5-6 कडे येतं,
1: म्हणजे HB ज्याला
0: एच
1: आपण
0: बी
1: म्हणतो,
0: पर्सेंटेज जे आपण
1: हिमोग्लोबिन
0: म्हणतो
1: पर्सेंट
0: ह्या,
1: म्हणतो.
0: ते कमी झालं की मग ब्रिदलेसनेस होतो, हार्टला रक्तपुरवठा जो काही सर्क्युलेट करायचा आहे तो कमी होतो आणि मग त्याला त्या ठिकाणी जास्ती काम करायला लागतं आणि मग तिथं वेदना निर्माण होतात.
1: बर
0: त्याचबरोबर शरीरालाही ऑक्सिजनचं कमतरता होते
1: हो
0: आणि त्या जिथं जिथं आरबीसीज गुठळ्यासारख्या तयार झाल्यात त्या जॉईंट्समध्ये वेदना निर्माण होतात.
1: बर
0: मग टेम्परेचर वाढतं, ब्रिदलेसनेस वाढतो, चेस्ट पेन वाढतो, हँड फूट सिंड्रोम म्हणतो आपण त्याच्यात सूज येते,
1: बर
0: आणि अशा ह्याच्यामध्ये आपण त्या ह्याला क्रायसिस म्हणतो. आणि असं क्रायसिसमध्ये गेला रुग्ण की त्या ठिकाणी सगळं रक्त जे आहे ते प्लीहेमध्ये अक्युमुलेट होतं
1: बर
0: आणि मग प्लीहा वाढते आणि मग लोकांना वाटतं की हे त्याचं पोट फुगलंय की काय, आणि मग त्याच्यामध्ये मग मिस
1: कन्सेप्शन असतात.
0: कन्सेप्शन्स होतात आणि मग तिकडे लक्ष न देता कुठंतरी दुसरीकडे जा, कारण ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट नसल्यामुळं ते आई वडील पूर्ण थकलेले असतात आणि
1: हो
0: मग ते वेगवेगळे वाटा बघायला लागतात आणि मग त्याच्यामध्ये पेशंट दगावतो.
1: बरोबर आहे.
0: तर सगळ्यात महत्वाचं जे आहे की लक्षणं अशी तुम्हाला जाणवायला लागली की लगेच डॉक्टरांकडे जा, त्यांचा सल्ला घ्या आणि त्याचबरोबर तिथं हायड्रेशन मेंटेन करा, सगळ्यात महत्वाचं
1: बरोबर
0: भरपूर पाणी प्या, 8 ते 10 ग्लास पाणी रोज प्यायला पाहिजे
1: बर
0: आणि उन्हाळ्यामध्ये अजून जास्ती तुम्ही प्याल तर ते चांगलं आहे. म्हणजे मी जल हे सिकल सेलवरचं सगळ्यात महत्वाचं औषध आहे असं
1: अमृतच
0: सांगेन,
1: आहे असं
0: अमृत
1: आपल्याला
0: आहे असं सांगेन मी.
1: म्हणता येईल. डॉक्टर, तुम्ही जे सांगितलं की डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं, तर तपासण्या रेग्युलरली केल्या पाहिजेत हे पण तुम्ही उल्लेख केला, तर रक्त तपासणी फक्त एवढा एकच तपासणी असते का अजून कुठल्या पद्धतीची तपासणी असते?
0: निदान करण्यासाठी दोन पद्धती आहेत, एक इलेक्ट्रोफोरोसिस आणि सोल्युबिलिटी टेस्ट,
1: बर
0: ही दोन कंबाइनली केली जाते, कमी पैशामध्ये होते,
1: बर
0: गव्हर्नमेंटला पॉप्युलेशन बघता मास पॉप्युलेशन आहे त्यांच्यामध्ये करण्यासाठी हे खूप सोपं आणि साधं पद्धत आहे, नैदानिक पद्धत आहे. आणि दुसरी आहे ती हिमॅटॉलॉजिस्ट जे असतात ते सांगतात HPLC करून घ्या. त्याच्यामध्ये काय होतं, मॅरेज जे आहे ते वेगवेगळ्या लोकांमध्ये होऊ शकतं, लव मॅरेजेस असतात किंवा, तर अशा ह्याच्यामधनं येणारे जे काही व्याधी आहेत त्याही व्याधी त्याच्यामध्ये डायग्नोस होतात. म्हणून HPLC हे एक त्या ठिकाणी आहे. जसं जळगाव किंवा धुळे जिल्ह्यांमध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी थॅलिसिमिया आणि सिकल सेलचं कॉम्बिनेशन आपल्याला खूप जास्त.
1: बरोबर.
0: एक मी तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगेन की एका मेडिकल कॉलेजमध्ये मेडिकलचं शिक्षण घेताना असताना प्रेमी विवाह झाला दोन डॉक्टरांचा, एक पंजाबमधनं होता आणि एक आपल्याच महाराष्ट्रामधनं ह्या जिल्ह्यांमधनं आहे. तर एक जण कॅरियर सिकल सेलचा आणि तिकडे पंजाब डी म्हणून एक हिमोग्लोबिन आहे त्याचा तो कॅरियर असलेला मुलगा, आणि त्या दोघांचा प्रेमविवाह झाला आणि त्यांचा एक मुलगा जन्माला आला तो सिकल डी असा निर्माण झाला. तर हे एक वर्स कंडिशन आहे आणि ह्याच्यामध्ये तो मुलगा सर्व्हाइव्ह नाही झाला कारण त्याचं डायग्नोसिसही प्रॉपरली झालं नाही आणि तो मुलगा दगावला. तर अशा कंडिशन्स होतात, म्हणून प्रॉपर निदान होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणून HPLC हे एक चांगलं तंत्रज्ञान आहे आता विकसित झालेलं निदान करण्यासाठी, तर त्याच्याकडे जावं. थोडे पैसे जास्ती लागतात परंतु चांगल्या पद्धतीचं डायग्नोसिस जे म्हणू आपण ते त्या ठिकाणी होऊ शकतं.
1: पुढील पिढी घडवताना ही टेस्ट करणं खूप गरजेचं आहे.
0: नक्कीच नक्कीच. आता मेडिकल कॉलेजेसमध्ये गव्हर्नमेंटकडनं HPLC मशीन्स करतायत, तर त्याच्यामधनं निदान होऊ शकतं.
1: बरोबर. डॉक्टर, आज आपल्या सगळ्या श्रोत्यांना काय संदेश द्याल?
0: सगळ्या श्रोत्यांना मी हेच म्हणेन की सगळ्यात पहिल्यांदा 19 जून
1: हो,
0: जो आहे
1: जागतिक
0: सिकल सेल दिवस आहे, तर हा डिझीज असा आहे की तो सामाजिक दृष्ट्या खूप महत्वाचा आहे.
1: हो.
0: तर समाजातल्या सगळ्या घटकांनी ती किंवा ग्रामपंचायती
1: हो.
0: तर त्या सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे किंवा समाज जो आहे ज्या समाजामध्ये सिकल सेलचं प्रमाण अधिक प्रमाणामध्ये आहे
1: हो.
0: तर त्यांनी लग्न करताना कंपल्सरी कुंडली मॅच न करता सिकल सेलचं कार्ड हे बघावं आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सफरर किंवा कॅरियर ह्यांचं लग्न अवॉइड करावं. सफरर सफरर तर मुळीच करू नये आणि कॅरियर कॅरियरचं जर लग्न झालं तर पहिलं जे मूल असेल दुसरं मूल असेल जेव्हा केव्हा राहील तेव्हा त्याचं प्रीनेंटल डायग्नोसिस करणं हे खूप गरजेचं आहे, ज्याच्यामुळं अनुवंशिकतेमध्ये कुलामध्ये तो डिझीज पुढे येणार नाही. पूर्ण त्याचं जीवनभर तुम्हाला त्याचा सांभाळ करायचा जो आहे अशा रोगाच्या सानिध्यामध्ये, तर त्याच्यामध्ये तुमचं सगळं जीवन पणाला लागतं आणि शेवटी हातामध्ये काही येत नाही. ही एक व्यथा सगळ्या सिकल सेल रुग्णांच्या कुटुंबामध्ये आपल्याला दिसून येते आणि त्याचा एक सामाजिक दृष्टिकोनातनं आपण जर बघितलं तर तो हा खूप चांगला व्याधी नाहीये, तर त्याचं जागरूकता निर्माण होणं

0: गरजेचं आहे आणि आपण सगळ्यांनी एक घटक म्हणून त्यांनी सगळ्यांनी हे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्याला आवाहन केलेलंच आहे की येत्या 2040 पर्यंत सिकल सेल जो रुग्ण आहे भारत पूर्ण मुक्त व्हावा ह्या दृष्टिकोनातून अभियान आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अरुणोदय एक संकल्पना राबवली जाते ज्याच्यामधनं आपल्या महाराष्ट्रामधनं महाराष्ट्र सिकल सेल जो काही व्याधी आहे त्याचं फ्री व्हावं एक अभियान त्या ठिकाणी चालू आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि त्याच्यातनं आपण सिकल सेल व्याधी मुक्त महाराष्ट्र किंवा भारत आपण येत्या काळामध्ये करू असा एक दृढ निश्चय करावा असं एक मी या ठिकाणी सांगेन.
1: वा, हे खूपच आशादायक असं ध्येय तुम्ही ठेवलेलं आहे आणि तुमची ही ध्येयपूर्ती नक्कीच लवकर व्हावी. सिकल सेल मुक्त भारत किंवा सिकल सेल मुक्त महाराष्ट्र करायचं असेल तर त्याच्यासाठी त्या पद्धतीचेच प्रयत्न होणं अपेक्षित आहे. आणि मला असं वाटतं समाजाने सुद्धा ह्याचं भान ठेवायला हवं. आपल्या आजूबाजूला असे रुग्ण असतील किंवा आपल्या कुटुंबामध्ये असे रुग्ण असतील तर नक्कीच त्यांची तेवढ्या चांगल्या पद्धती

0: सिकल सेल मुक्त महाराष्ट्र करायचा असेल तर त्याच्यासाठी त्या पद्धतीचेच प्रयत्न होणं अपेक्षित आहे. आणि मला असं वाटतं समाजाने सुद्धा ह्याचं भान ठेवायला हवं. आपल्या आजूबाजूला असे रुग्ण असतील किंवा आपल्या कुटुंबामध्ये असे रुग्ण असतील तर नक्कीच त्यांची तेवढ्या चांगल्या पद्धतीने काळजी घेणं, वेळच्या वेळी वैद्यांचा सल्ला घेणं हे गरजेचं आहे. श्रोते हो, रोगाशी लढण्यासाठी औषधांची गरज असते पण आरोग्य जपण्यासाठी जागरूकतेची गरज असते. आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून आपण सिकल सेल या अनु वंशिक रक्तविकाराची माहिती घेतली. आजच्या कार्यक्रमासाठी तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी पुणे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आले. मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सर.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, पुन्हा भेटूया हॅलो डॉक्टरच्या आणखी एका वेगळ्या आरोग्यविषयक भागात. तोपर्यंत स्वस्थ रहा, निरोगी रहा. मी आरती पटवर्धन, कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांच्या समवेत आपल्या सगळ्यांची अनुमती घेते. ऐकत रहा हॅलो डॉक्टर, हा आपल्या आवडीचा कार्यक्रम. नमस्कार.

श्रोते हो, हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते धीरज केदारी.

0: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडी साठी साबुदाणा कुठला वापरतात?
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10:12 आणि 8 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी भजन. कार्यक्रमात सुरुवातीला संत मीराबाई यांची रचना लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा स्वर संगीतबद्ध केली आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
1: इतकी काय घाई होती
0: अग.
2: आणि छोटी
0: हे तुझ्या नावे आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी तुझ्या नावे
4: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
0: शुभ बोला हो.
2: काय
5: RBI सांगते
6: जाणकार बना सतर्क रहा.
7: श्रोते हो पुणे आकाशवाणी केंद्रावर रोज सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम बाळेम जोगळेकर अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक बाळेम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
8: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.

0: श्रोते हो, ही होती रचना पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरातली. आणि याबरोबरच हिंदी भजन हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 10:25 आणि 50 सेकंद झाली आहेत. आता जाणून घेऊयात काही स्थानिक निवेदनं. हे पहिलं निवेदन विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेश खिंड पुणे यांच्यातर्फे. विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेश खिंड पुणे येथील राष्ट्रीय बागवानी बोर्ड भारत सरकार प्रमाणित रोपवाटिकेमध्ये विविध फळझाडांची कलमे आणि रोपे विक्रीस उपलब्ध करण्यात आली आहेत. यामध्ये आंबा, डाळिंब, पेरू, चिक्कू, सीताफळ, अंजीर, लिंबू आणि नारळ या फळपिकांचा विविध वाणांचा समावेश आहे. रोप विक्री सकाळी 9:30 ते सायंकाळी 5 या वेळेत, शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्ट्या वगळून सुरू असून शेतकरी, बागायतदार तसेच इच्छुक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख सहयोगी संशोधन संचालक डॉ. दत्तात्रय लाड यांनी केलं आहे. यानंतर काही हरवलेल्या व्यक्तींसंदर्भातली निवेदनं. हे पहिलं निवेदन आहे राजेंद्र रामचंद्र बोराडे, वय वर्ष 71, राहणार 560 गणेशपेठ ढोरअळी साईबाबा मंदिरासमोर पुणे. हे जेवणासाठी पैसे आणण्यास जातो असे सांगून राहत्या घरातून निघून गेले. तारीख 5 जून 2026 रोजी सकाळी 9:00. ते अद्यापपर्यंत घरी आले नाहीत. त्यांचं वर्णन असं: चेहरा गोल, दाढीमिशी वाढलेली, डोक्याचे केस काळे पांढरे, चॉकलेटी रंगाची पॅन्ट, काळ्या रंगाचे जॅकेट आणि जॅकेटच्या आतमध्ये पांढऱ्या रंगाचा शर्ट, दोन्ही हाताच्या बोटांमध्ये चांदीच्या 2 अंगठ्या, डाव्या हातामध्ये घड्याळ, पायामध्ये निळ्या रंगाचे बूट आणि सोबत मोबाईल नाही. अशा वर्णनाची व्यक्ती आपणास आढळल्यास माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन पुणे यांच्याशी संपर्क साधावा. यानंतरचं निवेदन आहे नवनाथ अनंता जाधव, वय वर्ष 55. हे व्यवसायाने नर्सरी चालवतात. त्यांचा पत्ता हनुमान नगर, संयुक्त मारुती मित्रमंडळ चौकाजवळ, पौड रोड, कोथरूड, पुणे येथे. त्यांचं मूळ गाव महागाव काले कॉलनी, पवनानगर, तालुका मावळ, जिल्हा पुणे. हे गृहस्थ दिनांक 6 जून 2026 पासून बेपत्ता आहेत. त्यांचं वर्णन असं: चेहरा उभट, नाक सरळ, अंगाने सळपातळ, डोक्याचे केस काळे पांढरे, आडवा भांग पाडलेला, डोक्यावर गांधी टोपी, मिशी पांढरी जाडसर आणि उजव्या पायाच्या अंगठ्याला जुनी जखम, उजव्या डोळ्याचे वर काळा डाग. त्यांनी सफेद रंगाचा फुलभायाचा शर्ट आणि त्यावर निळ्या रंगाच्या रेषा असलेल्या काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली आहे. पायात चप्पल आणि मराठी बोलतात. तर हे गृहस्थ पुणे स्टेशनला लोकलने गावाला जातो असे सांगून निघून गेले. ते अद्यापपर्यंत गावी पोहोचलेले नाहीत. तर अशा वर्णनाची व्यक्ती आपणास आढळल्यास कृपया माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोथरूड पोलीस ठाणे पुणे शहर यांच्याशी संपर्क साधावा. तर श्रोते हो, ही होती काही स्थानिक निवेदनं. आजच्या प्रातःकालीन प्रसारणात मी धनंजय भोसले आता आपला निरोप घेतो. यानंतर आपल्यासोबत असतील माझे सहकारी विकास जोशी.
1: नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 10:30 आहेत. आता प्रसारण सभेत यानंतर ऐकणार आहोत हिंदी चित्रपट संगीत.

सुदेव हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकत आहोत कुमार सानू आणि अलका याग्निकी यांच्या स्वरामध्ये मजरूह सुलतानपुरी यांची रचना, अनु मलिक यांचं संगीत आणि चित्रपट अकेले हम अकेले तुम।

0: श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातली यानंतरची गीतं ऐकण्यापूर्वी ऐकूयात एका आमच्या कार्यक्रमाविषयी.
1: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन लो बसावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल, जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लो बसावा.

0: श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सुरू आहे आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमातलं हे गीत खिलाडी या चित्रपटातलं होतं. अभिजित आणि अलका याग्निक यांच्या स्वरातलं हे गीत अन्वर सागर यांचं, तर संगीत होतं जतीन ललित यांचं.
1: सागवानाच्या आंब्या फणसांच्या पानावर वाजणाऱ्या पावसाच्या थेंबात एक प्रकारची लय असते. खूप पाणी साचल्यावर लाल लाल गढूळ पाण्याने भरून वाहणारे ओढे म्हणजे परहे, हे सुद्धा एका ठराविक सुरात गरजत रोरावत वाहतात. उन्हाळ्यात या ओढ्यांमधूनच वाडीवाडीत जाणारे रस्ते असतात. या वाहणाऱ्या सुसाट पाण्यामुळे मिटून जातात. त्यावर घातलेले साकव म्हणजे छोटेखानी लाकडी काठ्यांचे पूल हे सुद्धा या पाण्याबरोबर वाहून जातात आणि मग अल्याड पल्याडची वाटच बंद होऊन जाते.
2: यावेळच्या साहित्य सौरभ कार्यक्रमात सोमवारी 22 जूनला सायंकाळी 6:30 अवश्य ऐका चारुता प्रभुदेसाई यांचा ललितबंध आणि कविता वाचन. साहित्य सौरभ कार्यक्रमात सायंकाळी 6:30 सोमवारी 22 जूनला.

श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात सातवा आसमान या चित्रपटातलं सूरज सनीम यांचं हे गीत लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या स्वरात.

श्रोदेहो, कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत सातवा आसमान या चित्रपटातून लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या स्वरात आपण ऐकलं. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोदेहो, ज्ञान माहिती मनोरंजन गप्पा आणि गाणी आपण ऐकत आहात रसिकमान्य पुणे आकाशवाणी मध्यम लहरी 378.78 MHz अर्थात 792 KHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून आमचे कार्यक्रम आपण ऐकत आहात जगभरात सर्वत्र. श्रोदेहो, वेळ लक्षात घे, सकाळचे ठीक 11:35 होत आहेत. प्रसारण सभेत आता यानंतर आनंद घेऊयात शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाचा. आज या कार्यक्रमात पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेला राग बिभास आता प्रसारित करत आहोत.

श्रोतेहो, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकत होतात पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेला राग बिभास. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ज्ञान, माहिती, मनोरंजन, गप्पा आणि गाणी आपण ऐकत आहात रसिकमान्य पुणे आकाशवाणी मध्यम लहरी 378.78 MHz अर्थात 792 KHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून. श्रोतेहो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 11:30 वाजलेत. प्रसारण सभेत आता ही वेळ. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची आज या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत.

हृदयो कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत पत्थर के फुल या चित्रपटातल्या लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेल्या रवींद्र रावळ यांच्या या गीतासोबत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं. ऐकूयात पत्थर के फूल कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत.

श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सुरू आहे आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचा आस्वाद घेत असतानाच आपण सामाजिक भान देखील जपूयात. ऐकूयात पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाविषयी जिल्हा प्रशासनाचे निर्देश. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करणं आता प्राधान्याचं आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तनं तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आलेत. तसंच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीनं करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय. तर हे होतं पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाविषयी जिल्हा प्रशासनाचे निर्देश. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र आणि कार्यक्रम सुरू आहे हिंदी चित्रपट संगीताचा. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात रोजा या चित्रपटातील पी के मिश्रा यांची गीतरचना, संगीत ए आर रहमान यांचं.

श्रोतेहो, ये दिल लगी या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि कुमार सानू यांनी गायलेलं हे गीत समीर यांचं होतं. संगीत होतं दिलीप सेन आणि समीर सेन यांचं. हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम सुरू आहे आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतर ऐकूयात लव या चित्रपटातलं एस पी बालसुब्रमण्यम आणि चित्रा यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांची रचना, आनंद मिलिंद यांचं संगीत.

0: श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम सुरू आहे आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरची गीतं ऐकण्यासाठी आपण त्याआधी ऐकणार आहोत आमच्या कार्यक्रमांविषयी काही माहिती.
1: श्रोतेहो, हिंदी चित्रपटांमध्ये स्थित्यंतर होत असताना सहाय्यक हास्य अभिनेत्यांऐवजी मुख्य नायकच अनेक चित्रपटातून विनोदी अभिनय करायला लागले. राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, किशोर कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, संजय दत्त, चंकी पांडे, अमोल पालेकर, जावेद जाफरी, रितेश देशमुख, नाना पाटेकर, अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यासारख्या अनेक कलाकारांनी देखील विनोदी भूमिका साकारल्या. तेव्हा यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये बोलूया मुख्य नायकांनी केलेल्या विनोदी भूमिकांविषयी आणि त्यांच्या चित्रपटातल्या हास्य प्रसंगांविषयी. ध्वनिमुद्रण होईल सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत, तर प्रसारण बुधवारी 12 ते 1 या दरम्यान. तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 आणि 2553-1706 या क्रमांकावर हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी.
0: कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत अलका याग्निक आणि कुमार सानू यांच्या स्वरामध्ये समीर यांच्या गीताला हा स्वर लाभलेला आहे. गुलाम या चित्रपटातलं कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत.

श्रोते हो, ज्ञान माहिती मनोरंजन गप्पा आणि गाणी आपण ऐकत आहात रसिकमान्य पुणे आकाशवाणी मध्यम लहरी 378.78 MHz अर्थात 792 KHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर. यानंतर दुपारी ठीक 12 वाजता आमच्या महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत ठीक 12 वाजता.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो उद्या 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस, त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना आणि मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा.

0: सखींनो, योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे तर शरीर मन आणि आत्म्याला जोडणारा एक सुंदर सेतू. आज जगभरात साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस लाखो लोकांच्या जीवनात आरोग्य, आनंद आणि सकारात्मकता घेऊन आलाय. पण श्रोते हो मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची सुरुवात नेमकी कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय, विचार करा. याचं उत्तर तर तुम्हाला कार्यक्रमातच मिळणार आहे, आणि नाहीच मिळालं तर या प्रश्नाचं अचूक असं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी तुम्हाला मी सांगणारच आहे. तेव्हा मैत्रिणींनो, आता आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया योगामधील आसनं आणि त्यांचे प्रकार याविषयी कृणाल महाजन यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत.
1: सर, गेल्या काही वर्षात आपण बघतो की 21 जून हा योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. आपल्या देशामध्ये साधारणपणे 2015 पासून साजरा व्हायला सुरुवात झाली, तर या दिवसाबद्दल काय सांगाल?
2: सर, 2015 पासून आपल्या देशातच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये योग दिवस हा 21 जूनला साजरा करण्याची परंपरेला सुरुवात झाली. आणि एक योग शिक्षक आणि योगाचे जे योगाचार्य आहेत पूर्ण भारतातील, त्यांच्यामध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आणि या दिवसाच्या निमित्ताने योग हा घराघरापर्यंत पोहोचायला सुरुवात झाली. आणि मला असं वाटतं की हा सध्या योगाचा सुवर्ण काळ असा म्हणावा लागेल, कारण की आतापर्यंत जी साधना ही भारतापर्यंत सीमित होती तिने समुद्र ओलांडलाय आणि देश विदेशामध्ये योग दिवस फार मोठ्या प्रमाणात साजरा व्हायला सुरुवात झाली. कारण की योग हा कुठल्याही धर्माचा, कुठल्याही जातीचा असा भेदभाव न करता हा पूर्ण मानव

0: सर्वांसाठी आहे.
1: बरोबर.
0: म्हणूनच कदाचित यंदाची जी योग दिवसाची थीम आहे ती योगा फॉर ह्युमॅनिटी आहे.
1: सर, योग हा मानवी जीवनासाठी फार आवश्यक आहे, पण योग करण्याच्या काही पद्धती असेल, त्याचे काही प्रकार असतात का?
0: योगाचे अशा वेगवेगळे प्रकार आहेत. भक्ती योग आहे, ज्ञान योग आहे, कर्म योग आहे, आणि जर तुम्ही श्रीमद भगवद्गीतेचं अध्ययन केलं तर या सर्व योगाचं एक परिपूर्ण ज्ञान तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून तर मिळणारच आहे. परंतु योगाचं खरं ज्ञान जर तुम्हाला घ्यायचं असेल तर वेद, उपनिषद, श्रीमद भगवद्गीता या सगळ्या ग्रंथांमधून जे काही योग आला आहे त्याचा जो निचोड आपण म्हणूया, ते सर्वात अगोदर महर्षी पतंजलींनी त्याची निर्मिती केली आणि हा वेद आणि उपनिषदांमधला योग त्यांनी एकत्र केला पतंजली योग सूत्रामध्ये. त्यानंतर घेरंड ऋषींनी घेरंड संहिता लिहिली, हठयोग स्वामी सातवाराम यांनी हे ग्रंथ लिहिले आणि मग या योगाला एक शास्त्र म्हणून मान्यता मिळाली. फिलॉसॉफिकल दृष्टिकोनातून योग हा एक फिलॉसॉफी आहे. आणि त्याच्या ज्या वेगवेगळ्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे अष्टांग योग आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी पर्यंतच्या.
1: सर, तुमच्या बोलण्यातून असं जाणवलं की योग हा आपल्या पौराणिक ग्रंथामध्ये होता, मग अध्यात्म आणि योग याचा काही संबंध आहे?
0: खूप जवळचा संबंध आहे. जर तुम्हाला अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तर तुम्हाला योग साध्य करावाच लागणार आहे. आणि मी पुन्हा तुम्हाला भगवद्गीता याच्याकरता सांगतोय की श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा अर्जुनाला हाच सल्ला दिला होता की योगी हो, योगी झाल्यावरती तुझ्या मनातले सगळे प्रश्न सुटतील आणि तुला एक शाश्वत मार्ग सापडेल. आणि भगवद्गीतेचाच अजून एक कोट देतो की योगाचा जर परिपूर्ण अर्थ आपल्याला विचारात घ्यायचा आहे की योग म्हणजे काय, अनेकांचे अनेक प्रश्न असतात. सर्वात कॉमन प्रश्न आहे अनेक लोकांचा की योग म्हणजे नेमकं काय, तर भगवद्गीता असं म्हणते योग कर्मसु कौशल्यम, अर्थात तुम्ही जे कर्म करत आहात त्या कर्मामध्ये तुमचं कौशल्य येणे, कौशल्य रीतीने तुम्ही ते कर्म करणे, आसक्ती न ठेवता कर्म करणे म्हणजेच योग म्हटलेलं आहे. मग डॉक्टर असो, वकील असो, इंजिनियर असो, शिक्षक असो, प्राध्यापक असो, विद्यार्थी असो, गृहिणी असो, प्रत्येकाच्या जीवनाशी हा योग निगडीत आहे, प्रत्येकाच्या कर्माशी योग निगडीत आहे. म्हणून अध्यात्म आणि योगाचा फार जवळचा संबंध आहे. पुन्हा सांगेल की अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तर आपल्याला आपल्या चित्तावरती, आपल्या मनावरती नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे. मग महर्षी पतंजली म्हणतात योग चित्तवृत्ती निरोधा, तुमच्या चित्ताच्या वृत्तींचा निरोध करण्यासाठी योग आहे.
1: बरोबर.
0: स्वामी सातवाराम असं म्हणतात की मन आणि प्राण यांची एकी म्हणजे योग.
1: बरं.
0: आत्मा आणि परमात्म्याची एकी म्हणजे योग, म्हणजे एकरूप होणे. त्यांनी अनेक उदाहरणं दिली आहेत, जशी पाण्यामध्ये मीठ टाकल्यावरती मिठाचं अस्तित्व उरत नाही, ते एक जीव होऊन जातं पाणी आणि मीठ. त्याप्रमाणे तुमच्या मनाला तुमच्या आत्म्याशी, आत्म्याला परमात्म्याशी एकरूप होणे, एक जीव करून घेणे म्हणजेच योग आहे. आणि म्हणून योग आणि अध्यात्म हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत.
1: सर, शरीरावर किंवा मनावर नियंत्रण म्हटलं की श्वासाचं प्रमाण आलं, आणि प्राणायाम आणि योग यामध्ये फरक आहे का?
0: अजिबात नाही. मी आता जसं तुम्हाला सांगितलं की अष्टांग योगामध्ये म्हटलंय की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा या ज्या पायऱ्या आहेत तशा आसन करून शरीर दृढ झाल्यानंतर, सुदृढ झाल्यानंतर मनाला नियंत्रित करण्यासाठी प्राणायाम सांगितलेला आहे.
1: बरं.
0: मी वारंवार तुम्हाला ग्रंथाचे कोट देईल, कारण की आपल्या ग्रंथांमध्ये खूप सुंदर याचं वर्णन केलेलं आहे. स्वामी सातवाराम असं म्हणतात चले वाते चलम चित्तम, निश्चले निश्चलम भवेत. अर्थात जसा तुमचा श्वास चालेल तसा तुमच्या मनाची स्थिती असेल. आणि मनाला जर लय करायचं आहे, मनावर जर नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे, तर तुम्हाला श्वासावर नियंत्रण प्रस्थापित करावं लागेल, तर तुम्ही तुमचं मन नियंत्रित ठेवू शकतात. म्हणून प्राणायाम सांगितलेले आहेत.
1: सर, योगाची काही आसनं असतात?
0: भगवान आदिनाथ महादेव म्हणजे योगाचे खरे रचयिता, प्रथम उद्गाता किंवा योगाचे परमगुरु आपण म्हणू की ज्यांनी योगशास्त्राची निर्मिती केली, तर या योगशास्त्राचे निर्मितीकार जे आहेत ते भगवान शिव यांना मानलेलं आहे.
1: बरं.
0: आणि त्यांनी 84 आसनांचा उल्लेख केलेला आहे की मनुष्यांनी ही 84 आसनं करावीत. त्यात स्वामी सातवारामांनी त्यापैकी 15 आसनांना महत्व दिलं, महर्षी घेरंडेंनी 32 आसनांना महत्व दिलं. तर पतंजल म्हणतात की स्थिरम सुखम आसनम, जे स्थितीमध्ये तुमची स्थिरता आणि सुखकारकता असेल ते तुमचं आसन. मग आजच्या युगाचा जर विचार केला, आता ही ग्रंथ फार पूर्वी पुरातन लिहिले गेले, जवळपास 2000 वर्षा पहिले, 500 वर्षा पहिले ही सगळी ग्रंथ लिहिली गेली.
1: बरोबर.
0: आता 21वं युग सुरू आहे, विज्ञानाचे युग सुरू आहे. मग या विज्ञानाच्या युगामध्ये ज्या वेळेस आपण सर्वसामान्य लोकांना याबद्दलचं आपण महत्व सांगतो, पटवून देण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस हे सर्व लोक याची पुरावे मागतात. उदाहरणार्थ सांगतो की पवनमुक्तासनासारख्या एखाद्या छोट्या आसनामुळे वायुविकार दूर होऊ शकतात, मग याचे काय पुरावे आहेत? ग्रंथात सांगितलंय म्हणून ठीक आहे, पण प्रत्यक्षामध्ये हे खरं होतं का? म्हणून वैज्ञानिक पुरावे देण्यासाठी सध्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप साऱ्या संस्था कार्यरत आहेत. कैवल्यधाम सारखी एक संस्था आहे की जी वैज्ञानिक दृष्टिकोनातून आसनांचे पुरावे देते.

ते योग मीमांसा सारखे असे अनेक नियतकालिक सध्या योगावरती निघत आहेत. आणि मग वयोमानानुसार प्रकृतीनुसार काही आसनं आहेत की जी केली पाहिजे. लहान मुलांना तुम्ही जर योगा शिकवायचं म्हटले तर त्याची पण एक वयाची अट आहे. म्हणजे जवळपास 12-13 वर्षानंतरच्या मुलाला, 14 वर्षाच्या नंतरच्या मुलाला तुम्ही योग शिकवू शकतात. वयस्क लोकांसाठी, ज्यांचं वय झालं आहे, ज्यांची फ्लेक्झिबिलिटी ज्याला आपण म्हणतो ती जर कमी असेल, त्यांना काही अस्थींचे विकार असतील, तर अशा लोकांसाठी सूक्ष्म क्रिया सांगितल्या आहेत. प्राणायाम हा सर्वांना चालण्यासारखा आहे, तसं प्राणायाम सुद्धा कसे केले पाहिजे तर शांत बसून आणि शांततेने श्वासावर नियंत्रण प्रस्थापित करून तुम्हाला प्राणायाम करायचे आहेत. तर निश्चितच आसनं खूप साऱ्या प्रकारची आहेत, पण ती वयोमानानुसार करावी, आपल्याला झेपेल, आपल्या प्रकृतीनुसार करावी असा मी आपल्या माध्यमातून नक्की सल्ला देईल. बऱ्याच वेळेस असं होतं आणि माझ्या बघण्यात पण आलंय की आपला शेजारचा व्यक्ती कशा प्रकारचं आसन करतो तसाच अट्टहास आपण करण्याचा प्रयत्न करतो, पण अशा वेळेस आपण हे नक्की विसरतो की त्याच्या वयामध्ये माझ्या वयामध्ये फरक आहे, त्याच्या शरीराची रचना माझ्या शरीराची रचना वेगळी आहे.

0: बऱ्याच वेळेस असं होतं आणि माझ्या बघण्यात पण आलंय की आपला शेजारचा व्यक्ती कशा प्रकारचं आसन करतो तसाच अट्टहास आपण करण्याचा प्रयत्न करतो, पण अशा वेळेस आपण हे नक्की विसरतो की त्याच्या वयामध्ये माझ्या वयामध्ये फरक आहे, त्याच्या शरीराची रचना माझ्या शरीराची रचना वेगळी आहे, तो जे काही आसन करू शकतोय कदाचित आपल्याकडनं होणार नाही, पण आपण तसा अट्टहास करण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी मसल्स इंजर्ड होऊ शकतात, कुठेतरी त्रास होऊ शकतो, याचा पण विचार केला गेला पाहिजे. तर एकंदरीत वयाच्या अनुषंगाने आपल्या शरीराच्या रचनेप्रमाणे आपण आसनांची निवड करावी आणि हे करत असताना योग्य गुरु यांचं मार्गदर्शन आपण घ्यायलाच हवं.
1: योग्य पद्धतीने जर योग केला तर त्याचे काय फायदे होतात?
0: जर तुम्ही योग पद्धतीने वैज्ञानिक पद्धतीने जर योगाचा अवलंब केला तर पहिले तुमचे शरीर स्वास्थ्य मिळतं, तुमच्या शरीरामध्ये असलेले वात पित्त कफ या तीनही प्रकारच्या दोषांवर तुम्ही नियंत्रण मिळवतात. शिवाय मानवाच्या शरीरामध्ये असलेले जे सप्तधातू आहे रस रक्त अस्थि मेद मज्जा शुक्र या सातही धातूंना पुष्ट करण्याची क्षमता साधनेमध्ये आहे, योगामध्ये आहे. शरीर स्वास्थ्यानंतर मानसिक स्वास्थ्य प्राप्त होतं आणि मानसिक स्वास्थ्य करून साधकाने जर साधन निरंतर ठेवली तर त्याला अनेक प्रकारच्या सिद्धींची सुद्धा प्राप्ती होऊ शकते, इतकं योगशास्त्र हे महान आहे. योगामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवलं तर विश्वास ठेवा योगासाठी तुम्ही जितकी वेळ द्याल ना त्यापेक्षा कैक पटीने योग तुम्हाला पुन्हा परत करणार आहे, तुमचं स्वास्थ्य तुम्हाला देणार आहे, तुमचं आयुष्य तुम्हाला देणार आहे, तुमच्या भावनांवर तुमच्या मनावरती नियंत्रण ठेवण्याची कला तुम्हाला योग देणार आहे. धन्यवाद.
2: योगामधील आसनं आणि त्यांचे प्रकार याविषयी कृणाल महाजन यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत मैत्रिणींनो आता आपण ऐकलीत.

0: मैत्रिणींनो, स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ असते. घर, नोकरी, मुलांचा सांभाळ आणि अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना ती अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. अशा वेळी संतुलित आहार आणि नियमित योग तिच्या आयुष्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो. योग मनाला शांतता, सकारात्मकता आणि मानसिक स्थैर्य प्रदान करतो. योगामुळे शरीर लवचिक राहतं, ताणतणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया योग आणि आहार याविषयी डॉक्टर प्रीती पाटील यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत.
1: मॅडम नमस्कार.
2: नमस्कार सर.
1: आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद सर.
1: सर्वप्रथम मॅडम मला हे सांगा की आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणूस वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जातो आणि सतत धावपळ करत असतो, तर त्याला त्याचं शरीर तंदुरुस्त राखण्यात किंवा त्याच्या शरीराचं स्वास्थ्य राखण्यात योग मदत करू शकतो?
2: सध्याचं खरंच जीवन जसं तुम्ही म्हटलं तसं धावपळीचं झालेलं आहे.
1: बरोबर.
2: आणि खरं पाहिलं तर हुने देखील हेल्थची व्याख्या हीच केलेली आहे की हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल, इंटलेक्च्युअल, इमोशनल अँड सोशल वेलबिईंग अँड नॉट मिअरली ऍबसेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी. अर्थातच आपलं जे हेल्थ आहे किंवा आपलं जे आरोग्य आहे ते म्हणजे केवळ शारीरिक किंवा मानसिक आरोग्य नाही, तर हुने त्यात इतरही म्हणजे जसे स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिक, इंटलेक्च्युअल, इमोशनल, भावनिक आणि सामाजिक सुद्धा त्यात ऍडिशन केलेले आहेत. तर योगाचा ह्या सर्व आस्पेक्टवर खूप छान आपण उपयोग होऊ शकतो. योग म्हणजे केवळ आसनं करणं किंवा प्राणायाम करणं म्हणजे योग नाहीये. तर योग हा आपल्या आपण दैनंदिन जीवनात उतरवायला पाहिजे आहे. ऍज अ दिनचर्या आपण योग आपल्या जीवनात जर उतरवला तर आपण ह्या सर्व गोष्टींवर आपलं स्वास्थ्य जे आहे ते टिकवून ठेवू शकतो.
1: साधारणतः योगासनं करण्यासाठी आपण जो आहार घेतो त्या आहारानंतर किती काळानंतर योगासनं करायला हवी किंवा आहाराच्या अगोदरची किंवा आहाराच्या नंतरची योगासनं असा आपण असे प्रकार करू शकतो का?
2: कोणतेही आस

0: बसणं किंवा कोणताही व्यायाम हा आहार घेण्याच्या पूर्वी म्हणजे अनशन पोटी करावा असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे तुमचं पोट रिकामं असताना कोणतेही आसनं व्यायाम किंवा आसनं केले तर त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो आणि तुम्ही चांगल्या रीतीने करू शकतात. त्याच्यामुळे शक्यतो आहार घेण्यापूर्वीच योगासनं करावीत किंवा व्यायाम करावा. फक्त आहार घेतल्यानंतर एक वज्रासन असं आसन आहे की जे तुम्ही आहारानंतर लगेच करू शकतात ज्याच्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते, तुमचं खाल्लेलं अन्न पचन होतं व्यवस्थित. त्याच्यामुळे तेवढं एकच आसन तुम्ही खाल्ल्यानंतर करू शकतात. आणि साधारण जेवणानंतर जर तुम्ही म्हणाल तर साधारण 5 ते 6 तासांचा गॅप निश्चित हवा. तेवढ्या वेळात आपलं अन्न पचायला मदत होते. अन्न पचन झालेलं असल्यामुळे आपल्या शरीराला लाघवता येते, म्हणजे शरीर लघु झालेलं असतं आणि आपण आसनं चांगल्या प्रकारे करू शकतो.
1: एखाद्या वेळेस अजीर्ण होते, अन्न पचल्या जात नाही किंवा जड अन्न जाते, तर या जड आहाराचा आपल्या योग अभ्यासावर परिणाम होऊ शकतो?
0: निश्चितच. कारण जेव्हा तुम्ही आसन करतात किंवा आसनाची जी स्थिती तुम्हाला प्राप्त करायची असते तेव्हा तुमचं पोट रिकामं असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे शक्यतोवर योगा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा उठल्यानंतर प्रातः काळी करण्यासाठी सजेस्ट केलेला आहे. त्याच्यामुळे जेव्हा अजीर्ण असतं किंवा अपचन असतं तेव्हा तुम्हाला ती जी स्थिती आहे, शारीरिक स्थिती आहे, ती तुम्ही त्या लेवलपर्यंत म्हणजे जे योगाची जी पोझिशन सांगितलेली आहे तम स्थिती तुम्हाला प्राप्त करता यायला पाहिजे, ती नाही तुम्ही करू शकत. त्याच्यामुळे अपचनाचा आणि त्याचा निश्चितच त्रास होतो.
1: योगाने किंवा व्यायामाने आपली शारीरिक तंदुरुस्ती किंवा शारीरिक स्वास्थ्य साधलं जातं, पण शारीरिक तंदुरुस्ती किंवा शारीरिक स्वास्थ्य म्हणजे संपूर्ण आपलं तंदुरुस्त आहे असं म्हणू शकत नाही. मनाचं स्वास्थ्य तरी कुठेतरी आवश्यक असतं. ते योगाद्वारे साधल्या जाऊ शकते का?
0: योगाची व्याख्याच ही आहे की योगश्च चित्तवृत्ती निरोधः. योग म्हणजे काय तर जोडणे.
1: बरोबर.
0: जो आपल्याला परमात्म्याशी किंवा त्या अत्युच्च शक्तीशी जोडतो तो योग आहे.
1: बरोबर.
0: आपण जोडलं कशाद्वारे जातो तर मनाच्या शक्तीद्वारे आपण परमात्म्याशी जोडले जातो. त्याच्यामुळे मानसिक आरोग्य किंवा तुमचं आध्यात्मिक आरोग्य, आत्मिक समाधान ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला योगाने साध्य करता येऊ शकतात. अष्टांग योग त्याच्यासाठी सांगितलेला आहे. अष्टांग योगात 8 अंगांचा विचार केलेला आहे. त्यात फक्त शारीरिकच नाही तर मानसिक, आध्यात्मिक सगळ्या विकासाचा त्यांनी पतंजली ऋषींनी त्यात त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितच सर मनासाठी योगासारखा उत्तम पर्याय नाहीये दुसरा.
1: सर्वात शेवटी तुम्ही योग प्रशिक्षक आणि आयुर्वेद तज्ञ म्हणून संतुलित आहार हा कसा असावा याबद्दल काय सांगा?
0: संतुलित आहारात सर्वात महत्वाची गोष्ट जे आजकाल फास्ट फूड कडे सगळं पुढची पिढी चालली आहे तर ते फास्ट फूड बंद होणं खूप गरजेचं आहे. आता काळानुसार आपण टोटली बंद नाही करू शकत कारण काही गोष्टींना लिमिटेशन्स आहेत, काही गोष्टी ऍक्सेप्टही कराव्या लागतात. त्याच्यामुळे वन्स इन अ व्हाईल 15 दिवसातनं 8 दिवसातनं एकदा ठीक आहे. पण जर तुम्ही रोजच पॅक फूड खाता आहेत, रोजच फास्ट फूड खातायत तर ते चुकीचं आहे. शक्यतो अन्न हे ताजं असावं. म्हणजे सकाळी बनवलेलं अन्न सकाळी खावं आणि रात्री तयार केलेलं रात्री खावं. फ्रीज मधलं अन्न जेवढं शक्य आहे तेवढं टाळावं. त्याच्यानंतर वरण भात, भाजी, पोळी असा चौरस आहार असावा. आणि सगळ्यात महत्वाचं सीझनल फळभाज्या, पालेभाज्या आणि फळं हे याचा आहारात जरूर समावेश असावा. जनरली आजकाल काय होतं, वर्षभर सगळे फळं मिळतात, वर्षभर सगळ्या भाज्या मिळतात, पण शक्यतो जे सीझनल आहे ते खाण्याकडे जर आपण कल ठेवला तर ते जास्त बेटर आहे. त्याच्यानंतर सगळ्या डाळींचा समावेश आपल्या आहारात असायला हवा. म्हणजे थोडक्यात आपला संतुलित आणि चौरस आहार असावा. आजकाल सर कॅलरीज आणि त्याच्यामुळे इतके लोक कॉन्शियस झालेले आहेत, पण बऱ्याचदा काय होतं डाएटच्या नावाखाली इतकं चुकीचं अन्न खाल्लं जातं किंवा इतकं मिसगाईड केलं जातं किंवा बऱ्याचदा भुकेलं ठेवलं जातं, ते सुद्धा चुकीचं आहे. नीट व्यवस्थित सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा जेवण करावं. शक्यतो संध्याकाळचं जेवण जर सूर्यास्तापूर्वी झालं तर ते खूप उत्तम, पण आजकालच्या आपल्या दैनंदिन यात ते शक्य नाहीये. तरी पण रात्रीचं जेवण आणि झोप यात कमीत कमी 1.5 ते 2 तासाचं अंतर ठेवणं गरजेचं आहे. फक्त आहार घेणं उपयोगाचं नाहीये तर आहार तुम्ही कसा घेत आहात हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ताट घेतलंय, समोर टीव्ही चालू आहे, ताटात काय माहितीच नाहीये आणि आपण जेवतोय त्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही नीट व्यवस्थित खाली बसा, टेबल चेअर जसं तुम्ही कम्फर्टेबल असाल तसं, पण पूर्ण लक्ष तुमचं जेवणाकडे असायला पाहिजे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेवताना तुमचं मन प्रसन्न असायला पाहिजे. आणि जसं जेवताना मन प्रसन्न असायला पाहिजे तसंच स्वयंपाक करताना स्वयंपाक करणारीचं मन सुद्धा प्रसन्न असणं गरजेचं आहे. ह्या खूप सूक्ष्म गोष्टी आहेत पण यांचा इतका इम्पॅक्ट होतो तो लॉंग टर्म असतो,

0: लगेच लक्षात येत नाही, पण याचा खूप छान खूप इम्पॅक्ट होत असतो आपल्या दैनंदिन जीवनावर. आणि तिसरी गोष्ट, शांततेने आणि अन्न चावून चावून खावं. आणि सगळ्यात महत्वाचं, उदरभरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म, हे लक्षात घेऊन अन्न ग्रहण करावं. आजकाल मुलं काय करतात, आई हीच भाजी बनवली, आई तीच, आई तू असंच करते, असं नाही. जे समोर तुमच्या आलेलं आहे ते आनंदाने आणि एक यज्ञ कर्म करतो आहोत आपण, त्यात कशा संविधा टाकल्या जातात तसं अन्न आपण संविधा म्हणून टाकतो आहे हे ध्यानात घेऊन त्याच्यानुसार आहार सेवन करावा.
1: योग आणि आहार हा आपल्या जीवनासाठी कसा आवश्यक आहे हे आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी जळगावतर्फे मी आपला धन्यवाद मानतो.
0: धन्यवाद सर.
2: योग आणि आहार याविषयी डॉक्टर प्रीती पाटील यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत मैत्रिणींनो आता आपण ऐकलीत.

सखींनो, निरोगी शरीर, प्रसन्न मन आणि आनंदी जीवनासाठी प्रत्येक स्त्रीने आपल्या दैनंदिन जीवनात योग्य आहार आणि योगाचा समावेश करणं ही काळाची गरज आहे. कारण स्वतः निरोगी असलेली स्त्रीच कुटुंब आणि समाजाला सशक्त बनवू शकते. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं आपण सर्वांनी नियमित योगाभ्यासाचा संकल्प करूया आणि निरोगी, आनंदी आणि समृद्ध जीवनाकडे वाटचाल करूया. आणि आता श्रोते हो मैत्रिणींनो, वेळ झालीये सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याची. आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची सुरुवात 21 जून 2015 रोजी झाली. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनाचा संदेश देणारा हा दिवस आज संपूर्ण जगाला एकत्र आणतोय. तेव्हा सखींनो, आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या छाया तायडे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आज आपण अशा एका जिद्दी, मेहनती आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत, ज्यांनी वयाच्या 60 नंतरही आपली स्वप्न जपली आणि ती पूर्णही करून दाखवली. राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावून जळगाव जिल्ह्यात

0: देशाचं आणि महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करणाऱ्या छाया तायडे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचा हा प्रवास, त्यांची जिद्द आणि त्यांच्या यशामागचं रहस्य जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधणार आहोत. तेव्हा मैत्रिणींनो, स्वागत करूया ताईंचं. छाया तायडे ताई, नमस्कार. आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. ताई, सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक अभिनंदन या यशाबद्दल. आणि तुम्हाला हे यश मिळालेलं आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय?
1: यश मिळाले, मला खूप समाधान वाटतं, खूप आनंद वाटतो. माझ्या बरोबर माझ्या कुटुंबालाही खूप आनंद झाला, कारण हे यश मला सहज मिळालेलं नाहीये. मी जवळजवळ 9 ते 10 वर्षापासून स्पोर्ट मध्ये आहे, म्हणजे खेळ खेळते आहे. हा, मग जिल्हास्तरीय खेळून झालेलं, राज्यस्तरीय झालं आणि राष्ट्रीय स्तरावर पण मी गुंटूर, चेन्नई, मणिपूर, इम्फाळ, हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग मी नोंदवला आहे. परंतु मग मला पाहिजे तसे यश मिळत नव्हते. यावेळी जेव्हा राज्यस्तरीय स्पर्धा शिर्डी येथे पार पडल्या, त्यानंतर मग मी राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी केली, सराव करत राहिली मी. हा, चंदीगडला होणार होत्या ह्या स्पर्धा, तर मग सराव करायचा कसा, आपलं आधी नेमकं चुकत कुठे होतं हा शोध मी घेतला. आणि 5 किलोमीटर आपण किती वेळामध्ये येतो, तर ती वेळ आपल्याला कशी कमी करता येईल, याकडे मी लक्ष दिले आणि मला यश मिळालं. त्याबद्दल मी खूप आनंदी आहे, समाधानी आहे.
0: वा, खूपच छान ताई. मग ताई, आता तुम्ही हा खेळ खेळता आहात, तुम्हाला खेळाची आवड आहे, तुम्ही पूर्ण देशभरात सगळीकडे जाऊन आले आहे या स्पर्धांसाठी, मग खेळाची आवड तुम्हाला नेमकी कधी आणि कशी निर्माण झाली?
1: खेळाची आवड म्हणजे आम्ही पूर्ण कुटुंब कल्याण भिवंडी रोडच्या तिथे कोणगाव म्हणून गाव आहे छोटेसे, तिथे आम्ही राहत होतो. मुलाचं लग्न होऊन मुलगा इथेच जळगावमध्ये त्याच्या पत्नी समवेत स्थायिक झालेला आणि माझ्या मुलीचंही लग्न होऊन मुलगी सासरी होती, तर मग आम्ही दोघेच तिथे राहत होतो. परंतु अचानक माझ्या पतींना डेंग्यूची लागण झाली आणि डेंग्यूमुळे ते 2012 साली मुंबईमध्ये त्यांचं निधन झालं. या घटनेने मी फार खचून गेले. मुलगा माझा जळगावला घेऊन आला सगळं सामानासहित कायमस्वरूपी, पण मग मी इथे सारखी विचारात असायची, तास न तास एका ठिकाणी बसून असायची, जेवणं केलं का तिथेच बाजूला ताट सरकवायचं आणि बसायचं, आठवण आली का मी रडायची. मुलाने सुनीने मला खूप समजवले की आई, आता पप्पा तर गेलेच आहे, तू पण तोच मार्ग धरलाय का, का अशी करते, तू काळजी घे तब्येतीची. परंतु असं बोलल्यावर मला आणखी खूप रडू यायचं. मग मुलगा समजवायचे, नेहमी असंच चालू असायचं. पण मग या गोष्टीने काय झालं, माझ्या आरोग्यावर परिणाम झाला, माझे वजन वाढत गेले, मला जिना वगैरे चढताना दम लागायला लागला. मग मुलगा मला डॉक्टरांकडे घेऊन गेला. मग डॉक्टरांनी मला चेक केल्यावर सांगितलं की यांना बीपीचा त्रास चालू झालाय म्हणे, पण मग गोळ्या दिल्या तर आटोक्यात येऊन जाईल, त्यासाठी यांनी रोज थोडंसं फिरलं पाहिजे. मग मी मुलाने मला सांगितलं, चल आई आपण फिरत जाऊ. मग मुलगा मला थोडे दिवस सोबत घेऊन गेला, म्हणजे 1-7-8 दिवस मी ते चालली. पण मग त्याच्यानंतर माझे गुडघे दुखायला लागले. मग गुडघे दुखायला लागल्यानंतर मग हाडांच्या डॉक्टरकडे नेलं. मग हाडांच्या डॉक्टरकडे तिकडे माझी ट्रीटमेंट चालू केली, पण काही पाहिजे तसा फरक पडत नव्हता. डॉक्टरही आम्ही 1-2 असे चेंज केले. मग त्यानंतर डॉक्टरांनी गुडघ्यामध्ये इंजेक्शन दिली माझ्या.
0: बरं.
1: हा, इंजेक्शन दिली, त्या इंजेक्शनाने मला थोडं 2-4 महिने फरक वाटायचा. असं 2 वेळेस मी गुडघ्यांमध्ये इंजेक्शन घेतले, दोघी गुडघ्यांमध्ये. हा, मग तिथं तात्पुरता फरक पडतो, पण असं बऱ्याच ठिकाणून मग असं ऐकायला मिळालं की ते इंजेक्शन घेणं बरं नसतात, त्याच्याने आणखी जास्त प्रॉब्लेम मध्ये याल. मग काय करायचं, मग परत ते गुडघे आणि पाय माझे दुखायला लागले. मग परत डॉक्टरकडे गेले असता मग डॉक्टरांनी सांगितलं की मॅडम, तुमचं हाडांचा ठिसूळपणा चेक करायला लागेल. मग पुण्यावरून दर 14 तारखेला 1 महिन्यात प्रत्येक महिन्याला डॉक्टर यायचे हाडांचा ठिसूळपणा चेक करण्याकरता. मग त्यावेळी मी तिथे गेली आणि त्या मशीनमध्ये माझा पाय टाकला हाडांचा ठिसूळपणा चेक करण्यासाठी, तर तिथे टप्पे होते, हिरवा रंग, पिवळा रंग आणि लाल रंग. तर माझा पाय त्या मशीनमध्ये टाकल्यावर तो बाण अगदी लाल रंगाकडे गेला. लाल रंगाकडे गेला. मग तो त्यांनी रिपोर्ट तयार केला, मग आम्ही परत डॉक्टरांकडे गेलो. मग तो रिपोर्ट बघितल्यावर डॉक्टर म्हणाले की तुमचे हाडं खूप प्रमाणात ठिसूळ झालेले आहेत, तर ह्या हाडांना मजबूती आणण्यासाठी तुम्हाला जॉगिंग करावं लागेल. मग मी घरी आली आणि मग जॉगिंग करायला लागले. 3-4 महिने

0: जॉगिंग करत राहिले मी. माझं जे रुटीन होतं ते चालू होतं, चालणं धावणं थोडं थोडं. मग त्यामध्ये माझं वजन कमी झालं थोडंफार, वजनही कमी झालं आणि माझ्या पाय दुखणंही कमी झाले. मग 4 महिन्यानंतर तो हाडांचा ठिसूळपणा परत चेक करण्यासाठी आम्ही गेलो. मग जेव्हा तो हाडांचा ठिसूळपणा चेक केला तर त्या मशीनमधील बाण डायरेक्ट हिरव्या रंगाकडे गेला.
1: खूपच छान.
0: हिरव्या रंगाकडे गेल्यानंतर मग मला वाटलं की 4 महिन्यापूर्वी ही टेस्ट केली असता आपण तो बाण लाल रंगाकडे होता आणि आता हा हिरव्या रंगाकडे केला. मी एवढं वेगळं काही केलं नव्हतं, मी चालणं आणि धावणं हे केलेलं होतं, पण त्याच्याने जर एवढा फरक पडतो तर मग हे का नाही केलं पाहिजे. हा तर मग मी ते धावणं आणि चालणं खऱ्या अर्थाने मी धावपटू झाली ती तेव्हापासूनच मला धावण्याची आणि चालण्याची आणि खेळाची आवड निर्माण झाली.
1: वा, खूपच छान ताई तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला सांगितला आणि तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली ते सुद्धा तुम्ही खूप छान शब्दात आम्हाला सांगितलं. आणि मग आता तुम्ही देशभरामध्ये विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला, मग त्यासाठी तुम्ही कशी तयारी केली?
0: प्रेरणा म्हणजे मला आम्ही आमचं कोणगाव आहे तिथे मी आमच्या घराच्या संदर्भात काही कामानिमित्त गेली होती. तर तिथे गेल्यानंतर पटांगणावर मी त्या दुसऱ्या दिवशी मैत्रिणीच्या घरी राहिले आणि दुसऱ्या दिवशी पटांगणावर गेले सवयीप्रमाणे. मग तिथे कोण गावातील एकनाथ पाटील अण्णा की मी आम्ही ओळखतो त्यांना, तर ते 72 वर्षाचे गृहस्थ ते सुद्धा तिथे आले होते फिरायला. ते मास्टर ॲथलेटिक म्हणून ग्रुप आहे, म्हणजे तो 30 वर्षापासून ते अगदी 100 वर्षापर्यंत कुणीही त्यामध्ये भाग घेऊ शकतं. तर ते त्या मास्टर ॲथलेटिकमध्ये सहभाग घेत असत. ते परदेशातही जात होते, म्हणजे जातात आता पण. त्यांचे कधी कधी तिकडे कोणगावामध्ये बॅनर लागत असत हे ऐकून मला माहिती होते. तर मग मी तिथे वॉकिंग करायला लागले. चालता चालता ते अण्णा माझ्या जवळ आले, एकनाथ पाटील अण्णा. तर ते म्हणाले की मॅडम, तुमचा चालण्याचा स्पीड तर खूपच छान आहे, तर तुम्ही मास्टर ॲथलेटिक मध्ये भाग घ्याल का? थोडक्यात त्यांनी मला समजवून सांगितले. तर मग मी मुलाला सांगितलं की महेश, अरे अण्णा भेटले होते अण्णा मला असं म्हणत होते. तर मग म्हणे आई, काही हरकत नाही, तू स्पर्धेत भाग घे आणि त्या स्पर्धेत भाग घेतल्याच्या निमित्ताने तुझं रोजचं चालणं फिरणं राहील. मग मी अण्णांना सांगितलं आणि मग अण्णांनी मला त्या स्पर्धेत भाग घ्यायला सहकार्य केलं आणि पहिली स्पर्धा माझी 2016 साली यवतमाळ येथे पार पडली, यशस्वीरित्या पार पडली. आणि त्यानंतर मग साडीमध्ये माझी पहिली स्पर्धा, मी साडीमध्येही धावते मॅडम. ज्या माझ्या प्रायव्हेट ज्या ऑर्गनाईज करतात मॅरेथॉन, त्या मॅरेथॉन मी धावते. त्या मॅरेथॉन म्हणजे मी साडीत धावते, कारण माझी प्रॅक्टिसच साडीमध्ये झालेली आहे. हा, तर मग तिथे मी साडीमध्ये धावते. तर पहिली आपली 31 ऑक्टोबर 2017 साली एकता दौड म्हणून सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त एकता दौडचे आयोजन केलेले होते. मग त्या एकता दौडमध्ये मी स्वतःहून सहभागी झाले होते. हा, आणि मग जेव्हा ती एकता दौड झाली आपल्या स्टेडियमच्या तिथे, ती सांगता झाली, मग तिथे फोटो वगैरे काढण्यात आले. तर सर्वात पुढे म्हणजे माझ्या पुढेही तरुण मुलं होती, पण मग लेडीजमध्ये वगैरे मी पुढे होती. हा, तर मग तेव्हा दूरदर्शनवर वगैरे ते 2 दिवस बातम्यांना दाखवत होते. हा, तर मग ही जो प्रेरणा मला मिळाली आहे ते कोणगावातील आपल्या एकनाथ पाटील अण्णांकडून मला ती प्रेरणा मिळाली आहे.
1: खूपच छान ताई. तुम्ही आता सांगितलं की 2017, आता 2026 आहे, म्हणजे 9 वर्षांपासून तुमचा हा सराव सुरू आहे आणि तुम्ही निरनिराळ्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवता आणि तुम्ही धावण्याचं यश एक सांगितलं, यश तुम्हाला मिळतच आहे, पण एक वैशिष्ट्य तुम्ही जे सांगितलं की तुम्ही साडीवर धावतात.
0: हो,
1: म्हणजे ही खरंच एक नवलाईची गोष्ट आहे की धावणे म्हणजे सहज आपण साडी घालतो, आपली साडी अटकते पायामध्ये, आपण पडण्याची भीती असते. मग हे कसं काय सांगाल ताई तुम्ही याबद्दल?
0: मी हेच सांगेल की जेव्हा मला डॉक्टरांनी जॉगिंग करायला सांगितलं, इथे नातेवाईक आमचे भरपूर आहे जळगावमध्ये, आजूबाजूलाच माझे नात्याने जाबाई लागतात ते सुद्धा आहे, तर मला थोडस ते अवघडल्यासारखं वाटायचं की पॅन्ट शर्ट कसं काय घालणार. तर मग मी प्रॅक्टिसच साडीमध्ये केली. थोडी मिऱ्या थोड्या वरती असायच्या माझ्या, पण मग मी साडीमध्ये प्रॅक्टिस करायला लागली आणि मला त्या ड्रेसपेक्षा साडीमध्येच आरामशीर वाटतं, सवय झाली त्या. मग अनेक मॅरेथॉन मी आजपर्यंत साडीमध्येच पूर्ण केलेले आहे.
1: अरे
0: वा. हा, मास्टर ॲथलेटिक मध्ये साडी चालत नसल्यामुळे तिथे मला पॅन्ट शर्ट घालावं लागतं.
1: ताई, आता 5 किलोमीटर चालणं आणि 3 किलोमीटर धावणं या स्पर्धांमध्ये तुमचा अनुभव कसा होता? आता चालणं आणि धावणं तुमच्या सोबत तुमचे सहभागी स्पर्धांमध्ये जे तुमची

0: कॅटर सुद्धा असतील, मग तो अनुभव तुमचा कसा होता?
1: अनुभव खूपच छान होता मॅडम. चंदीगडला जेव्हा स्पर्धा झाल्या, छान थोडा थोडा पाऊस पडत होता आणि तेव्हा आमच्या स्पर्धा चालू झाल्या. आता असं चालणं फिरणं नॉर्मल आणि स्पर्धेत चालणं धावणं याच्यामध्ये खूप फरक असतो. त्याच्यामध्ये आपल्याला एकच ध्येय असतं की आपल्याला जिंकायचं आहे. आणि त्या जिंकण्याच्या दृष्टीने माझा मी सराव यावेळेस केलेला होता. कारण मी आधी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रीय स्पर्धा मी बऱ्याच वेळा खेळले होते. हा, पण मग 2 नंबर पर्यंत मी थांबलेले होते, पण 1 नंबर मला मिळालेला नव्हता. मग त्यासाठी मी ह्यावेळेस खूप प्रयत्न केलेला होता. तर खूप छान आनंद होता, खूप म्हणजे मला खूप बरं वाटलं.
0: आणि ती तुमची जिद्द तुम्ही कायम ठेवली?
1: माझी जिद्द, माझी चिकाटी. मला सर्वजण माझे खूप कौतुक करत असतात मॅडम की ह्या वयामध्ये, की ज्या वयामध्ये पाय दुखतो, कंबर दुखते, डायबिटीस आहे, बीपी आहे, हे सगळं ह्या वयामध्ये असतं. पण मी एक ह्या आजारपणातून हा जो मला मार्ग मिळालेला आहे याच्यातून म्हणजे मला असं वाटतं की जर आपण हे अंगी केलं तर अगदी आजारापासून आपण बाजूला होऊ शकतो, दूर सारू शकतो आपण.
0: खूपच छान. खरंच तुमच्या यशामागे कोणाचा सर्वात मोठा पाठिंबा आहे?
1: माझ्या यशामागे माझ्या मुलाचा, म्हणजे माझ्या कुटुंबाचा खूप मोठा पाठिंबा आहे. त्याने जर मला वेळीच आजारपणातून बाहेर काढले नसते, कारण मी थोडक्यात सांगितलं की माझ्या मुलाने माझ्यासाठी खूप प्रयत्न केले आहे, तर त्याने जर का त्यावेळेस माझा वेळोवेळी उपचार वगैरे, डॉक्टरांनी जे सांगितलं चालायला जा, धावायला जा, या गोष्टींकडे कदाचित लक्ष दिलं नसतं तर आज मी इथे नसते. तर माझ्या मुलाचं खूप सहकार्य आहे. माझी सूनही माझी खूप काळजी घेते, जेवणाचं वगैरे लक्ष देते. कारण माझं दुपारचं जेवण म्हणजे सकाळी 10 वाजेला असतं आणि रात्रीचं जेवण माझं 6 वाजता असतं, त्यामुळे माझ्यामुळे तिला लवकर स्वयंपाक करावा लागतो. असं त्या सुनही माझी खूप काळजी घेते आणि माझ्या नातीही मला खूप प्रोत्साहन देत असतात. 1 8 वर्षाची आहे, 1 15 वर्षाची आहे. हा, तर त्याही नेमकी स्ट्रॉंग आहे, मातू असं आहे. त्याच्याने मग मला मी त्यांच्या एवढी होऊन जाते म्हणजे. हा, आणि मुलगा माझा, जशी मी स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागली, कुठे बाहेर गावी जर स्पर्धा असेल तर त्या गावात रिझर्वेशन करून देणं, त्या मॅरेथॉनचं रजिस्ट्रेशन करणं, हे माझा मुलगा वेळोवेळी करतो. मला स्टेशन पर्यंत नेणं आणणं हे सगळं तो करत असतो. तसंच माझी मुलगी आणि माझे जावई यांचा देखील मला पाठिंबा आहे. कल्याणकडे जर का मॅरेथॉन असल्या तर मग मुलीचा फोन येतो, आई इथे इथे मॅरेथॉन आहे, तू आहे, तू धावशील का? तर मग मला जर का सोयीचं वाटलं तर मग मी सांगते हो ग प्रिया, येईल मी. मग ती लगेच ते मॅरेथॉनचं रजिस्ट्रेशन माझे जावई करतात. असं. आणि नातू आहे, मुलीला एक मुलगा आहे, तो देखील माझी मा स्ट्रॉंग आहे. आजीला म्हणजे मला मा म्हणतात ते. हा, माझी मा खूप स्ट्रॉंग आहे. मा, माझ्या मित्रांना तुझं खरंच वाटत नाही ग की तू धावू शकते. आता काय करू, माझ्याकडे मोबाईल नाहीये, नाही तर तुझं सगळं मी त्यांना दाखवलं असतं. असं माझा नातू पण माझं खूप कौतुक करत असतो, मला कोणत्या पदार्थातून प्रोटीन मिळेल कारण तू धावते, तुझे मसल्स जातात मा, तर तुला ही रेसिपी मी तुला पाठवतो, ही तू कर, याच्याने तुला प्रोटीनची तुझी पूर्तता होईल. असं मला वेगवेगळ्या रेसिपीज तो पाठवत असतो. मुळेच मी हे करू शकले.
0: ताई, अगदी तुमचं. ताई, आता सराव करताना तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणी येतात?
1: सराव करताना मॅडम, जेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला हाडांच्या ठिसूळपणासाठी, म्हणजे हाडांना मजबूती येण्यासाठी तुम्हाला जॉगिंग करायला लागेल. आता ह्या वयामध्ये जॉगिंग कसं करायचं? तर मग मी काय केलं, मी घरी आली आणि मग 1-2 दिवस तर काही दुर्लक्षच झालं, पण मग नंतर मी माझ्या बेडरूममध्ये, वरच्या बेडरूममध्ये गेली आणि मग तिथल्या तिथे मी गोलगोल गोलगोल जॉगिंग म्हणजे धावायला सुरुवात केली. हे माझ्या सुनबाईला कळालं आणि मग मुलगा शाळेतून आल्यावर तिने मुलाला सांगितलं की म्हणे आई ना पटांगणावर जात नाही, ते त्यांच्या बेडरूममध्येच धावता म्हणे, आवाज येत होता खाली. तर मग मुलगा म्हणाला की आई तू बेडरूम मध्ये का धावते, तू तिथल्या तिथे गोलगोल गोलगोल जॉगिंग करते, धावते आणि पडली चक्कर आली तर मग काय करायचं? तर मग मी म्हणाली अरे महेश, मला ना खूप लाज वाटते बाबा, त्या ग्राउंडला धावून नावं ठेवतील मला. तर म्हणाला की अगं आई, तू हाऊस म्हणून मजा म्हणून तुला जॉगिंग करायचं नाहीये, तुला तुझ्या तब्येतीसाठी करायचंय, डॉक्टरांनी तुला सांगितलं आहे ना जॉगिंग करायला. मग ठेवतील लोक नाव तर ठेवू दे, पण तू उद्यापासून घरात जॉगिंग करायचं नाही, तू पटांगणावर जा आणि तिथे धाव. मला हे मुलाचं म्हणणं पटलं की मुलगा खरंच बरोबर म्हणतोय, आपण काय हौशे खातर तर धावत नाहीये. मग मी दुसऱ्या दिवशी पटांगणावर गेले आणि मी सुरुवात केली. माझ्या पुढे 5-6 गृहस्थ होते माणसं, ते चालत होते. मग मी मागून धावत, वजन वाढलेलं होतं त्यामुळे दम लागायचा थोडंसं जरी धावलं हळूहळू तरी मला फुसफुस फुसफुस आवाज यायचा माझा. तर मग माझा तो आवाज त्या लोकांना आला आणि मग ते एकमेकांना त्यांनी असं मागे वळून

0: घेतलं तर मी होती. तर मग ते एकमेकांना म्हणाले, अरे इंजिन धूर सोडते, चला बाजूला व्हा, बाजूला व्हा, हा रस्ता द्या, इंजिनला रस्ता द्या. मला कळालं मॅडम की ही लोक मलाच नाव ठेवताय, हसत आहे. पण मी एकही शब्द न बोलता मी पुढे निघून गेली. मग अशा प्रकारे कोणी महिला भेटल्या, मुलं भेटली की आओ ताई हे वय आहे का तुमचं धावायचं, कोणी म्हणायचं मावशी साडीमध्ये पाय अडकून पडून जाल तुम्ही, फ्रॅक्चर वगैरे होईल. असं मला एक नि अनेक बरेच थोडे दिवस मला ह्या गोष्टींना तोंड द्यावं लागलं. पण मग मी माझा जो नित्य नेम होता तो काही मी सोडला नाही. मी रोज जात होती आणि जॉगिंग वगैरे करत होती. पण मग थोड्या दिवसांनी काय झालं, माझ्या धावण्यात सुधारणा झाली, चालण्यात सुधारणा झाली आणि मग मी हळूहळू स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागली. मग जेव्हा भाग घ्यायला लागली तर मग माझं पेपरला आलं मॅडम. पेपरला आल्यानंतर मग जे गृहस्थ मला नाव ठेवत होते हसत होते, मग तेच म्हणाले की मॅडम तुमचं ना पेपरला बातमी आले, पेपरला बातमी आले. मला काय माहीत नव्हतं ते. सुरुवातीची गोष्ट सांगते मी. हो मॅडम, तुमचा फोटो पण आलाय आणि तुमची पेपरला बातमी आले. पुढे गेल्या राहू ताई तुमचं पेपरला वाचलं मी. कोणी म्हणतं अगं बघितलं का त्यांच्या मिसेसला, ह्याच आहे त्या मावशी, त्या फोटो आलाय ना तर ह्याच मावशी आहे. तर असं मग एक नि अनेक, जसं माझं मला आधी हसत होते, नावं ठेवत होती, टिंगलटवाळी करत होते, तर मग तीच लोक माझं अभिनंदन करायला लागले, माझं कौतुक करायला लागले. हा अशा प्रकारे मला तोही अनुभव आला आणि हाही अनुभव आला.
1: आपण ज्यावेळेस एखादं ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला एक ना अनेक समस्यांना तोंडही द्यावं लागतं. तसंच समाजाशी सुद्धा आपल्याला त्यांचे वादविवाद म्हणावं किंवा त्यांचं हे सगळं आपल्याला सहन करावंच लागतं. त्याशिवाय यश आपल्याला मिळतच नाही. हो ताई, आणि ताई आता तुम्ही म्हणताय जसं की तुम्ही जेव्हा आजारी होत्या तुमचं वय खूप होतं आणि आता तुम्हाला इतकं यश मिळालेलं आहे, निव्वळ चालण्यामुळं केवळ धावण्यामुळं तुम्हाला इतकं यश मिळालेलं आहे, त्याची तुमची आपोआपच आवड निर्माण होत गेली, तुम्ही विविध स्तरांवर स्पर्धेंसाठी जायला लागल्या. मग ताई तेव्हाचं वजन आणि आताचं वजन काय
0: अगदी फरक आहे मॅडम? तेव्हा माझं जवळजवळ 75 ते 76 किलो वजन झालेलं होतं. आता माझं 58 ते 59 किलो वजन आहे.
1: म्हणजे खूप मोठा बदल झाला.
0: मला खूप बदल झाला जॉगिंगने करण्याने आणि चालण्याने. या सरावाने जेव्हा मी केलं हळूहळू स्पर्धा ही करायला लागली तर मी काय सांगते, जो बाण तो जेव्हा त्या हिरव्या रंगाकडे गेला तेव्हाच माझा एवढा आत्मविश्वास वाटला की मग ते मी बंदच करू शकले आणि माझं शरीरच उठून म्हणजे ग्राउंडला जायचं. इच्छा जरी नसली की नाही बाबा आज थकला आहे, नाही अगं आई आता तू इतकी थकून आले, जाऊ दे आजच्या दिवस जाऊ नको, मुलगा म्हणायचा माझा, नाही रे महेश गेलं पाहिजे.
1: हो पण आता तुमचं वय तुम्ही म्हणताय 60 वर्ष आहे, तर 60 वर्षामध्ये आपण असं म्हणतो की आता नातवंडांना सांभाळू, आता आराम करू, आता घरामध्ये शांत निवांत राहू, पण जिथे हा विचार व्यक्ती करतो आहे तिथे तुम्ही खरंच यश मिळवता आहात आणि निरनिराळ्या स्पर्धांमध्ये तुम्ही सहभाग नोंदवता आहात, तर याबद्दल खरंच तुमचं खूप कौतुक ताई. आता आजच्या महिलांसाठी विशेषतः मध्यम वयीन असो आणि ज्येष्ठ महिलांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
0: मी मध्यमवयीन महिलांना हेच सांगेल मॅडम की डायरेक्ट धावा हे सांगणार नाही मी. पण तुम्हाला जी आवड आहे, सायकल हा इतका छान व्यायाम आहे, सायकल सुद्धा चालवू शकता. योगा आहे, चालण्याचा व्यायाम आहे, जॉगिंग आहे. कारण महिलेने हे केलं पाहिजे आपल्या तब्येतीसाठी. कारण माझा स्वतःचा हा अनुभव आहे की मी या चालण्या धावण्यातूनच माझं आरोग्य सुधारलं आहे. हा तर त्यामुळे मी हे सांगेल की तुम्ही तुमची आवड जपा, आपल्या तब्येतीसाठी आपण धावलं पाहिजे. कारण किती श्रीमंत असो, किती पैसा असो, पण जर आजारपण वगैरे लागलं तर त्याला काही अर्थ उरत नाही. म्हणून सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपलं आरोग्य आहे. तर मग आपण आपल्या आरोग्यासाठी तरी तेवढं केलं पाहिजे. आणि ज्येष्ठ महिलांनाही मी हेच सांगेल की निदान चालण्याचा तरी व्यायाम त्यांनी केला पाहिजे. असं जर का तेवढं केलं तरी तब्येतीसाठी म्हणजे बराचसा फरक पडतो. बीपी वगैरे, नॉर्मल डायबिटीस, हे ज्या गोष्टी आहे ह्या त्यापासून लांब राहतो आपण. असं मी हे सगळं मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते.
1: हो ना, खरंच ना, खरंच ताई खूपच छान. आता ताई पुढील काळामध्ये तुमची अजून कोणती स्वप्न किंवा ध्येय आहेत का?
0: मॅडम माझी ध्येय आहे, माझं स्वप्न आहे, 10 वर्षापासून मी यामध्ये आहे. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आता मी मला पाहिजे तसं यश मिळालंय, खूप आनंदी आहे मी पण, माझा परिवार पण. पण आता माझ्या परिवाराची पण हीच इच्छा आहे की आई तू आता आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली पाहिजे आणि माझंही ते स्वप्न आहे. आणि ते सर्वांच्या शुभेच्छा असल्या तर निश्चित पूर्ण होईल, मी प्रयत्न करेल असं मला वाटतं.
1: आता ताई तुम्ही वयाच्या 60 नंतरही हा खेळ खेळता आहात, धावता आहात, चालता आहात, निरनिराळ्या

0: स्पर्धांमध्ये भाग घेतात. तर मग ताई आता त्यासाठी तुम्हाला व्यायाम करावा लागतो, हे नित्य तुम्हाला सरावही करावा लागतो आणि त्यासोबतच मग तुमच्या आरोग्याकडे, तुमचं तर ऑटोमॅटिक आरोग्य सुधारतं, तुमचा व्यायाम होतो त्यामुळं, पण मग तुमच्या खानपानाकडे की तुमच्या आहाराकडे तुम्ही कोणती विशेष काळजी घेतात मग?
1: मॅडम, माझं शेड्यूल जे आहे तेच आरोग्याकडे नेणार आहे. पहाटे लवकर उठते मी, मिक्स असं कडधान्य असतं ते मोड आलेलं ते मी घेते, काही फळं असतात एखाद दुसरं फळ घेते आणि त्याच्यानंतर मग मी जेवण करते.
0: आणि या वयात असं आपण म्हणतो की पचनशक्ती कमी झालेली असते, मग त्याबद्दल
1: मला असं म्हणजे वाटतं की मी जे खाते मॅडम मला ते व्यवस्थित पचतंय. मी असं अधे मध्ये अटर सटर असं काही खात नसते. माझं ठरलेलं आहे व्यायाम माझा अगदी मॅडम, मी पहाटे जर पटांगणावर गेली ते 1.5-2 तास मला घरातून जाऊन घरी येण्यापर्यंत होतात. मग त्यानंतर मी थोडस घरातला आवरावर केल्यानंतर योगा असतो माझा, योगा करते मी 1.5-2 तास माझे योगामध्ये जातात.
0: बरं, तुम्ही व्यायामासोबत घरकामांनाही मदत?
1: हो हो हो, अगदी भाज्या निवडणं, माझ्या नातीचं हो करणं, तिला तयार करणं, स्वयंपाकाची आवड आहे, मी थोडंफार मदत करते सुनबाईला.
0: ताई, आता तुमच्या यशामुळे इतर महिलांना कशी प्रेरणा मिळेल त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
1: मॅडम, निश्चितच प्रेरणा मिळेल, मिळाली आहे आणि जोपर्यंत मी म्हणजे माझ्या याच्यातून त्यांना प्रेरणा मिळतेच. कारण आमच्या शेजारीच तर त्या, मी जेव्हा जॉगिंग करायला लागले तर मग त्या कधी कधी फिरायला यायच्या, सोबत सोबत असायच्या, मागे पुढे असायच्या. पण मी जशी जॉगिंग करायला लागली, धावायला लागली, मग त्यांनी विचार केला, बापरे ह्या तर माझ्या आईच्या वयाच्या आहे, तर ह्या धावतात तर मग मी का नाही. मग मला विचारपूस करायला लागल्या, मावशी तुम्ही काय खाता, मावशी तुमचं हे कसं काय आहे, तुमचं दुखत नाही का पाय वगैरे असं. तर मी म्हटलं नाही, दुखणं जाण्यासाठी तर मी हे करते आहे. तर मग त्या सुद्धा धावायला लागल्या आणि आपलं खांदेशरण पण 2017 साली चालू झालेलं आहे. मग त्या माझ्या सोबत खांदेशरण मध्ये पण सहभाग घेतात आणि पूर्ण करतात त्या यशस्वीरित्या. असं माझ्या बहिणीच्या नात सुना आहे, त्यांचे मला नेहमी फोन येत असतात की आजी मला तुमच्यासारखंच व्हायचं आहे, तुम्ही काय काय करता, कसं करता, अशी नेहमी चौकशी असते. आणि माझ्यामुळे बऱ्याच जणी मॅडम चालायला लागले आहे, जॉगिंग करायला लागले. साधं मी आता ग्राउंडवर जर गेली आणि कोणी जर नवीन लेडीज आलेल्या असल्या तिथे फिरायला, तर त्या मग मी धावत असते ना, तर मग माझ्या मागे त्या धावायला लागतात. तर आणि मग चौकशी करतात, मावशी मला ना लाज वाटत होती पण मग तुम्ही धावताय ना म्हणून मग मी पण धावते आहे. असं एक नियण एक एक भुसावळच्या मॅडम आहे, त्या भुसावळीला माझी नात प्रॅक्टिसला जाते, मी तुम्हाला सांगितलं. त्या माझ्या नातीच्या जवळ आल्या, म्हणाली काय ग बाई मला पण ना धावण्याची वगैरे आवड आहे पण ना मला काही सोबतच मिळत नाही, कसं काय धावायचं ना. माझ्या नातीने सांगितलं माझी आजी रनर आहे म्हणे. ओ बापरे म्हणे, आजी रनर आहे, मला तुझ्या आजीचाच फोन नंबर दे म्हणे. मग माझा फोन नंबर त्यांनी घेतला, माझ्याशी संपर्क साधला, मला म्हणाल्या मला तुमच्या बरोबर हे चर्चा करायची आहे, मला भाग घ्यायचा आहे. आता त्या 1 वर्षापासून त्याही सहभाग नोंदवता आहे आणि छान चालू आहे म्हणजे. तर त्या खूप माझं नाव काढतात की तुमच्यामुळे हे चालू आहे. आणि मी सर्वांना हेच सांगेल मॅडम की आपल्या तब्येतीसाठी आपण चाललं पाहिजे, जी आपली आवड आहे ती जोपासली पाहिजे. सायकलचा व्यायाम म्हणा, जो व्यायाम तुम्हाला आवडेल तो तुम्ही करा.
0: नक्कीच ताई, खूप छान संदेश तुम्ही आपल्या महिलांना दिलेला आहे आणि तुमच्या या यशामागे नक्कीच यश पाहून सर्व मैत्रिणींना, आपल्या महिलांना नक्कीच प्रेरणा मिळेल.
1: आणि मी एक सांगू इच्छिते मॅडम की हे जो मी करते आहे आजपर्यंत आणि आता जेव्हा मी राष्ट्रीय स्पर्धा खेळून आली तर तेव्हा खूप जंगी स्वागत माझं घरी करण्यात आलं. तर माझ्या मुलाचा मित्र परिवार, आमचे शेजारी कॉलनीतील सर्वजण, तर मी हेच सांगेल की सर्वांच्या शुभेच्छा, प्रोत्साहन आणि माझं तर कुटुंब पूर्ण, माझं कुटुंब माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहे, त्यांचा पाठिंबा आहे म्हणूनच हे सगळं शक्य झालंय. माझे नातेवाईक आप्तेष्ट जेव्हा स्पर्धा होते आणि माझा मुलगा जेव्हा स्टेटस ठेवतो तर तेव्हा मला एवढे फोन येतात की काय सांगू. आम्ही, आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे मावशी, आम्हाला, आम्ही तुझ्यावर खूप प्राऊड फील करतो, असं खूप कौतुक करतात. तर मी खूप भारावून जाते या गोष्टीने, मला शब्दात सांगता येणार नाही असं आनंद होतो.
0: खरंय, आपण काय करतो आहे आणि आपल्या यशाचं, आपल्या या कामाचं कुठे कौतुक होत आहे, आपल्याला इतकं यश मिळतंय तर नक्कीच आपल्यावर कौतुकाचा वर्षा होतो. आणि
1: तर मग मी हेच सांगेल की मी माझं कुटुंब म्हणजे आमचे नातेवाईक आप्तेष्ट कॉलनीतील सर्व, माझ्या मुलाचा मित्र परिवार, या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद म्हणतो.

0: तेही त्यांच्या शुभेच्छा प्रोत्साहन आणि माझी इच्छाशक्ती माझं करण्याचं त्यामुळे हे शक्य होत आहे.
1: मैत्रिणींनो, आजच्या या संवादातून आपण पाहिलं की वय हे केवळ एक आकडा आहे, खरी ताकद असते ती आपल्या जिद्दीमध्ये आणि आत्मविश्वासामध्ये. छाया तायडेताई यांनी आपल्या मेहनतीनं आणि चिकाटीनं सिद्ध करून दाखवलंय की योग्य इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासातून नक्कीच अनेक महिलांना नवीन ऊर्जा आणि दिशा मिळेल याची खात्री आहे. तेव्हा ताई, आज आपण आकाशवाणीत आलात आणि तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि आपले जे अनुभव, आपल्या यशामागचं कारण सगळं आमच्यासोबत तुम्ही सांगितलं आणि छान मनमोकळा संवाद आमच्याशी साधला, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: मीही तुम्ही मला त्या योग्य समजलं आणि इथे बोलवून मला संधी दिली तुम्ही, त्याबद्दल आकाशवाणीचे आणि तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद मॅडम.
1: थांबूयात ताई, नमस्कार.
0: नमस्कार.
1: राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या छाया तायडे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ इथे संपत आली आहे. तेव्हा मैत्रिणींनो, नियमित योग करा आणि आपलं आयुष्य निरोगी आणि ताणतणाव मुक्त बनवा. या सुंदरशा नोटवर कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटूस एका नवीन विषयासह आणि नवीन ऊर्जेसह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम वनिता मंडळ श्रोते हो आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म न्यूज ऑन AIR आणि तसंच आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो सकाळचा माफ करा.
1: श्रोते हो वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 MHz अर्थात 792 KHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर. वेळ लक्षात घ्या, दुपारचा ठीक 1 वाजलेला आहे. प्रसारणसभेत आता यानंतर पत्रांवर आधारित हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आपकी पसंत.

कार्यक्रमात सर्वांचं मनापासून स्वागत आणि कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत. माझ्या हातामध्ये सुरुवातीला जे पत्र आहे ते आहे श्री माटेश्वर रेडिओ श्रोता संघ नागेश्वर नगर माटेगाव तालुका पूर्णा इथून. शेषराव बोबडे, सोनाली, सीताराम, शुभम, बालाजी बोबडे, सुवर्णा, वेणुताई, वैष्णवी बोबडे, नावकीकर, मारुतराव भुसारे, तसंच पांगरा शिंदे, तहसील वसमत, जिल्हा हिंगोली इथून टेलर रामचंद्र धोंडीबा इंगोले, सुनील जबडे, नामदेवराव शिंदे पाटील, चांदू बलखंडे, मास्टर विलास शिंदे पाटील, तसंच अशोकनगर वसमत जिल्हा हिंगोली इथूनच दीपाली राजू ठोके, पार्वती सखाराम ठोके, रोहित, सोनू आणि मोनू या सर्वांना ऐकायचं आहे आराधना या चित्रपटातील किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीत SD बर्मन यांचं. ऐकूयात या सर्वांच्या पसंतीचं कार्यक्रमातलं हे

श्रोते हो, आपकी पसंद हा पत्रांवर आधारित हिंदी गाण्यांचा कार्यक्रम सुरू आहे आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं पत्र आहे जय हिंद रेडिओ श्रोता संघ यांच्याकडून, मुकाम पोस्ट हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून. उस्मान शेख, फौजी सायराबानो शेख, दस्तगीर शेख, फैजनबी, शाकेर इस्लाम बी, बाबा शेख, करिश्मा शेख, सानिया शकील पठाण, गदर शेख आणि निलोफर शेख हिप्परसोगा इथून या सर्वांना ऐकायचं आहे सरस्वती चंद्र या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत. संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

श्रोतेहो, तुम्हाला देखील आम्हाला पत्रच पाठवायची आहेत आपली पसंती कळवण्यासाठी. कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी आणि आपल्या पसंतीची हिंदी चित्रपट संगीत ऐकण्यासाठी आपकी पसंत द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी पुणे केंद्र 411005 या पत्त्यावर आपण आम्हाला पत्र पाठवायची आहेत. आम्ही प्रयत्न करू की आपल्या पत्रांची दखल या कार्यक्रमामधून घेतली जाईल. कार्यक्रमात आता यानंतर ऐकणार आहोत वागेश्वर रेडिओ श्रोतासंघ वाघाडी इथून.

बाबासाहेब काळे, पांडुरंग, अर्चना, बद्रीनाथ, वेदांत आणि प्रेरणा या सर्वांना ऐकायचं आहे दिल का क्या कसूर या चित्रपटातलं आशा भोसले आणि कुमार सानू यांच्या स्वरातलं मदन पाल यांचं गीत, संगीत नदीम श्रवण यांचं.

श्रोतेहो, आपकी पसंद हा पत्रांवर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम सुरू आहे आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं पत्र आम्हाला आलेलं आहे, ते कृष्णानगर टीव्ही टॉवर सेमिनर हिल्स नागपूर इथून. नाना डोंगर दिवे, रमाताई डोंगर दिवे, सीमाताई, रीमाताई, दीक्षाताई आणि राहुल डोंगर दिवे या सर्वांना ऐकायचं आहे. प्यास सावन या चित्रपटातलं संतोष आनंद यांचं गीत, जे गायलेलं आहे लता मंगेशकर यांनी आणि संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

श्रोतेहो, कार्यक्रमातलं हे गीत होतं फुल और काटे या चित्रपटातलं अनुराधा पोडवाल आणि कुमार सानू यांच्या स्वरात. समीर यांची ही रचना होती. संगीत होतं नदीम श्रवण यांचं. कार्यक्रमातलं हे होतं शेवटचं गीत आणि या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते होते आशा रेडिओ श्रोता संघ मेहरनगर उमरखेड महाराष्ट्र इथून अभिजित गव्हाणकर, श्रीमती सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर, बदलापूर मुंबई इथून सिद्धांत आणि प्रणिता, तसंच आकार हाईट्स बहादुरा नागपूर इथून वैशाली शैलेश गव्हाणकर, श्वेता सुमित गव्हाणकर आणि कुमारी ध्वनी गव्हाणकर उर्फ परी. या सर्वांच्या पसंतीचं हे गीत फुल और काटे चित्रपटातलं. हे होतं कार्यक्रमातलं शेवटचं गीत. या गीताबरोबरच आजचा आपला पत्रांवर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद आता इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. आता यानंतर दुपारी ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, तर 1:40 भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकण्यासाठी जाऊयात आमच्या मुंबई केंद्राकडे.

आकाशवाणी मुंबई। श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा दौऱ्यावर। 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकास कामांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार। नीट यूजी 2026 फेर परीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रिल। गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना। आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना चेन्नईत सुरू। नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा राज्याच्या दौऱ्यावर आहेत। राष्ट्रपती आज ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाडपूर या त्यांच्या मूळ गावी पोहोचले आहेत। मुर्मू त्यांच्या 68व्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। ओडिशा सरकारच्या 2 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत। ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा, शिक्षण आणि सिंचन यासारख्या क्षेत्रांमधल्या 47,000

0: कोटी रुपयांपेक्षा अधिक विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रधानमंत्री जनसभेला संबोधित करतील. दरम्यान प्रधानमंत्री आज पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं होणाऱ्या पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी होणार असून विविध विकास कामांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. 210 पेक्षा जास्त इंडियन मिशनच्या पुढाकारातून हे कार्यक्रम होणार आहेत. उद्या योग दिनाचा मुख्य कार्यक्रम कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज 68वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्या आपल्या वडिलांच्या गावी ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाडपूर इथं आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही आज पहाडपूर इथं पोहोचून मुर्मू यांच्यासह त्यांच्या गावाचा दौरा केला आणि विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. तत्पूर्वी मोदी यांनी राष्ट्रपतींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मुर्मू यांची साधी राहणी, विनम्रता आणि सेवाभाव देशवासियांना प्रेरित करत राहील अशा शब्दात प्रधानमंत्री मोदी यांनी मुर्मू यांच्याविषयी समाज माध्यमांवरील पोस्टमध्ये गौरवोद्गार काढले. दरम्यान ओडिशा सरकारला 2 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं एका जाहीर कार्यक्रमातही राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री उपस्थित राहणार आहेत. यावेळी 47,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास कामांचं लोकार्पण होणार आहे. पश्चिम बंगाल दिन हा दिवस भारताचा अविभाज्य भाग म्हणून राहण्याच्या पश्चिम बंगालच्या संकल्पाचं प्रतीक आहे अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रसारमाध्यमांद्वारे पश्चिम बंगाल दिवसानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही पश्चिम बंगालमधल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. बँका, मालमत्ता क्षेत्रातील कंपन्या आणि कर्जदार यांच्यातल्या संगनमताबाबत सर्वोच्च न्यायालयानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. कर्ज थकबाकीच्या प्रकरणांमध्ये होत असलेल्या तडजोडीविषयी न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. करदात्याकडून जमा झालेला सार्वजनिक निधी बँकांकडून कर्ज स्वरूपात दिला जातो, मात्र त्याच्या वसुलीसाठी आवश्यक प्रयत्न केले जात नसल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती V. Mohan यांच्या पीठानं नोंदवलं. लोकांच्या कल्याणासाठी खर्च होणं आवश्यक असलेल्या सार्वजनिक निधीचा गैरवापर होत असल्याबद्दल न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट UG 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज NTA देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत NTA मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नीट UG फेर परीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट UG फेर परीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं NTA सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2 लाख कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक

0: जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या 2 ते 5 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे. दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेर परीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथे परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएने तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही समाजमाध्यमांवरून याकडे लक्ष वेधलं होतं. त्यानंतर एनटीएनं दखल घेत चूक सुधारली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान भारतानं या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतलेली आहे. भारतीय माहिती सेवेतले सेवानिवृत्त अधिकारी दीपांकर मुखोपाध्याय यांचं काल कोलकाता इथं अल्प आजारानं निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. माहिती आणि प्रसारण खात्याच्या विविध माध्यम कार्यालयांमध्ये त्यांनी काम केलं होतं. आकाशवाणीचे सिंगापूर प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा दौऱ्यावर. 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकास कामांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रील. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना चेन्नईत सुरू. नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरिकृष्ण मोटघरे. भंडारा जिल्ह्याच्या विकास कामांना अधिक गती देण्यासाठी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विविध महत्वाच्या शासकीय प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत कामांची गुणवत्ता, सुविधा आणि जनहिताच्या दृष्टीनं आवश्यक बाबींवर त्यांनी सूचना दिल्या. भंडारा जिल्ह्याच्या 63 धरण तलावांत उपयुक्त पाणी केवळ 25.662 दशलक्ष घनमीटर म्हणजे 31.24% साठा शिल्लक आहे. मोहाडीतील हिवरा लघु प्रकल्प आणि साकोलीतील वलमाजरी आणि केसलवाडा हे जुने मालगुजारी तलाव पूर्णपणे कोरडे पडल्यानं उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडण्याची शक्यता कमी झाली आहे आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता पसरली आहे. भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील कोदुर्ले येथील जंगलात लाकूड कापण्यासाठी गेलेल्या 55 इसमावर बिबट्यानं हल्ला करून त्याला जागीच ठार केले. हा संपूर्ण थरार मृतकाच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडला असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आयुध निर्माणी कार्यालय भंडारा यांच्या संयोजनाखाली कार्यरत नगर राजभाषा कार्यान्वयन समिती आयोजित अर्धवार्षिक बैठकीत सन 2025-26 करिता बँक ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा कार्यालय भंडारा यांना तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैनगंगा नदीच्या काठावर पवनी आणि अडाळ पोलिसांनी कारवाई करत अवैध हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त करत 1,70,000 मोहफुल सडवा नष्ट केला.

0: सहायक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन यांच्याद्वारा धडक मोहीम राबवत भंडाऱ्यातील दोन ठिकाणी पतंजली सेंटर इथं धाड टाकून सुमारे 30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देवादी इथं मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी 7 दुकाने फोडून त्यातील रोख रक्कम लंपास केली. मात्र पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत 2 आरोपींना अटक करत चोरीची रक्कम देखील हस्तगत केली. गोंदियातील वृद्ध दाम्पत्याला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन घराबाहेर काढणाऱ्या मुलाविरोधात जिल्हाधिकारी तथा वरिष्ठ नागरिक अपील प्राधिकरणानं महत्वपूर्ण निर्णय देत संबंधित घर हे वृद्ध दाम्पत्याच्या मालकीचे असल्याचं स्पष्ट करत मुलाला 15 दिवसांत घर खाली करण्याचे आदेश देण्यात आले. रोजगार हमी योजनेचे 2 वर्षांपासूनचे थकीत पैसे न मिळाल्यानं एका तरुणानं जिल्हा परिषदेत मे भी कॉक्रोच असे फलक लावत अनोखी भीक मांगो आंदोलन केले. गोंदिया शहरात प्रथमच कॉमर्स की पाठशालाच्या वतीनं भव्य बिझनेस रियालिटी शोचे आयोजन करण्यात आले. यात युवा उद्योजकांनी स्टार्टअप कल्पना सादर केल्या. उत्कृष्ट स्पर्धकांचा रोख पारितोषिके आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं आयोजित विशेष समर कॅम्पचा उत्साहात समारोप झाला. 12 आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी योग, संगीत, तायक्वांदो, पेंटिंग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि आत्मनिर्भरतेचं प्रशिक्षण घेतलं. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचं प्रदर्शनही भरविण्यात आलं. डोगीपार परिसरात एलसीबी पथकानं 38 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त केला. थार वाहन, 4 मोबाईल सह सुमारे 54,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मे महिन्यात गेल्या 12 वर्षांतील उच्चांक गाठत गोंदियातील तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाज आणि सिंधी समाजाच्या वतीनं गेल्या 65 वर्षांपासून रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मोफत शीतल जलसेवा देण्याची परंपरा आजही कायम आहे. दूषित पाणी पुरवठा, वाढते लोड शेडिंग आणि वीज दरवाढीच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर मटका फोडो आंदोलन करण्यात आले. शहरातील सुमारे 30,000 कुटुंबांना गढूळ पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. पर्यावरण दिनानिमित्त वृक्षधरा फाउंडेशननं झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत गोंदिया शहरात जनजागृती मोहीम राबवली. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड थांबविण्याचे आवाहन करण्यात आले. तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयात मासेमारीच्या बोटीतून फिरताना बोट उलटल्यानं 2 तरुणांचा मृत्यू झाला तर 7 जणांना सुखरूप वाचविण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नवनियुक्त राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांच्या गोंदियातील प्रथम आगमनावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. त्यांच्या स्वागतार्थ भव्य रॅली काढण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीमुळे पूर्व विदर्भातील पक्षाला बळ मिळाल्याचं मानलं जात आहे. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरिकृष्ण मोटघरे.
1: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स वर. श्रोते वेळ लक्षात घ्या, दुपारचे 12:15 वाजलेत. प्रसारण सभेत आता ही वेळ द नेक्स्ट वेव या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाची. द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव. श्रोतेहो, कार्यक्रमात सर्वांचं मनापासून स्वागत. आणि कार्यक्रमाची सुरुवात इर्शाद कामिल यांच्या गीतानं. विशाल शेखर यांच्या संगीतासाठी स्वर आहे श्रेया घोषाल आणि अरिजित सिंग यांचा. चित्रपट हॅपी न्यू इयर.

द नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम सुरू आहे आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. श्रोतेहो कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात राबता या चित्रपटासाठी जुबिन नौटियाल यांना अमिताभ भट्टाचार्य यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली आहे प्रीतम यांनी.

श्रोदेव जुबिन नौटियाली यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. आता ऐकूयात अभय जोधपूरकर यांना इर्शाद कामिल यांच्या गीतरचनेसाठी झीरो या चित्रपटातलं हे गीत संगीतबद्ध केलेलं आहे अजय अतुल यांनी.

द नेक्स्ट वेव्ह या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत होतं बाजीराव मस्तानी या चित्रपटातलं एम तुराज यांचं. जावेद बशीर यांच्या स्वरातलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं तुबी आणि पारिक यांनी. श्रोते हो, हा कार्यक्रम सुरू आहे आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात आता यानंतर केदारनाथ या चित्रपटातलं अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांनी गायलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत, संगीत अमित त्रिवेदी यांचं.

श्रोतेहो, दुपारचे 2:15 आहेत. आता द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण ऐकणार आहोत दुपारी ठीक 2:30. आता यानंतर दुपार समाचार अर्थात हिंदीतून बातम्या आमच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत ठीक दुपारी 2:15.

वॉर या चित्रपटातलं अरिजित सिंग आणि शिल्पा राव यांनी गायलेलं कुमार यांचं गीत, विशाल शेखर यांचं संगीत. श्रोते हो, आपण ऐकता आहात द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

आता ऐकूयात पिट्टा या चित्रपटासाठी नक्ष अजीज यांना रकीब आलम यांचं हे गीत संगीतबद्ध केलंय अनिरुद्ध रविचंदर यांनी. ऐकूयात.

श्रोतेहो कार्यक्रमात आता यानंतर आपण ऐकणार आहोत अजय अतुली यांच्या संगीत संयोजनामध्ये अमिताभ भट्टाचार्य यांची रचना, स्वर उदित नारायण आणि श्रेया घोषाल यांचा चित्रपट सुपर 30.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत डिअर जिंदगी या चित्रपटातून विशाल दादलानी यांच्या स्वरामध्ये गुलजार यांच्या गीताला संगीत आहे इलाई राजा यांचं.

श्रोतेहो द नेक्स्ट वेव या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं आता शेवटचं गीत ऐकूयात ज्योती नूरन यांच्या स्वरामध्ये सय्योनी या चित्रपटासाठी. अलौकिक राही आणि जुनून बंड यांची ही रचना जॉय अंजन आणि जुनून बंड यांनी संगीतबद्ध केली आहे.

श्रोते हो, ज्योती नुरन यांनी गायलेल्या या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर दुपारी ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉक ड्रिल। गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना। कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विकास कामांच्या कोनशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण। आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या 5,500 जादा गाड्या। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार। आणि पवनराजे निंबाळकर खून खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष मुक्तता। नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून त्याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं। परीक्षा पारदर्शक सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग आहे। या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत एनटीएच्या मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे। देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे। 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं। परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस प्रशासकीय कर्मचारी निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत। तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत। विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत। प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं। परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत। परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे।

0: देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे. दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
1: कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत 1,445.97 कोटी रुपयांच्या विविध कामांच्या कोनशिलेचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज करण्यात आलं. मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामांचा या विकास आराखड्यात समावेश आहे. अंबाबाई मंदिर कॉरिडॉरच्या माध्यमातून विकासही आणि वारसाही ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जात असल्याचं अमित शहा यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात अयोध्येतील राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, केदारनाथ, बद्रीनाथ आणि सोमनाथ मंदिरांच्या विकासाची कामं झाल्याचा उल्लेख अमित शहा यांनी यावेळी केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि अन्य मंत्री तसंच अधिकारी उपस्थित होते. दरम्यान तत्पूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक अंबाबाईचं दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात 143.90 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्ती या कामांचा यात समावेश आहे. मंदिराचं पुरातन वैभव आणि भव्यता जपण्यासाठी सभोवतालच्या 41 लहान मोठ्या मंदिरांचे संवर्धन, नगर प्रदक्षिणा मार्गाचे सुशोभीकरण आणि मंदिर परिसर विकासाची कामंही हाती घेण्यात येणार आहेत. उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. येत्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळानं 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. राज्यातल्या कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल असं त्यांनी सांगितलं. भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यात विविध ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि इतर 7 आरोपीची विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाची पूर्णभिस्त माफीचा साक्षीदार झालेला पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय

0: न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. 2010 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या झाली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास नवी मुंबई पोलिसांनी केला, नंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं. मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आज दुसऱ्या दिवशीही सुरू असून बेस्टच्या ताफ्यातल्या 2766 गाड्यांपैकी केवळ 4 गाड्या रस्त्यावर धावत आहेत, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बेस्ट बस उपलब्ध नसल्यानं प्रवाशांना टॅक्सी, ऑटोरिक्षा आणि इतर वाहनांचा पर्याय अवलंबावा लागत आहे. बेस्ट संपाची कल्पना नसल्यामुळे अनेक प्रवासी काल बस थांब्यावर ताटकळत उभे होते, मात्र आज संपाची कल्पना असल्यामुळे प्रवासी इतर पर्यायाकडे वळल्याचं दिसलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं बफर साठा योजनेअंतर्गत नाफेड एनसीसीएफमार्फत खरेदी होत असलेल्या कांद्याला पुन्हा एकदा दर वाढवून दिले आहेत. 80 रुपयांची वाढ क्विंटलमागे करण्यात आली असून गेल्या 40 दिवसात तिसऱ्यांदा दर वाढवून दिले आहेत. एकूण 495 रुपये दर मिळाला असून आजपासून हा दर लागू असेल. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतील MA चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 19 षटकात 4 गडी बाद 99 धावा झाल्या होत्या. विदर्भातल्या शिक्षक चळवळीतले प्रभावी संघटक, माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक BT देशमुख यांचं काल निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. देशमुख यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी आणि शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी सातत्यानं संघर्ष केला. प्राध्यापक आणि शिक्षक नेते म्हणून उच्च शिक्षण क्षेत्रातल्या अनेक महत्वाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रभावी नेतृत्व केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. NEET UG 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉक ड्रिल, गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना, कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत 1,445.97 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या कोनशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण, आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या 5,500 जादा गाड्या, आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आणि पवनराजे निंबाळकर खून खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, वेळ लक्षात घ्या, दुपारचे ठीक 3:10 आणि 50 सेकंद होत आहेत. आकाशवाणी पुणे केंद्राच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांसाठी पुन्हा भेटूयात 4:58. या सभेत मी विकास जोशी आता आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: शुभ संध्या रसिक श्रोते हो. मध्यम लहरी 378° 7-8 meters अर्थात 792 kilohertz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्र. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. मी वासंती या दुसऱ्या प्रसारण सभेत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते.
1: शुभ संध्या.
0: आजच्या आपल्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता सुरुवात करीत आहोत. या सभेत सुरुवातीला प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे रोशन यांनी. चित्रपट ताजमहल.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात हम सब उस्ताद हे चित्रपटातलं गीत किशोर कुमार यांच्या स्वरात, आसाद भोपाली यांच्या गीताला संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

ऐकूयात घर संसार चित्रपटातलं गीत आशा भोसले आणि मन्ना डे यांच्या स्वरात. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत रवी यांचं.

मजरूह सुलतानपुरी यांचे गीताचे बोल, संगीत आर डी बर्मन यांचं. रामपूर का लक्ष्मण चित्रपटातलं गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात.

श्रोते हो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत आकाशवाणी पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं गीत, ज्याचे बोल आहेत आनंद बक्षी यांचे, संगीत आर डी बर्मन यांचं, लता मंगेशकर यांचा गायक स्वर, चित्रपट अजनबी.

मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात आपण ऐकत आहात आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत एस डी बर्मन. चित्रपट इश्क पर जोर नहीं.

कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आर डी बर्मन यांचं. चित्रपट अभिलाषा.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं पुणे केंद्र आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत युववाणी, हा युवा मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम. आज स्टे ट्यून या सदरात 21 जून या जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं युवा आणि योग शक्ती याविषयी योग प्रशिक्षक हिरामण भुजबळ यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद ऐकूयात. सादर करते आहेत धीरज केदारी.

0: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात आपले मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये युवकांसाठी मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अशा वेळी योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून जीवन जगण्याची सकारात्मक दिशा देणारी शक्ती ठरते. युवा आणि योगशक्ती या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर आज आपण विशेष संवाद साधणार आहोत. त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत योग विषयातील अनुभवी प्रशिक्षक माननीय श्री हिरामण निवृत्ती भुजबळ सर. सरांना योग क्षेत्रातील तब्बल 19 वर्षांचा अनुभव असून त्यांनी योगशास्त्र, शिक्षणशास्त्र आणि तत्वज्ञान या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच आयुष मंत्रालयाच्या योग सर्टिफिकेट बोर्डाचे लेवल 3 प्रमाणपत्र त्यांनी प्राप्त केले आहे. आजच्या पिढीसाठी अष्टांग योग या विषयावर त्यांनी संशोधन आणि लेखनही केले आहे. देश विदेशातील विविध परिषदांमध्ये त्यांनी योग विषयावर मार्गदर्शन केले आहे. तर चला जाणून घेऊया युवकांच्या जीवनात योगशक्तीचे महत्त्व आणि त्याचा सकारात्मक परिणाम याविषयी. सर, यू आणि कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: तर सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की योग शक्ती ही जी संकल्पना आहे आपण कशी स्पष्ट कराल आणि योग आणि भारतीय संस्कृती यांचा संबंध आपण कसा पाहता याविषयी आम्हाला काय सांगाल?
1: योगाच्या माध्यमातून निर्माण होणारी शक्ती म्हणजे योग शक्ती. आपण जर पाहिलं तर योग म्हणजे आपण फक्त एक्झरसाइज समजतो, व्यायाम समजतो, आसन समजतो, तर तसं नसून योग एक जीवनशैली आहे. योगची परिभाषा सांगताना आपण जो महत्वाचा आपल्या देशामध्ये संपूर्ण जगामध्ये मानणारा जो ग्रंथ आहे तो भगवद्गीता. त्या भगवद्गीतेत प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने योगची व्याख्या सांगितलेली आहे. योगस्थ कुरुकर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध सम्भूत्वा समत्वम योग उच्यते. कुठलंही कर्म करत असताना ते निष्काम भावनेने करणं याला योग म्हणलेलं आहे. त्याचबरोबर महर्षी पतंजली सांगतात योगच चित्तवृत्ती निरोध, म्हणजे चित्तांच्या ज्या वृत्ती आहेत, चित्तांच्या वृत्तींचा प्रवाह अखंडपणे चालू असतो, त्या वृत्तींना रोखणं म्हणजे योग आहे. हठयोग प्रदीपिकेमध्ये हठयोगची परिभाषा सांगताना त्याच्यात असं सांगितलेलं आहे की हकार कर्तित सूर्य ठकारश्च चंद्र उच्चते चंद्र सूर्य निगर्भाव हठयोगा निगद्यते. त्याचा अर्थ असा आहे की ह म्हणजे सूर्यनाडी, ठ म्हणजे चंद्रनाडी, ह्या दोन्ही नाड्यांच्या माध्यमातून सुषुम्ना नाडी जागृत होते आणि सुषुम्ना नाडी जागृत झाली की मूलाधार चक्रापासून कुंडलिनी

0: अशा दिसेल येते. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्रार चक्रापर्यंत भेदन करून राजयोगाची प्राप्ती होते. ती जी ऊर्जा आहे, ही एनर्जी आहे, हीच खऱ्या अर्थानं योग शक्ती आहे.
1: शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे ते तुम्ही फार सुंदर पद्धतीने मांडलं. सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आत्ताची जी आधुनिक जीवनशैली आहे ती अत्यंत बिझी झालेली आहे, व्यस्त झालेली आहे, कोणालाच वेळ मिळत नाहीये. तर या आधुनिक जीवनशैलीमुळे युवकांमध्ये कोणत्या आरोग्य समस्या वाढताना आपल्याला दिसतात आणि त्यावर योग हे कसं उपयुक्त ठरतं त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल?
0: ही मोठी गंभीर समस्या निर्माण झालेली युवकांमध्ये, जे आता त्यांच्याकडे जी साधनं आहेत, उदाहरणार्थ मोबाईल आहे, इंटरनेट आहे, टीव्हीचं माध्यम आहे आणि सिनेमा आहे, त्या सर्वांच्या माध्यमातून ते ज्या पद्धतीनं त्यांच्यासमोर जे काही मांडलं जातं, कारण त्यांच्या मनाला ते बिंबलेलं असतं, त्यांना दिसून आलेलं असतं. आणि हे जी काही व्याख्या जी योगची मगाशी मी सांगितली, त्याच्यामध्ये हा जो चित्ताच्या वृत्तीचा प्रभाव जो आहे आपल्या मनामध्ये 24 आवरमध्ये किती विचार येत असतील, तर जवळपास 70,000 विचार येतात. हे विचार कंटिन्यू समोर जे पाहिलं, जे ऐकलं, त्याचेच विचार असतात. आणि ह्यामुळं ह्या मुलांच्या मनात इतक्या वेगवेगळ्या भावना वाढलेल्या आहेत. हल्लीचा कालावधी जर पाहिला, फक्त युवकच नाहीत तर मोठी माणसं सुद्धा, आपण पेपरला पाहतो, टीव्हीला बातम्या ऐकतो, किती वाईट वाईट घटना घडत आहेत, परंतु मुलांनी काय घ्यायचं हे ठरवलं पाहिजे. तर योग याच्यावर काय करतं, चित्तांच्या वृत्तीचा प्रभाव थांबला की योगची साधना राजयोगाची प्राप्ती होते, असं महर्षी पतंजलीने सांगितलं. मग ज्यावेळेस चित्ताची वृत्ती थांबते, त्यावेळेस आपला जो आत्मा आहे, महर्षी पतंजली त्याच्या पुढच्या श्लोकमध्ये सांगतात, तदा दृष्टा स्वरूपे वस्तानम, म्हणजे आपला जो मूळ आत्मा जो आहे तो मूळ आत्मा कार्यरत होत. आणि आत्मा जो कसा आहे, क्रिस्टल सारखा आहे, स्फटिकासारखा आहे. तो ज्या ठिकाणी असेल, जसा स्फटिक जो आहे, क्रिस्टल जो आहे, ज्या रंगात असेल, ज्या रंग त्याच्या बाजूला असेल, त्या रंगात तो सामावून जातो. तसाच आत्मा जो आहे तो चांगल्या विचारांमध्ये जर असेल तर तो चांगल्या विचारात राहतो, आणि जर वाईट विचार त्याच्या समोर आले तर वाईट सवयीमध्ये, विचारामध्ये तो गुरफटला जातो, हे महर्षी पतंजलीने सांगितलं. तर मग आपल्या चित्तवृत्तींचा प्रवाह जर आपण रोखला तर आपला जो आत्मा आहे योग्य पद्धतीने कार्य करेल, आणि वाईट ज्या सवयी लागतात, वाईट मनात जे भाव निर्माण येतात, ते वाईट भाव येणार नाही. त्याच्यासाठी महर्षी पतंजलीने अष्टांग योगामध्ये जे काही ध्यान सांगितलेलं आहे, मेडिटेशन सांगितलेलं आहे, ते मेडिटेशन मुलांकरता जास्त प्रभावी आहे.
1: अगदीच सर, आता तुम्ही खूप छान सांगितलं की आपल्या मनामध्ये खूप विचार येत असतात दिवसभर. तोच एक थॉट घेऊन मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की मानसिक आरोग्य याबद्दल सध्या खूप बोललं जात आहे, तर युवकांच्या मानसिक आरोग्यासाठी ध्यान आणि प्राणायामचं महत्व काय आहे?
0: बघा, ध्यान जे आहे हे ध्यान सहजासहजी होत नाही. योग चित्तवृत्ती निरोध ही जी व्याख्या जी महर्षी पतंजलीने सांगितली, त्या स्थितीला येण्यासाठी त्यांनी अष्टांग योग सांगितले. अष्टांग योग म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. त्यातले दोन जे आहेत, पहिले यम आणि नियम. यम म्हणजे सामाजिक जबाबदारी आपली काय आहे, मी समाजात वागताना कसं वागलं पाहिजे. हे जे सांगितलेलं आहे, अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग, जर आधुनिक युगामध्ये वागताना प्रत्येकाला त्याचं जे वैयक्तिक लाईफ आहे, वैयक्तिक चारित्र आहे, ते स्वच्छ ठेवायचं असेल तर समाजात चांगल्या जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाने वागलं पाहिजे. की अहिंसा, कुठलीही हिंसा करायची नाही. हिंसेमध्ये जर वागलं तर त्याच्या मनामध्ये ते भाव निर्माण होणार आहेत आणि वाईट कृती त्याच्याकडून घडणार.
1: बरोबर.
0: सत्य, नेहमी खरे बोलावं, हे आपल्या पूर्वजांनी पण सांगितलेलं. अस्तेय म्हणजे चोरी करू नये. चोरी ही 3 प्रकारची सांगितलेली आहे, की प्रत्यक्ष करायची नाही, दुसऱ्याला करायची सांगायची नाही, आणि स्वतः मनातही भाव आणायचा नाही. इतकं चांगले विचार याच्यामध्ये सांगितलेले आहे. त्याच्यानंतर ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य हा आपल्याला वाटतो तसा ब्रह्मचर्य हा अभिप्रेत शब्द महर्षी पतंजलींना नाहीये. ब्रह्मचर्य म्हणजे आपल्या ज्या इच्छा आहेत, पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून ज्या इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होतात, त्या इच्छांना कंट्रोल करणं, नियंत्रित करणं म्हणजे ब्रह्मचर्य. हे महत्वाचं जर आपल्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपलं मन इकडे तिकडे भटकत असतं. परंतु आपल्याला जे काही जीवन जगायचंय ते आपण संयमित असणं, संयमित वागणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे हे अष्टांग युगामधलं यम आणि नियम मध्ये एक ईश्वर प्रेरणादायी कन्सेप्ट आहे की ईश्वराचं अस्तित्व मान्य करून आपल्याला जी साधन संपत्ती मिळाली आपल्याला जे

0: काही साधना जी करता आली ती सगळी ईश्वराच्या कृपेमुळे आपल्याला करता येऊन जे काही आपण कर्म केलं ते कर्म कृष्णार्पण करणं हे सर्वात महत्वाचं आहे, ते ईश्वराला अर्पण करणं. त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये गर्व राहत नाही, मानसिकता आपली बदलते. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या मनातलं जे काही मानसिक जो अहंकार आहे तो कमी व्हायला मदत होईल.
1: सर, विद्यार्थ्यांच्या एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योग कितपत फायदेशीर आहे तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल?
0: बघा, आता मगाशी जो आपला अष्टांग योगाचा मुद्दा झाला, अष्टांग योगाची विचारधाराच अशी आहे, ती विचारधारा जर आपण पूर्णपणे आचरणात आणली तर विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल. कारण का, विद्यार्थ्यांना एकाग्र कसं व्हायचं हेच माहिती नाही. एक मुद्दा महत्वाचा सांगतो, एका वर्गामध्ये 50-100 विद्यार्थी असतात, सगळे शिक्षक त्यांना शिकवतात, वर्षभरानंतर त्यांची परीक्षा होते, सरकारने सिलेबस त्या इयत्तेतील त्या वर्गातील मुलांच्या वयोमानानुसार तयार केलेला असतो, तो योग्य असतो. सगळे शिक्षक एकाच पद्धतीने सगळ्या विद्यार्थ्यांना 50-100 विद्यार्थ्यांना शिकवतात, रिझल्ट लागतो, त्यावेळेस काही टॉपर असतात, काही कमी कमी कमी कमी मार्क पडतात आणि काही फेल पडत. तर मग असं का होतं? तर त्या मुलांचं मन स्थिर नसतं, त्यांचं चित्त स्वैरावैरा बाजूला धावत असतं आणि जी टॉपर असतात ती फक्त फोकस करतात शिक्षक काय शिकवतात त्यावर, लेक्चरर काय शिकवतात त्यावर. त्यामुळं त्यांचं मन एकाग्र होऊन त्यांनी जे ऐकले त्यांचा आत्मा ते समजून घेतो आणि त्यांना ते परीक्षेत उत्तर लिहायला क्लिअर होतं. तदादृष्टा स्वरूपे वस्तानम, जो मगाशी श्लोक सांगितला तो याचाच भाग आहे. जेव्हा मुलं फोकस करतील, त्यांच्या मनातले विचार थांबतील, तेव्हा आत्मा जो आहे तो लक्ष देऊन ऐकेल आणि त्याला ते सगळं समजून येईल.
1: एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मला वाटतं हा खरंच खूप चांगला मार्ग आहे आणि आपल्या युवक मित्रांनी नक्कीच हा मार्ग अवलंबला पाहिजे. सर, मला पुढे असं तुम्हाला विचारायचं आहे की नियमित योगाभ्यासामुळे व्यक्तिमत्व विकासात कोणते सकारात्मक बदल दिसून येतात आणि योगामुळे आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारसरणी ही कशी वाढते?
0: आपण फक्त योग एक्झरसाइज समजलं नाही पाहिजे. मी सुरुवातीला ज्या तिन्ही व्याख्या सांगितल्या त्या त्या ऋषी मुनींनी योग म्हणजे राजयोगाच्या प्राप्तीकरता योग सांगितले.
1: बरोबर,
0: आपल्या तब्येतीसाठी योग सांगितलेला नाहीये, एक लक्षात ठेवा, महत्वाचा मुद्दा आहे. ज्या ईश्वरानं ही सृष्टी निर्माण केली तो प्रत्येक प्राणी मात्रा जो ह्या सृष्टीवर निर्माण केला त्याचं ह्या ठिकाणचं जे जीवन आहे ते जीवनातले राहणीमान आहे ते सुलभ व्हावं यासाठी मनुष्याची सर्व प्राणी मात्राची निर्मिती आहे. आपल्या आरोग्यासाठी फक्तच निर्मिती आहे असं नाही, परंतु त्याच्यात जे आसन सांगितले त्याच्यात जे प्राणायाम सांगितले ते प्राणायाम त्या प्राप्तीसाठी, आपलं शरीर चांगलं राहिलं तर आपण काम चांगलं करणार आहे, आपलं मन चांगलं राहिलं तरच आपण राजयोगाच्या प्राप्तीपर्यंत जाणार आहे, त्याच्यात अडथळे येऊ नये म्हणून जे काही आसन आणि प्राणायाम सांगितलेले आहेत तेवढाच त्यातला तो भाग आहे. हे आपण प्रथमतः समजून घेतलं पाहिजे. आपल्याला वाटतं योग केला, एक्झरसाइज केला, मी कसं वागलं तरी चालेल असं नाही. योग म्हणजे काय? जोड, आत्म्याचं परमात्म्याशी मिलन, अशा वेगवेगळ्या व्याख्या सांगितलेल्या आहेत. परंतु आपण योग करून त्या स्टेज पर्यंत येतो का, त्या पात्रतेपर्यंत येतो का, नाही येत, हा पहिला आपण विचार केला पाहिजे आणि मग आपल्या लक्षात येईल की नियमित अष्टांग योगाचं आचरण किती महत्वाचं. पहा, मनुष्याला चांगले विचार किंवा चांगला रिस्पेक्ट कमावण्याकरता अनेक कालावधी लागतो, अनेक वेळ लागतो, अनेक महिनून महिने लागतात, वर्ष लागतात. परंतु एखादी त्याच्या हातून वाईट घटना घडली तर केलेलं सगळं चांगलं कर्म वाया जातं, असंच आहे. आचरणात जर अष्टांग योग जर आपण आणला तर आपल्याकडून एक दुसऱ्याचा आदर होईल.
1: अगदी सर, तुम्ही खूप छान सांगितलं की सर्व मानवांची निर्मिती त्या परमेश्वराने केलेली आहे आणि आपण एकमेकांचा आदर नक्कीच केला पाहिजे. सर, मला तुम्हाला पुढे असं विचारायचं आहे की आपण आत्ता मगाशीच म्हणालो की जीवनशैली सध्या खूप व्यस्त होत चाललेली आहे, तर या व्यस्त जीवनशैलीमुळे करिअर आहे, स्पर्धा आहे, या सगळ्या गोष्टींचा खूप ताणतणाव युवकांना किंवा विद्यार्थ्यांना येतच असतो, तर करिअर, स्पर्धा आणि अभ्यासाच्या या तणावात योग युवकांना कशा प्रकारे आधार देतो त्याविषयी आम्हाला काय सांगाल?
0: योग दर्शनच्या पहिल्या अध्यायामध्ये महर्षी पतंजली सांगतात की एकाग्र झाल्यानंतर ऋतुंबरा तत्र प्रज्ञांची निर्मिती होते. त्याचा अर्थ असा आहे, ऋतुंबरा तत्र प्रज्ञा म्हणजे वस्तू मात्राचं यथार्थ ज्ञान होत. जेव्हा आपण एकाग्र होऊ मग यमचे जे नियम आहेत, यम आणि नियम मध्ये जे काही कन्सेप्ट सांगितले त्या माध्यमातून पुढचा प्रत्याहार एक भाग येतो.

0: प्रत्यार म्हणजे आपल्या पंच ज्ञानेंद्रियांचा स्वभाव काय, गुणधर्म काय, बहिर्मुख होणं, बाहेर जे जे काय चाललेलं आहे ते पाहणं, ऐकणं, चव घेणं, स्पर्श ज्ञान घेणं, हा पंच ज्ञानेंद्रियांचा स्वभाव आहे. त्याला अंतर्मुख करणं, त्याला प्रत्यार म्हणलेलं आहे. प्रत्यार आपण केल्यानंतर मग धारणा ही स्टेज येते. एखाद्या स्थानावरती, एखाद्या ठिकाणावरती किंवा आपल्या शरीरात जे सप्तचक्र आहेत त्या चक्रावरती मन स्थिर करणं, त्याला धारणा म्हटलं जात. आणि धारणाची जी पुढची स्टेज आहे, कंटिन्यू तत्र एक तानता ध्यान असं महर्षी पतंजली सांगतात. धारणाची डेफिनेशन जी सांगितलेली आहे त्यांनी, त्या एकाच ठिकाणी कंटिन्युअस आपण एकाग्र होणं, त्याला ध्यान म्हटलेलं आहे. आता ते ध्यान केले की काय होतं, ऋतुमरा तत्र प्रज्ञा, वस्तुमात्राचं यथार्थ ध्यान होतं. मुलांना जर अभ्यास करायचा आहे, त्यांचं नॉलेज जे आहे, त्यांना जे ज्ञान मिळालेलं आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रचंड शक्ती असते, त्या शक्तीच्या माध्यमातून तो एकाग्र होऊन तो काय करतो, त्याच्यातलं डीप नॉलेज घेतो. आणि मग ते डीप नॉलेज स्पर्धा परीक्षेमध्ये काय लागतं, डीप नॉलेज. एक उदाहरण सांगतो, फळ झाडावरून खाली पडलं आणि त्याच्यावरती शोध लावला शास्त्रज्ञांनी की फळ वरून पडल्यानंतर खाली का आलं, त्याच्या अगोदर फळ पडत नव्हतं का खाली,
1: पडत.
0: त्या शास्त्रज्ञांनी डीप नॉलेज घेऊन अभ्यास केला, एकाग्र होऊन अभ्यास केला आणि त्यांनी शोध काढला. असे कुठलेही शास्त्रज्ञ असत, त्यांनी एकाग्र होऊन अभ्यास केला आणि मग त्यांना त्याच्यातलं संशोधन करता आलं. आपण आजही पाहतो, UPSC असेल, MPSC असेल, ते विद्यार्थी 15-15, 16-16, 17-17 तास अभ्यास करतात, एकाग्र होतात. ते त्यांच्या कुठल्याही इच्छांना कंट्रोल करतात. आपण पाहिलं कितीतरी मुलांनी मोबाईल वापरले नाही, कितीतरी मुलांनी कुठल्या कार्यक्रमाला गेले नाही, कितीतरी मुलांनी सण पाहिले नाही, ते फक्त एकाग्र होऊन ते अभ्यास करत राहिले. ही एकाग्रतेची जी स्थिती आहे ती अष्टांग योगाची जी धारणा जी सांगितलेली आहे, यम नियमाची जी धारणा सांगितलेली आहे, त्या माध्यमातूनच ते एकाग्र होऊ शकतील. त्यांच्या मनातले जे काही इतर द्वंद्व चाले विचारांचं, ते द्वंद्व कमी व्हायला अष्टांग योगाचा उपयोग होईल. आणि म्हणून करिअर आणि स्पर्धा यामध्ये जे काही महत्वाचे, जे काही त्यांना ग्रास्पिंग कॅपॅसिटी वाढवायची आहे, ती मेडिटेशनच्या माध्यमातूनच त्यांना वाढवते. नक्की.
1: अगदी सर, तुम्ही योग बद्दल इतकं सगळं काही सांगितलं, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की हल्ली फिटनेसचं एक कल्चर चालू आहे म्हणा, किंवा लोकांना खूप फिट राहायचंय, हेल्दी राहायचंय किंवा हेल्दी खायचंय, तर या धर्तीवरचा हा प्रश्न आहे की फिटनेस आणि योग यामध्ये काय फरक आहे, कारण बरेचसे लोक योगला फिटनेस म्हणतात.
0: ही फिटनेस म्हणजे एक्झरसाइज. इज इट क्लिअर? फिटनेस फक्त एक्झरसाइज आहे, व्यायाम आहे, आणि योग एक जीवनशैली, अतिशय विस्तृत प्रमाणावरती मनुष्याने मनुष्य म्हणून कसं जगावं यासाठी निर्माण केलेली व्यवस्था योग आहे. हल्लीच्या युवकांना सुद्धा त्यांनी जर योगची जीवनशैली जर आचरणात आणली, तर भविष्यामध्ये ते चांगला मनुष्य, चांगलं व्यक्तिमत्व संपूर्ण जगाकरता, मी देशाकरताच फक्त नाही म्हणत, संपूर्ण जगाकरता, जगाला एक संध ठेवण्याकरता ते चांगलं काम करू शकत, चांगली विचारधारा त्यांच्या मनामध्ये निर्माण आहे. पहा, योग करणाऱ्या व्यक्तींना देशाचं बंधन नाहीये. आज तुम्ही जगात कुठे पण जा, योग करणाऱ्या व्यक्तींना अतिशय चांगल्या पद्धतीनं, आदरानं त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा केली जाते, विचारविनिमय केला जातो आणि त्यांचे विचार पण तिथं अडॉप्ट केले जातात. हे महत्वाचं आहे. म्हणजे एक्झरसाइज मुलं करतात फिटनेस म्हणून, जिममध्ये जातात, चांगली गोष्ट आहे, त्यांनी करावं, काहीच न करण्यापेक्षा ते ठीक आहे, ते चुकीचं आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. परंतु योग आणि फिटनेस हा एक अतिशय वेगळा पार्ट आहे, ही एक जीवनशैली आहे. योग मध्ये तुम्ही एक्झरसाइज करायचा जेवढा तुम्हाला आवश्यक आहे तेवढा करा, परंतु तुम्ही चांगलं वागलं पाहिजे हे योगचे. म्हणून फिटनेस आणि योग यातील हा महत्वाचा फरक.
1: सर, योग केवळ शारीरिक व्यायाम नसून जीवनशैली आहे, तर याबद्दल आणखी तुम्ही काय सांगू शकाल, आणि झोपेच्या समस्या आणि अनियमित दिनचर्येवर योग कसा परिणाम करतो?
0: आपण थोडस अष्टांग योगाचं अजून विस्तृत वर्णन पाहूया. तसे अष्टांग योग म्हणजे चित्तवृत्तींना कंट्रोल करण्याकरता काय करायला पाहिजे. महर्षी पतंजली सांगतात, योग चित्तवृत्ती निरोध, चित्तांच्या वृत्तींना रोखणं म्हणजे योग. आता आपण पाहतो आपलं मन इतकं चंचल आहे की त्याला आवरणं अतिशय कठीण आहे. काही ऋषींनी सांगितलेलं आहे, एखादा पर्वत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ठेवणं सहज सोपं आहे, परंतु मनाला कंट्रोल करणं अतिशय अवघड आहे, हे ऋषी मुनींनी सांगितले. तरी पण

0: त्याला कसं कंट्रोल करायचं त्याची सहज एक नियमावली अष्टांग योगाच्या माध्यमातून महर्षी पतंजलींनी सांगितलेली आहे आणि ते ह्या प्रश्नाला हे अचूक उत्तर आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. अपरिग्रह सुद्धा आजच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचं आहे. अपरिग्रह म्हणजे साठवणूक करायची नाही. आज काय चाललंय, एक व्यक्ती संपत्तीचं साठवणूक करण्याकरता रात्रंदिवस 24 तास त्याच्या पाठीमाग काम करत असतो आणि ती संपत्ती शेवटी सर्व संपत्ती जी आहे ती इथेच राहणार आहे. मनुष्याचं आयुष्य जे आहे ते 100 वर्षाचं आहे. 100 वर्षाच्या कमीच मनुष्य अगोदरच जातो. परंतु आपण धरू की परमेश्वराने ज्या मानवाला 100 वर्षाच्या डायप्रमाणे निर्माण केलेलं आहे तर 100 वर्ष तरी आपण जगूया. काही ऋषीमुनी जगतात ना, पण निदान आपण 100 वर्ष जर जगलो तर आपल्याला ह्या भूतलावर जे काम करण्याकरता पाठवले त्याच्याऐवजी आपण काय करतो, संपत्ती गोळा करतोय. आणि संपत्ती गोळा करत करत करत करत आपल्या शरीराच्या ज्या व्याधी वाढलेल्या आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय. आणि मग काय होतं, योगची प्राप्ती तर राहिली बाजूला परंतु आपलं जीवनच इतकं कमकुवत होत चालले. अनेक व्याधी लागतात आणि व्याधी लागल्या की मग शरीर काही साथ देत नाही आणि संपूर्ण शरीर आयुष्यात संपून जात. नियम सुद्धा जी कन्सेप्ट सांगितलेले नियम अष्टांग योगामध्ये, नियम म्हणजे शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रेरणा. शरीराची आणि मनाची शुद्धता ही वैयक्तिक जबाबदारी ज्याची त्यांनी पाळली पाहिजे. रोज आपण आंघोळ करतो, स्नान करतो, तसंच मनही शुद्ध असलं पाहिजे ही आपली जबाबदारी आहे. तप, जे काही चांगलं काम करायचंय वैयक्तिक स्वार्थाकरता तर करणार परंतु समाजाच्या कल्याणाकरता जे जे काही काम पडेल त्या कामात येणारे असंख्य अडथळे दूर करून त्या ध्येयापर्यंत पोहोचणे. संतोष, जे मिळेल तो ईश्वराचा प्रसाद आहे ते समजून समाधान मानलं पाहिजे. स्वाध्याय, सेल्फ स्टडी केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी सुद्धा. सेल्फ स्टडी ही ऋषीमुनींनी सांगितलेली, स्वतः चिंतन करा, स्वतः अभ्यास करा. शाळेत तर कॉलेजमध्ये तर शिकवलं जाईलच परंतु आपली सुद्धा वृत्ती, जी मुलं जास्त अभ्यास करतात सेल्फ स्टडी करतात ते मेरिटमध्ये येतात आणि जे करत नाही ते फेल होतात. दोष कोणाचा आहे, विद्यार्थ्यांचाच दोष आहे, शिक्षकांचा दोष नाही. आणि ईश्वर प्रेरणा तर हे जे काही आपण करतो ते ईश्वराच्या शक्तीमुळे करतो हा भाव ज्यावेळेस मनात येईल त्यावेळेस खरं आपल्या मनामध्ये पवित्रता निर्माण. ईश्वरीय कार्य करण्याच्या पेक्षा दुसरं काहीच मनात भावना येत नाही त्याला कैवल्य प्राप्ती म्हटलं जातं, समाधी अवस्था म्हटलं जातं. ही अष्टांग योगाच्या मुळे होणारी आपल्याला ही फलप्राप्ती आहे.
1: खूप छान सांगितलं सर तुम्ही. सर, युवकांनी दैनंदिन जीवनात कोणती सोपी योगासने आणि प्राणायाम समाविष्ट करावेत असं तुम्हाला वाटतं? युवकांमध्ये योग बद्दल जागरूकता वाढवण्यासाठी कुठले उपक्रम आपल्याला राबवता येतील, तर त्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल किंवा काय सांगाल?
0: उपक्रमाचा जो प्रश्न आहे तो अतिशय छान आहे. ही खरी काळाची गरज आहे. जे सद्य परिस्थितीत जे चाललेलं आहे त्याच्यात बदल करण्याकरता अष्टांग योग, संपूर्ण योग, मग भगवद्गीतेत सांगितलेला योग आहे. निष्काम कर्म करा. निष्काम कर्मयोग म्हणजे काय, कुठली इच्छा मनात न ठेवता केलेलं कर्म. हट प्रदीपिकामध्ये जो काही मी मगाशी श्लोक सांगितला त्या हट योगाच्या माध्यमातून संपूर्ण शरीर निरोगी होऊ शकतं. सप्तचक्र जागृत झाल्यानंतर त्या त्या स्क्वेअरमध्ये असणारी ऊर्जा एक एक चक्राचं भेदन करून सहस्रार चक्रापर्यंत पोहोचते आणि मग शरीर निरोगी राहायला मदत होते. एकदा मन पवित्र झालं, राजयोगाची प्राप्ती झाली की आपलं कर्म करणं हा आपला उद्देश आहे, यासाठीच फक्त मी या भूतलावर आलेलो आहे की भावना मनामध्ये निर्माण झाल्यानंतर सर्व जग जे आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं संपूर्ण जगच आपलं आहे ना, हे आपल्याला मग त्यावेळेस साध्य होईल. मी याच्याकरता काम करेल, याच्याकरता नाही करणार, हा माझा नाही तो माझा आहे, हा भाव त्यावेळेस मनात राहत नाही. कर्म आपल्याला दोन हात, दोन पाय, डोळे, ही सगळी संपत्ती मिळालेली आहे ईश्वराने, हे कार्य करण्याकरता दिलेली, ही भावना मनामध्ये निर्माण होईल आणि सगळं चांगलं काम होईल. काम करणारे आहेत, युवक आहेत, मध्यम वयीन आहेत किंवा रिटायरमेंटच्या स्टेजच्या पुढे गेलेले आहेत, अशा लोकांना अष्टांग योग असेल किंवा इतर काही सांस्कृतिक असेल ते ऐकण्याची मानसिकता राहिलेली नाही. आधीच्या शाळा कॉलेजमध्ये सगळ्या सिलेबसमध्ये माझ्या मते हा सब्जेक्ट अष्टांग योग असेल किंवा संपूर्ण योग असेल हा 100 मार्काला नियमित आला पाहिजे. आता त्याच्यात अजून एक तुम्ही एक मुद्दा सांगितला की मुलांनी कुठले आसन करावे. मुलांनी कमीत कमी रोज 12 ते 25 सूर्यनमस्कार जरी केले तरी ते त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत. सूर्यनमस्कारामध्ये, एका सूर्यनमस्कारामध्ये 7 आसनचा समाविष्ट आहे, तर त्यांच्या दृष्टीने ते एवढं जरी केलं तरी भरपूर आहे. परंतु मुलांना ही सवय लागली पाहिजे. याचेही शाळा कॉलेजमध्ये स्पर्धा

0: ठेवल्या पाहिजेत. सूर्यनमस्काराच्या जर स्पर्धा ठेवल्या कमी वेळामध्ये जास्त एक्झरसाइज होईल आणि मुलांना त्यांचं शरीर निरोगी ठेवण्याकरता मदत होईल.
1: आणि हे जे तुम्ही सांगितलं की सूर्यनमस्कार केले तरी बरंच
0: भरपूर त्यांना फायदा होईल,
1: बराच फायदा होण्यासाठी
0: 7 आसनांचा त्याच्यामध्ये समाविष्ट आहे.
1: अगदीच अगदीच. सो आपल्या युवक मित्रांनी हे नक्कीच लक्षात ठेवावं आणि तसं प्रॅक्टिस देखील करावं. तर मुलाखतीच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत आणि जागतिक योग दिनासाठी आपल्या युवक मित्रांना आपण कुठला संदेश द्याल?
0: तर माझी सर्वांना विनंती आहे की योग तर व्यायाम समजू नका, एक्झरसाइज समजू नका, तुमच्या शरीरापुरता समजू नका, तर तुमच्या मनाला खरी योगची गरज आहे. तुमचं मन पवित्र राहण्याकरता, तुमचं मन सक्षम राहण्याकरता, कुठलंही कर्म करत असताना ते माझी जबाबदारी आहे की भावना मनामध्ये येण्याकरता तुम्ही योग शिका, योग आचरणात आणा, अष्टांग योगाची विचारधारा मनामध्ये ठेवा आणि मग त्याच्यामुळे आपल्याला हा देश, हे जग सक्षम करायला आपल्याला पुढे येता येईल आणि ही जी काही देशाची जगाची जी साधना आहे ते आपण पवित्र कार्य करू शकू असं या योग दिनाच्या निमित्तानं मला सांगावं असं.
1: मित्रांनो, युवा आणि योगशक्ती या विषयावर आज आपण माननीय श्री हिरामण भुजबळ सरांकडून अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी माहिती जाणून घेतली. आजच्या युवकांनी केवळ करिअर आणि स्पर्धेकडे न पाहता मानसिक संतुलन, सकारात्मक विचार आणि निरोगी जीवनासाठी योगाचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे हा महत्वाचा संदेश आजच्या संवादातून मिळाला. सर, आपल्या मौल्यवान मार्गदर्शनासाठी युववाणीच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: आणि मित्रांनो, तुम्हालाही हा कार्यक्रम नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते. नियमित योग करा, निरोगी रहा आणि सकारात्मक जीवन जगा. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, तोपर्यंत नमस्कार. युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोचावा यासाठी आमचा ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. धन्यवाद.

श्रोते हो, आताच आपण युववाणी हा युवा मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचं पुणे केंद्र आपण ऐकत आहात. एक निवेदन. पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन, जिल्हा प्रशासनाचे निर्देश. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे आता प्राधान्याचे आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तने तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनाधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनाधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीने करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. निवेदन संपलं.

0: Electing to bat first, Afghanistan were all out for 218 in 44.2 overs. Captain Hashmatullah Shahidi was the top scorer with 102 runs off 131 deliveries. In reply, India were 37 for no loss in 4 overs when reports last came in. And with that, we end this news bulletin.
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्र. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. साडेसहा वाजता रूपरेषेनंतर सायन्स कॉर्नर या मालिकेत 21 जून या जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने निरोगी जीवनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन योग याविषयी ग्रोसिस मेडिकल योग फाउंडेशन या संस्थेच्या डॉक्टर विनीता केतकर यांची कल्याणी वाघमारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सादरकर्ते आहेत धीरज केदारी. 7:15 वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत यात आम्ही शेतकरी शेतकऱ्यांच्या अनुभवांवर आधारित कार्यक्रम अंतर्गत संतोष गदादे मुक्काम पोस्ट चांदडी तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी सांगितलेले अनुभव आपण ऐकू शकाल. त्याचबरोबर कृषीवाणी यात तूर उत्पादन वाढीसाठी लागवड तंत्र आणि बाजारभाव आणि इत्यादी नेहमीची सदरे आपण ऐकू शकाल. सादरकर्ते 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. 8:15 एक कलाकार. आजचा एक कलाकार केंद्रित असेल प्रसिद्ध गझल गायक जगजीत सिंग यांच्यावर. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्रभारती. रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. यात विवेक कर्माहे यांनी यांच्या स्वरात ठुमरी आणि दादरा गायन आपण ऐकू शकाल. आता ऐकूयात उद्या प्रसारित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांविषयी. पहाटे 5:55 गिरवाणवाणी अंतर्गत ऋग्वेदातील उषा सूक्त वेदमूर्ती प्रना दंडगे आणि सहकारी यांच्या स्वरात. सकाळी 6:20 विनया देव यांचे विचार चिंतन या सदरात. 6:25 आणि संध्याकाळी 6:10 रूपरेषा. तदनंतर सकाळी 6:30 कलकत्ता येथे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आयोजित योगदिन कार्यक्रमाचं थेट वर्णन आपण ऐकू शकाल. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. सकाळी 7:40 बाळेम जोगळेकर अमृत सरिता गीता यात अध्याय पहिला श्लोक 35 याचे विवरण लेखक आहेत माधवी जोशी. श्लोक गायन प्रीती गंगाखेडकर. निवेदन आणि सादरकर्ते आहेत प्रसाद कुलकर्णी. 8:40 भावधारा. सकाळी 9:00 मराठी चित्रपट संगीत. सकाळी 9:30 सप्ताह विशेष चर्चा यात 21 जून या वर्ल्ड म्युझिक डे निमित्त चर्चा. सहभाग डॉक्टर पुष्कर लेले आणि कुलदीप बर्वे. सूत्रसंचालन गौरी लागू. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. सकाळी 10:00 नाट्य संगीत. 10:25 स्थानिक निवेदने. 10:30 हिंदी चित्रपट संगीत. सकाळी 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित मोहन कुमार दरेकर यांच्या स्वरात राग मिया की तोडी याचा आस्वाद आपण घेऊ शकाल. सकाळी 11:30 गाता रहे मेरा दिल हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. तर दुपारी 12 ही वेळ आहे वनिता मंडळ फोन इन सखी संदेश या कार्यक्रमाची. उद्याचा विषय आहे आरोग्य योग. सूत्रसंचालन यशस्वी पुणेकर. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. दुपारी 1:00 आपली आवड हा पत्रांवर आधारित मराठी गाण्यांचा कार्यक्रम. 1:40 मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 5:30 आमच्या दुसऱ्या सभेत युववाणी या युवा मित्र मैत्रिणींसाठीच्या कार्यक्रमात ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांच्याशी डॉक्टर दीपक ठमके यांनी केलेल्या बातचीतीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. यानंतर संध्याकाळी 6:30 ICC वुमन्स T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड मँचेस्टर येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या

क्रिकेट सामन्याचे प्रत्यक्ष समालोचन आपण ऐकू शकाल. दरम्यान आमच्या मोबाईल सेटवर संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून ज्या कार्यक्रमांचा आस्वाद आपण घेऊ शकाल ते याप्रमाणे. संध्याकाळी 6:30 गम्मत जम्मत, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शालेय जीवनातील योग याविषयी योगतज्ञ डॉक्टर आदित्य जोशी यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद. 7:15 वारकरी सांप्रदायिक कीर्तन, बाजीराव दीक्षित आणि सहकारी यांच्या स्वरात.

सव्वासात वाजता वारकरी सांप्रदायिक कीर्तन बाजीराव दीक्षित आणि सहकारी यांच्या स्वरात, सव्वा आठ वाजता एक कलाकार, रात्री सव्वा नऊ वाजता स्पॉटलाईट, साडेनऊ वाजता नाटको का अखिल भारतीय कार्यक्रम, रात्री दहा वाजता अखिल भारतीय रविवासरीय संगीत सभा, यात मृदंगम लय विन्यासम कलाकार आहेत विद्वान बी हरिकुमार आणि तवील याचे कलाकार आहेत विद्वान आर सत्यनारायण. याचबरोबर ठरलेल्या वेळी बातमीपत्र प्रसारित आणि सहक्षेपित केली जातील. ही होती आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्र.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र आपण ऐकत आहात. ठीक 6:20 संस्कृत समाचार आमच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
1: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसन मुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. व्यसन मुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025 1753 0506 किंवा 6. व्यसन मुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: सागवानाच्या आंब्या फणसांच्या पानावर वाजणाऱ्या पावसाच्या थेंबात एक प्रकारची लय असते. खूप पाणी साचल्यावर लाल लाल गढूळ पाण्याने भरून वाहणारे ओढे म्हणजे परहे हे सुद्धा एका ठराविक सुरात गरजत रोरावत वाहतात. उन्हाळ्यात या ओढ्यांमधूनच वाडीवाडीत जाणारे रस्ते असतात. या वाहणाऱ्या सुसाट पाण्यामुळे मिटून जातात. त्यावर घातलेले साकव म्हणजे छोटेखानी लाकडी काठ्यांचे पूल हे सुद्धा या पाण्याबरोबर वाहून जातात आणि मग अल्याड पल्याडची वाटच बंद होऊन जाते.
1: यावेळच्या साहित्य सौरभ कार्यक्रमात सोमवारी 22 जूनला सायंकाळी 6:30 अवश्य ऐका चारुता प्रभुदेसाई यांचा ललितबंध आणि कविता वाचन. साहित्य सौरभ कार्यक्रमात सायंकाळी 6:30 सोमवारी 22 जूनला.
2: श्रोते हो, हिंदी चित्रपटांमध्ये स्थित्यंतर होत असताना सहाय्यक हास्य अभिनेत्यांऐवजी मुख्य नायकच अनेक चित्रपटातून विनोदी अभिनय करायला लागले. राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, किशोर कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, संजय दत्त, चंकी पांडे, अमोल पालेकर, जावेद जाफरी, रितेश देशमुख, नाना पाटेकर, अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यासारख्या अनेक कलाकारांनी देखील विनोदी भूमिका साकारल्या. तेव्हा यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये बोलूया मुख्य नायकांनी केलेल्या विनोदी भूमिकांविषयी आणि त्यांच्या चित्रपटातल्या हास्य प्रसंगांविषयी. ध्वनिमुद्रण होईल सोमवारी 11:30 ते 11:30 या वेळेत, तर प्रसारण बुधवारी 12 ते 1 या दरम्यान. तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 आणि 2553-1706 या क्रमांकावर हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी.
3: आकाशवाणीचं पुणे केंद्र आपण ऐकत आहात. ठीक 6:20 आणि संस्कृत समाचार आमच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणीचं पुणे केंद्र आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत सायन्स कॉर्नर. आजच्या या मालिकेत 21 जून या जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने निरोगी जीवनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन योग याविषयी ग्रोसिस मेडिकल योग फाउंडेशन या संस्थेच्या डॉक्टर विनीता केतकर यांची कल्याणी वाघमारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. सादर करते आहे धीरज केदारी.

0: श्रोतेहो नमस्कार. सायन्स कॉर्नर या मालिकेच्या आजच्या भागात मी कल्याणी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगभरात दरवर्षी 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. तर श्रोतेहो, आज आपण निरोगी जीवनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन योग या विषयावर चर्चा करणार आहोत. याबाबत आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर विनीता केतकर. या गेले 40 वर्षापासून पुणे येथे फॅमिली फिजिशियन म्हणून कार्यरत आहेत. 23 वर्षाहून अधिक काळ त्यांचा योगाभ्यास आहे. महत्वाचं म्हणजे त्यांनी ग्रोसिस मेडिकल योग फाउंडेशन या नोंदणीकृत संस्थेची स्थापना केली आहे. तर श्रोतेहो, त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात निरोगी जीवनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन योग याबाबत अधिक माहिती. विनीता मॅम, आपलं आमच्या आकाशवाणी पुणे केंद्राच्या स्टुडिओत आणि आमच्या सायन्स कॉर्नर या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद.
0: तर सर्वप्रथम, योगाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसे पाहिले जाते आणि योगाचा शरीर आणि मनावर नेमका कसा परिणाम होतो त्याबाबत काय सांगा?
1: योग या विषयाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणं ही खरोखरच काळाची आज गरज आहे. आणि तसं म्हटलं तर आपण योगशास्त्र म्हणतो, 2500 वर्षापासून जे आपण अवलंबतोय, अभ्यास करतोय, कृतीमध्ये आणतोय, ते योगशास्त्र म्हणजे खरोखरच वैज्ञानिकच आहे. आत्ताच्या काळामध्ये भारतातील वैज्ञानिक संस्था निमहान्स, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड सायन्सेस जी बंगलोरला आहे, किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अमेरिकेमध्ये जी आहे, त्यांचे अनेक रिसर्च पेपर्स प्रकाशित झालेले आहेत. आणि ते जर आपण पाहिले तर योगविज्ञानाच्या प्रभावाने ताणतणावाचा संप्रेरक म्हणजे हॉर्मोन कॉर्टिझॉल ह्याची रक्तातील मात्रा कमी होते हे सिद्ध झालं आहे वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी आपण म्हटलं तर. तसेच या दोन्ही संस्थेमध्ये योगविज्ञानाच्या सरावाने मेंदूतील काही सिरोटोनिन नावाचे ट्रान्समीटर ह्याचे प्रमाण योग्य राखले जाते, त्यामुळे मानसिक आरोग्य उत्तम राहते हेही सिद्ध झाले आहे. आणि रोगप्रतिकार शक्ती जी आपण इम्युन सिस्टीम म्हणतो, तिन्ही हे सिद्ध केलं आहे की मनाचा आणि शरीराचा कसा संबंध आहे. कसं सिद्ध झालंय? वैज्ञानिक दृष्टिकोनाला काहीतरी मेजरेबल पॅरामीटर्स लागतात जे आपण मोजू शकतो. तर सिद्ध कसं झालं? तर रक्तातले सायटोकाइन्स म्हणजे काही आपण रासायनिक म्हणूया, आणि हल्ला करणाऱ्या पेशी ज्या आपल्याला रोगप्रतिकार शक्ती देतात, त्यांचं जर आपण मापन केलं रक्तातलं, तर मनाच्या शांत, प्रसन्न, उत्साही, कार्यरत अवस्थेमध्ये काय होतं, ह्या दोन्ही लेव्हल्स खूप मोठ्या असतात. पण अस्वस्थ, अशांत, उदास, अनुत्साही अवस्थेमध्ये या दोन्ही लेव्हल्स कमी असतात हे सिद्ध झालं आहे. आणि ह्यातूनच सायको न्यूरो एन्डोक्रिनो इम्युनॉलॉजी ॲक्सिसचा स्थापना झाली आहे. ह्यावरून आपण म्हणतो की हे वैज्ञानिक दृष्टिकोन आता सिद्ध करतायत की योगशास्त्र आपल्या शरीरावर आणि मनावर कसा परिणाम करतं.
0: नक्कीच. त्याच अनुषंगाने दुसरा प्रश्न घेते की नियमित योगाभ्यासामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेत कोणते नेमके बदल दिसून येतात?
1: तर मेंदूची कार्यक्षमता ही मला वाटतं भावनिक आणि वैचारिक या दोन कक्षेमध्ये तपासली पाहिजे, कारण तशा ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. फंक्शनल MRI नावाची जी एक तपासणी आहे, त्यामध्ये मेंदूच्या कुठल्या भागात कमी का जास्त रक्तपुरवठा होतो हे प्रत्यक्ष दिसतं. आणि ह्या MRI मुळे मेंदूतील पेशींची कार्यक्षमता, त्यांचा एकमेकांशी असलेला संपर्क हे दिसून येतं. आणि त्यामुळे अधिक पातळीवर कार्यरत मेंदू कसा होतो, रोजच्या जीवनामध्ये स्मृती कशी जास्त जागृत आणि चांगली काम करते, त्याचा कार्यशक्तीवर कसा परिणाम होतो हे सिद्ध झालेलं आहे. विशेष महत्वाचं मला सांगावंसं वाटेल की ओंकार चॅन्टिंग म्हणजे ओंकारचा जप जो आपण करतो, तो करत असताना जर फंक्शनल MRI काढला तर निमहान्सनी हा रिसर्च पेपर प्रकाशित केलेला आहे की ज्याच्यामध्ये जिथे भावभावना निर्माण होतात तो मेंदूचा जो भाग आहे त्याला लिम्बिक सिस्टीम आपण म्हणतो, तिथली उद्दीपित अवस्था कमी होते.
0: अच्छा.

0: म्हणजे भावभावनांचं निर्माणच कमी होतं. त्याला आपण लिम्बिक डिॲक्टिव्हेशन म्हणतो. म्हणजे ओंकार चॅन्टिंगनी आपल्या मनातल्या ज्या त्रासदायक भावना आहेत ह्या आपण नियंत्रित करू शकतो हे सिद्ध झालेलं आहे. आणि अशाच अनेक रिसर्च पेपरमुळे आपण म्हणू शकतो की मेंदूचं कार्य अधिक कार्यक्षमपणे चालण्यास, एस्पेशली जेव्हा वय वाढत जातं आणि आपण म्हणतो मेंदूची कार्यक्षमता कमी होण्याची शक्यता निर्माण होते, त्यावेळेला तर विशेष उपयोगी असं हे विज्ञान आहे.
1: जसं आता तुम्ही सांगितलं मानसिक आरोग्यासाठी योग कसा महत्वाचा आहे, मेंदूची कार्यक्षमतेसाठी योग किती महत्वाचा आहे, तर त्याच अनुषंगाने मॅम पुढे आहे की आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या आजारांवर योग कसा प्रभावी ठरतो, जसे हृदयविकार असेल, मधुमेह आणि रक्तदाब, यात योगाची भूमिका नेमकी काय आहे, याबद्दल काय सांगाल?
0: बरोबर आहे. कारण हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब पूर्वीही होते, आजही आहेत. मग परिस्थितीत फरक काय पडलाय? तर पूर्वी होत होते उतार वयामध्ये आणि आता आपण म्हणतो तरुण वयामध्ये, मध्यम वयामध्ये सुद्धा हे तिन्ही विकार आपण प्रचंड प्रमाणामध्ये बघतोय. ह्याचा अर्थ असा आहे की आधुनिक जीवनशैलीमुळे एक तर त्याचं प्रमाण खूप वाढलंय आणि दुसरं म्हणजे वय खूप अलीकडे येत आहे तरुण आणि मध्यम वयात. तर का होतं हे? मुळात हृदयविकारच का होतो? तर सगळ्यांनाच माहितीये की हृदयाकडे जाणारा रक्त पुरवठा कमी होतो. हृदयाची कार्यक्षमता वाढण्यासाठी हृदयाची गती वाढवणारे काही विशिष्ट व्यायाम, फार नाही, रोज 10-15-20 मिनिटं केले, मग ते स्विमिंग असेल, सायकलिंग असेल, ब्रिस्क वॉकिंग असेल, काहीही, तर हृदयाचा रक्तपुरवठा हा सतत जास्त प्रमाणामध्ये होण्याची शक्यता निर्माण होते. आणि भावभावनामुळे, काही गोष्टीमुळे अचानक हृदयाची गती वाढणं, ह्याच्यावरही आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे. म्हणजे भावभावनावर पण थोडंफार नियंत्रण ठेवलं पाहिजे. आणि हे सिद्ध झालं योगाभ्यासाने की भावभावनावर नियंत्रण ठेवून हृदयाची अचानक वाढलेली गती आपण नियंत्रित करू शकतो. काही आसनामुळे, समजा सूर्यनमस्कार मी घातले, माझा हार्टरेट वाढतो. काही विशिष्ट योगासनामध्ये माझा हार्टरेट वाढतो, मग ती जर मी रोज केली तर माझी हृदयाची कार्यक्षमता वाढेल आणि हृदयाकडे जाणारा रक्तपुरवठा कधी गरज पडेल तेव्हा छानपणे जास्त प्रमाणात होऊ शकतो. तसंच आहे मधुमेहाचं. आता त्याचा पण संबंध आहे जीवनशैलीशी. आपल्याला जर टाळायचं असेल तर भगवद्गीतेत जो आपल्याला श्लोक दिलाय, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख हा. बघा, 3,000-4,000 वर्षापूर्वी लिहून ठेवलेला भगवद्गीतेतला श्लोक आपल्याला जीवनशैली कशी राखायची हे सांगतो. आणि हेच त्यातलं तत्व आहे. ते उच्च रक्तदाबाबद्दलही आहे की भावभावनिक आणि शारीरिक, मानसिक, बौद्धिक ताणतणावामुळे अचानक ब्लड प्रेशर वाढतं, तर तेव्हा शरीरावर त्याचे आघात होतात. ते आपण ह्या सर्व जीवनशैलीमुळे नियंत्रित ठेवू शकतो. पण ह्याचा अर्थ असा नाहीये की औषधं थांबवावीत. हाय ब्लड प्रेशर तर औषधं घ्यायची असतील तर ती घ्यायला हवीत. औषधाला पर्याय म्हणून योग जीवनशैली नाहीये, ती पूरक प्रणाली आहे ज्याच्यामुळे आपली तब्येत, आपलं आरोग्य उत्तम राखलं जातं.
1: म्हणजे अगदीच शारीरिक सदृढतेच्या दृष्टीने जर पाहिलं तर आपल्या दैनंदिन जे जीवन आहे त्याच्यामध्ये आपली कार्यप्रणाली योग्य प्रमाणात राखली पाहिजे. तर आता पुढचा प्रश्न माझा असा आहे, योग आणि ध्यान या मागील वैज्ञानिक कारणे कोणती आहेत, त्याबद्दल काय सांगाल?
0: ध्यान म्हणजे मेडिटेशन, जे आता इंग्लिश भाषेमध्ये आपण म्हणतो. त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन जर बघायचा झाला तर आपल्याला अष्टांग योगातला धारणा आणि ध्यान हा सिक्वेन्स, हा क्रम लक्षात घ्यायला पाहिजे. धारणा म्हणजे पिनपॉइंट कॉन्सन्ट्रेशन मेडिटेशन, म्हणजे एखाद्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करणं, त्याच्यावर सतत लक्ष केंद्रित करण्याचा निरंतर प्रयत्न करणं, आणि हे प्रयत्न करणं म्हणजे धारणा. आणि तो प्रयत्न करता करता करता ते लक्ष इतकं केंद्रित होतं की आजूबाजूच्या विश्वाचा विसर पडतो, ती अवस्था म्हणजे आपण ध्यान आहे. तर ही ध्यान ही मेंदूची एक विशिष्ट अवस्था आहे. फक्त त्या अवस्थेचे फायदे आता काय आहेत, ते इलेक्ट्रोएन्केफेलोग्राममध्ये सिद्ध झालेले आहेत. जसं आपण हार्टसाठी ECG काढतो, मेंदूसाठी EEG काढतो. त्याच्यामध्ये अल्फा, बीटा, थिटा, डेल्टा अशा वेव्स दिसतात. तर जेव्हा आपण काहीच करत नसतो पर्टिक्युलरली, अशा वेळेला आपला मेंदू उगाचच सगळ्या पेशींचा किंवा काही काही पेशींशी एकमेकींशी कनेक्ट करून एक डिफॉल्ट मोड नेटवर्कमध्ये ब्रेन काम करत असतो. पेशींचा एकमेकांशी संपर्क चालू असतो, ज्याचा उपयोग काहीच नसतो. आता हे डिफॉल्ट मोड नेटवर्कमधून आपल्याला एक विशिष्ट मार्गावर त्या पेशींना आणायचं आहे आणि त्या पेशींचा एकमेकांशी असलेली संलग्नता साधायची आहे, तर त्याचा फायदा धारणेतून होतो. तर धारणा ही प्रक्रिया जर आपण समजून घेतली तर त्या क्रियेमध्ये आपलं जास्तीत जास्त लक्ष केंद्रित झाल्यामुळे बाकीचे सगळे विचार, बाकीची सगळी कनेक्टिव्हिटी न्यूरॉन्सची बाजूला पडते. म्हणजे आपण एकाग्र होतो, म्हणजे एका

0: होण्यासाठीही फायदा आहे, एकाग्र अवस्थेतून ध्यान अवस्थेमध्ये जाण्यासाठीही फायदा आहे आणि मेंदूची कार्यक्षमता वाढेल.
1: म्हणजे ध्यान देखील मुख्य भूमिका बजावते योगाभ्यासामध्ये. तर मॅम, आता पुढचा प्रश्न असा आहे, योग आणि पारंपरिक व्यायाम यामध्ये नेमका कोणता फरक आहे, त्याबद्दल काय सांगाल?
0: पारंपरिक व्यायाम जो वर्षानुवर्ष सगळ्या देशामध्ये होतो, आपल्या देशामध्येही होतोय, त्याचा मेनली परिणाम मला असं वाटतं शारीरिक मजबूतीकडे होतो. म्हणजे स्नायूवर काम केलं जातं, शरीरातले विशिष्ट वेगवेगळ्या स्नायूवर लक्ष ठेवून त्यांची मजबूती साधणं हा त्याच्यामध्ये ध्येय आहे. वेरॅज योग जर आपण म्हटलं तर ते जास्त मनावर काम करणारं शास्त्र आहे.
1: अच्छा.
0: महामुनी पतंजलींनी 2500 वर्षापूर्वी जी 196 योगसूत्र लिहिली त्यातली 193 योगसूत्र फक्त मनावर काम करतात, 3च शरीरावर करतात, त्यातली पण 2च शरीरावर करतात, तिसरं कारण ते परत मनाशी संलग्न करतात. ह्याचा अर्थ असा आहे की आपलं मन हे इतकं महत्वाचं आहे, मनावर काम केलं तर आपोआप शरीरावर ते होणारच आहे. आणि म्हणून योगशास्त्र हे मनावर काम करणारं शास्त्र आहे.
1: अगदी.
0: आणि म्हणून मनावर काम करणारं हे योगशास्त्र हे नक्कीच जास्त महत्वाचं आहे. आणि भगवद्गीतेमध्ये मनासाठी सांगितलंय समत्व हा शब्द. समत्व म्हणजे पॉझिटिव्ह असू दे निगेटिव्ह असू दे, तुमचं मन समचित्त राहिलं पाहिजे. आणि ते समचित्त राहिलं तर शरीराचं काम आपोआपच चांगलं होतं. त्याला आम्ही म्हणतो समत्व हेल्प्स होमिओस्टेसिस. शरीराची सगळी कामं छान ऑर्केस्ट्रासारखी चालू राहतात जर तुम्ही मनाची काळजी घेतली तर. हा त्यातला फरक आहे.
1: एकंदरीत शरीराकडे बघितलं तर त्यामध्ये 75% जरी म्हटलं तरी मन आपलं एकाग्र किंवा लवचिक पाहिजे असं तुम्ही म्हटलं.
0: बरोबर.
1: मॅम, आता अजून एक छोटासाच प्रश्न आहे माझा, तो विचारते. जसं आपण सांगितलं योग हा प्राचीन काळापासून आपल्याकडे चालत आलेला आहे आणि आत्ताच्या काळात शारीरिक व्यायाम प्रकार म्हणून जिम याकडे आता जास्त कल आहे, तर त्या दोघातला फरक काय सांगाल?
0: जिममध्ये जाऊन व्यायाम करणं आणि मसल्स बिल्डअप करणं ह्या चुकीचं काही नाही आहे. पण ते मसल्स जेव्हा स्ट्रॉंग होतात तेव्हा ते स्टिफ होतात. मसल्सना स्ट्रेचिंग पण आवश्यक असतं हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे स्नायूवर काम करणं, शारीरिक तंदुरुस्ती असणं म्हणजे फिटनेस नाही आहे. म्हणजे फिटनेस इज नॉट इक्विव्हॅलंट टू हेल्थ, हेल्थ इज समथिंग डिफरंट. सो
1: बरोबर,
0: जिम गिव्ज यू फिटनेस बट जिम डझंट ऑफर यू हेल्थ. हेल्थसाठी आपल्याला एक कॉम्प्रिहेन्सिव्ह टूल हवं आणि ते टूल म्हणजे योग आहे.
1: तर आता मॅम, वैज्ञानिक संशोधनामध्ये योगबाबत कोणते महत्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत, त्याबद्दल काय सांगाल?
0: एक महत्वाचं अंग म्हणजे योगाने पॅरासिम्पथेटिक सिस्टीम, जी सिस्टीम आपल्याला शांत अवस्थेमध्ये, त्याला आपण म्हणतो रेस्ट अँड डायजेस्ट. जेव्हा आपण विश्रांती घेतो, आपलं अन्नाचं पचन चालू असतं, आपण मनाने शांत असतो, तेव्हा जी सिस्टीम काम करते तिचं नाव आहे पॅरासिम्पथेटिक सिस्टीम. आणि जेव्हा स्ट्रेसमध्ये असतो, ताणतणावाखाली असतो, तेव्हा जी सिस्टीम काम करते ती आहे सिम्पथेटिक सिस्टीम. आता आपण सगळेच जण सतत ताणतणावाखाली असल्यामुळे आपली सिम्पथेटिक सिस्टीम ओव्हर ॲक्टिव्ह आहे. तिच्या विरुद्ध किंवा तिला जर आपल्याला शांत करायचं असेल तर तिची जी अपोजिट सिस्टीम आहे पॅरासिम्पथेटिक सिस्टीम ती आपल्याला ॲक्टिव्हेट करायला हवी. आणि ती ॲक्टिव्हेट करण्यासाठी योग मार्ग आपल्याला काही माध्यमं देतो, काही उपाय देतो, काही टूल्स देतो. मग त्याच्यावर आसनं आहे, आसनांच्या मदतीने स्नायूवर काम करणं आहे, श्वास कसा घ्यायचा, कसा सोडायचा, कसा अवरोध करायचा, हे सगळं टेक्निक आपण जेव्हा करतो आणि एका श्वासाची लांबी आपण जशी वाढवतो, नॉर्मली एक श्वास साधारण 5 सेकंदाचा असतो, तो श्वास मी 10 सेकंद, 15 सेकंद, 20 सेकंद सावकाश घेऊन सावकाश सोडला, तर ती जी श्वासाची गती कमी मी करते त्याच्यामुळे ही पॅरासिम्पथेटिक सिस्टीम स्टिम्युलेट होते हेही आता सिद्ध झालेलं आहे. श्वास हा एक माध्यम आहे, असे अनेक माध्यम आहेत. मग त्याच्यात उज्जायी प्राणायाम येतो, शवासन येतं, त्यामुळे हेही आपण म्हणूया की वैज्ञानिक संशोधातून निष्कर्षापर्यंत आपण आलेलो आहोत. आणि साधे मसल्सवर जरी काम करायचं झालं, आपण योगासनं करतो त्या मसल्सवर काम करतो, तर त्याची स्ट्रेंथ वाढवणं, ताकद, एन्ड्युरन्स वाढवणं, म्हणजे जास्त कालावधीसाठी आपण स्नायू काम करू शकणं, VO2 max ऑक्सिजन घेण्याची, स्नायूंची ऑक्सिजन घेण्याची क्षमता वाढवणं, स्नायूमधले काही विशिष्ट फायबर्स ज्याला आम्ही स्लो ट्विच फायबर्स म्हणतो त्याचं प्रमाण वाढवणं, हे सगळं आता प्रयोगांनी संशोधनांनी सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे वैज्ञानिक निष्कर्ष आता खूप आहेत की ज्याच्या माध्यमांनी येणाऱ्या तरुण पिढीला ह्याच्याबद्दल मनामध्ये प्रश्न राहू नयेत आणि त्यांनी ते विज्ञान म्हणून स्वीकारायला हवं.
1: म्हणजे जसं वैज्ञानिक संशोधनातून योगबाबत बरेच निष्कर्ष जसे तुम्ही सांगितलेत की मानसिक असेल, शारीरिक असेल, स्नायू बळकटीसाठी, सर्वच बाबतीत योग हा महत्वपूर्ण

0: भूमिका बजावत आहेत. तर मॅम, आता प्रत्येक वयोगटासाठी हा योग उपयुक्त आहे का आणि असल्यास कशा प्रकारे आहे, आणि योग करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, याबाबत काय सांगाल?
1: खूपच महत्त्वाची गोष्ट आहे ही. मी म्हणेन साधारण 16 ते 18 वयापासून अगदी 80-82 वयापर्यंत, आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत खरं तर योग या विषयाचा अभ्यास आणि त्याचा सराव आपण रोजच्या रोज करायला पाहिजे. वाढीच्या वयामध्ये 15 ते 18 आपण वाढीचं वय म्हणतो, त्या वयामध्ये येणारे मानसिक प्रश्न अनेक असतात, शारीरिक बदल होत असतात आणि योग्य आहार विहार नसेल तर त्याच्यामध्ये बिघाड होऊ शकतो. जसं आपण अलीकडे वयात आलेल्या मुलींना PCOD पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज म्हणतोय, ह्या गोष्टी आहेत. अशा गोष्टी ज्या त्या इतक्या लहान वयात यायला नको असेल आणि त्यांचं आयुष्य आणि त्यांचं एक मी म्हणेन जीवन शिस्तबद्ध राहायला हवं असेल तर नक्कीच जितकं लवकर योगाभ्यास ते करतील तेवढं ते फायद्याचं आहे. मध्यम वयामध्ये जेव्हा शिक्षण पूर्ण झालं आहे, आपण आपल्याला फॅमिली रेज करायचे, त्या वयामध्ये सुद्धा आपला शारीरिक मानसिक भावनिक स्टॅमिना राहणं ह्याच्यासाठी योग महत्त्वाचं आहे. त्यानंतर 40-50 नंतर जे हृदयविकार, मधुमेह, नंतर उच्च रक्तदाब, वारंवार होणारी ॲसिडिटी, चिंता सतत असते माणसाला, त्यातून येतो निद्रानाश, ह्या सगळ्या गोष्टी जर त्या वयामध्ये म्हणजे प्रॉडक्टिव्ह इयर्स ऑफ लाईफ आहेत ना 25 ते 50, त्यात यायला नको असेल तर त्या वयालाही आवश्यक आहेत. आणि 50 नंतरचं आयुष्य, शेवटचं 25-30 बोनस आयुष्य जर सुखाचं आणि मी म्हणेन अगदी मूल्यवान हवं असेल तर नथिंग लाईक योग, कारण तो पण त्याला तेव्हाही साथ देणारे, शेवटपर्यंत साथ देणारे. जेवढे लवकर शिकाल तेवढं चांगलं, पण इट इज नेव्हर टू लेट. आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर तुम्ही सुरू करू शकता. फक्त लक्षात ठेवावं अष्टांग योग, ज्याच्यामध्ये यम नियम हे वैयक्तिक आणि सामाजिक नियम आहेत, मग आसनं आहेत, मग प्राणायाम आहे ज्याच्यामध्ये आपण श्वासावर काम करतो, मग प्रत्याहार आहे ज्याच्यामध्ये आपण ज्या संवेदना शरीरात येतात त्या संवेदना आपल्या मेंदूवर काय परिणाम होतात ह्याच्यावर लक्ष ठेवणं, मग धारणा, मग ध्यान, ह्या टप्प्याटप्प्यानी जर ह्याचा वापर केला. नुसतं असं नाही की आसन केलं, प्राणायाम केला, मेडिटेशन केलं, झालं माझं योग, असं नाही आहे. ते बिहेवियरल सायन्स आहे. म्हणून पहिले ते दोन शब्द आहेत, यम आणि नियम, म्हणजे तुमचं स्वतःचं वर्तन आणि समाजात वावरतानाचं वर्तन, ह्याचे 5-5 नियम दिलेत, त्याचं सुद्धा अवलंबन करणं महत्वाचं आहे. म्हणजे 18 वर्षापासून 80 वर्षापर्यंत किंवा 81 वर्षापर्यंत हा अतिशय मी म्हणेन गोल्डन पाथवे आपल्याला आपल्या प्राचीन शास्त्रांनी आणि ऋषीमुनींनी दिलेला आहे. म्हणजे योग अभ्यास सगळ्यांनी करायचा हे सगळ्यांना माहिती असतं, पण सगळंच सगळ्यांनी करायचं हा नियम मात्र चुकीचा आहे. तो वयाप्रमाणे बदलला पाहिजे, तो प्रत्येकाच्या आरोग्याप्रमाणे पण बदलला पाहिजे. म्हणजे यम नियमाचं पालन सर्वांनी सतत करायचं आहे, पण आसनं करताना विशेष करून लक्ष दिलं पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर ज्याचे गुडघेदुखी आहे त्याला वज्रासन नाही करता कामा, मांडी घालून नाही बसता कामा.
0: अच्छा.
1: ज्याला कंबर दुखी आहे त्यांनी भुजंगासन नाही करता कमा. ज्याला मान दुखी आहे त्यांनी सेतुबंध नावाचं आसन नाही करता कमा. कपालभातीचा अतिरेक केल्यामुळे हर्निया होऊ शकतो, कारण तुम्ही पोटातलं प्रेशर एवढं वाढवताय की अम्बिलिकस म्हणजे बेंबीजवळ एखादा फुगा बाहेर येतो आणि हर्निया डिटेक्ट होतो. तर थोडक्यात काय की कुठल्या गोष्टी किती करायच्या, कोणी किती करायच्या आणि कोणी काही नाही करायच्या ह्याचे काही मापदंड आहेत हे नीट समजून घ्यावं. आणि हट्टीपणाने नाही नाही मी हे करणारच, मी किती वर्ष करत आलोय असं म्हणत ते चालू ठेवू नये, त्याच्याबद्दल योग्य सल्ला घ्यावा आणि त्याप्रमाणे ते करावं.
0: तर मॅम, आता योग आणि मानवी जीवन याचा इतका सहसंबंध आहे, जवळचा संबंध आहे, योग केल्यामुळे शारीरिक मानसिक तंदुरुस्ती अबाधित राहते. तर मॅम, 21 जून या दिवशी आपण जागतिक योग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो, त्याच अनुषंगाने तुम्ही आज आमच्या श्रोत्यांना योग निमित्त काय संदेश द्याल?
1: संदेश हाच आहे की प्रत्येकाने एक लक्षात ठेवायला हवं की आपलं मानसिक भावनिक शारीरिक आणि बौद्धिक आरोग्य आपल्या हातात आहे, कुठल्याही डॉक्टरच्या हातात नाही, कुठल्याही डायग्नोस्टिक सेंटरच्या हातात नाही. कारण आपलं आरोग्य आपण हे 4 पिलर्स पण म्हटले, आहार आहे, निद्रा म्हणजे विश्रांती आहे, मानसिक संतुलन आहे आणि व्यायाम शरीराला करावे लागणारे आवश्यक हालचाली ह्याच्यातून आहे. ह्या 4ही जर आपण काळजी घेतली तर आपलं आरोग्य जास्तीत जास्त चांगलं राहण्याची शक्यता आपण नक्कीच निर्माण करतो. आता प्रश्न येतो की आपल्याला गुणसूत्रातून येणारे आजार आहेत, म्हणजे माझ्या आईवडिलांना डायबिटीस आहे तर मला कदाचित 27-28 किंवा 35-40 पण डायबिटीस होऊ शकतो. गुणसूत्रातून येणारे परिणाम हे आपल्या हातात नाही आहेत, आपल्याला गुणसूत्र आईवडिलांकडून मिळाली, पण त्याला आपण जिनेटिक्स म्हणतो. पण हे जिनेटिक्स सुद्धा एक्सप्रेस व्हायला एपिजिनेटिक्स हा एक अभ्यास आहे की जे

0: आणि आपले वर्तन त्याला हातभार लावतात. म्हणजे जीन्स एक्सप्रेस व्हायला आपण जर अगदी योग्य असं वातावरण आणि आपलं वर्तन दिलं तर जीन्स पटकन एक्सप्रेस होणार आहेत. व्हेरॅज ते एक्सप्रेस न होण्यासाठी आपल्या आजूबाजूच्या वातावरणाची आणि आपल्या वर्तनाची आपण काळजी घेतली तर कदाचित थोडे उशिरा एक्सप्रेस होतील, कदाचित थोडे सौम्य स्वरूपात एक्सप्रेस होतील. हे तर आपल्या हातात आहे. म्हणजे आपल्या हातात एपिजेनेटिक्स आहे, आपल्या हातात जेनेटिक्स नाही आहे. तर आपण हे लक्षात घेऊया की आपल्या हातात काय आहे आणि ते आपल्या हातात जे आहे त्याला एक स्ट्रक्चर्ड प्रोग्राम किंवा स्ट्रक्चर्ड अप्रोच हवा ते योगशास्त्र देतं, जे मी अष्टांग योगाचा उल्लेख केला. तर ह्या अष्टांग योगाचा आपण लक्ष ठेवूया, मार्ग त्याच्यावर अवलंबन करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे एक तर आपलं आरोग्य उत्तम राहील आणि आरोग्य उत्तम राहिलं तर आपल्या हातून कर्तबगारीची कर्मे होतील. आपल्याला राष्ट्र का निर्माण करणं आहे त्यासाठी आपल्याला आपला येणारा अनुभव, वयाबरोबर येतो अनुभव आणि आपलं ज्ञान आणि आपलं उत्तम आरोग्य म्हणजे आपल्याला राष्ट्रासाठी बरंच काही शेवटच्या दिवसापर्यंत करता येईल असं मला वाटतं. आणि त्यासाठी चित्त तुमचं प्रसन्न हवं. प्रसन्न चित्त हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यासाठी सुद्धा भगवद्गीतेत एक श्लोक दिलाय, प्रसादे सर्व दुःखांना हानी रस्योपजायते, प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. तुमचं चित्त प्रसन्न असला तुमची बुद्धी काम करते आणि बुद्धी काम केलं की तुम्ही कर्तबगारी शेवटपर्यंत दाखवू शकता आणि राष्ट्राचं निर्माण करू शकता.
1: विनीता मॅम, तुम्ही आम्हाला योग याबद्दल परिपूर्ण अशी माहिती आमच्या श्रोत्यांना दिली. तुम्ही आज आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला आणि योगबद्दल इतकी सुंदर, इतकी सखोल माहिती दिली, त्याबद्दल तुमचे आकाशवाणी पुणे केंद्राकडून आभार.
0: धन्यवाद.
1: तर श्रोते हो, योग आणि विज्ञान यांचा अगदी जवळचा संबंध आहे. योग ही केवळ शारीरिक कसरत नसून ती शरीर, मन आणि श्वास यांच्यातील संतुलन साधणारे एक आंतरिक विज्ञान आहे. आधुनिक वैद्यक शास्त्र आणि न्यूरोसायन्सने देखील योगाचे अनेक शारीरिक मानसिक फायदे मान्य केले आहेत. योगामुळे रक्तप्रवाह सुधरतो आणि रक्तवाहिन्यातील लवचिकता टिकून राहते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रण राहण्यास मदत होते. प्राणायाम आणि ध्यानामुळे मेंदूतील कॉर्टिसोल नावाचा ताण देणाऱ्या संप्रेरकाची पातळी कमी होते. योगामुळे मज्जासंस्था शांत होते, ज्यामुळे निद्रानाश आणि थकवा दूर होऊन मन प्रसन्न राहते. यामुळेच योग साधनेचा आणि मानवी आरोग्याचा विज्ञानाचा जवळचा संबंध आहे. तर श्रोते हो, आजच्या आपल्या सायन्स कॉर्नर या कार्यक्रमातून मी कल्याणी तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण सायन्स कॉर्नर या मालिकेत 21 जून या जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने निरोगी जीवनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन योग याविषयी ग्रोसिस मेडिकल योग फाउंडेशन या संस्थेच्या डॉक्टर विनीता केतकर यांची कल्याणी वाघमारे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते धीरज केदारी. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्र.
1: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसनमुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात व्यसनमुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचे 0202553705 किंवा 6. व्यसन मुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
0: आकाशवाणीचं पुणे केंद्र आपण ऐकत आहात. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आमच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: सात जन्मासाठी बांधली गदोरी.
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AR ऍप वरही.
2: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी 12:00 वाजता

0: अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातल्या विविध कामांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन, रत्नागिरीजवळ गणपतीपुळ्यातल्या समुद्रात 5 तरुण बुडाले, परभणी मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू, वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला. प्रधानमंत्री तारकेश्वर इथं पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 18,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली. यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्य व्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनत, समर्पण आणि योगदानाचा गौरव आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत राज्यातल्या 90,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये रक्कम जमा केल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं भरणे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या 1,500 कोटी रुपयांच्या विविध कामांचं भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज झालं. 7व्या शतकातल्या या प्राचीन मंदिराच्या परिसरातल्या सुमारे 41 छोट्या मोठ्या मंदिरांचं संरक्षण करून हा येत्या 6 महिन्यांच्या आत विकसित केला जाणार आहे असं शहा यावेळी म्हणाले.
1: यहां पर जो कॉरिडॉर बनेगा 1,500 करोड़ की लागत से बनेगा, 28,058 वर्ग मीटर भूमि पर बनेगा और 7वीं शताब्दी में स्पष्ट रूप से आकार लिया हुआ ये मंदिर फिर से एक नए जोम और ऊर्जा के साथ विश्व भर के देश भर के अंबाबाई के भक्तों के स्वागत के लिए तैयार हो जाएगा.
0: हा विकास आराखडा भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच कोल्हापूरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
2: संपूर्ण भारतामध्ये एक सांस्कृतिक पुनर्जागरण होताना दिसतंय. पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीकडे, आमच्या परंपरेकडे आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत आणि आमचं जे आराध्य दैवत आहे, ज्या आराध्य दैवताने आमच्या संपूर्ण या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वाद दिला, अशा आराध्य दैवतांचं पुनरुज्जीवन करण्याचं कार्य चाललेलं आहे. मला अतिशय आनंद आहे की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या मंदिराच्या परिसराचं काम होणार आहे.
0: 3 टप्प्यात राबवण्यात येणाऱ्या या मंदिराच्या विकास आराखड्याअंतर्गत दर्शन मंडप, अन्नछत्र, मंदिर आणि देवस्थान समिती कार्यालय, स्वतंत्र शौचालय ब्लॉक्स, चप्पल स्टँड, दुकानं, एम्फी थिएटर, माहिती केंद्र, सुरक्षा चौकी, मल्टीपर्पज हॉल, पोलीस स्टेशन, प्रथमोपचार केंद्र, वेदपाठशाळा, भोजनगृह आणि मोठ्या क्षमतेचा वाहनतळ उभारण्यात येणार आहेत. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
3: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.

0: विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. गणपतीपुळ्याजवळ समुद्रात आज 5 जण बुडाले, त्यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मच्छीमार बोटी आणि पोलिसांचं पथक इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बिडकींमधले 19 तरुण गणपतीपुळ्याच्या समुद्रात आज सकाळी पोहण्यासाठी उतरले होते. त्यापैकी 5 जण वाहून गेले तर 14 जण सुखरूप आहेत. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं निर्माण कार्य सुरू असताना सभामंडपाचा भाग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतल्या मृतांना समाजमाध्यमातील संदेशांद्वारे श्रद्धांजली अर्पण केली. राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित होईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या अनेक भागांमध्ये योग दिन विविध प्रकारे साजरा होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातल्या विद्यापीठ हायस्कूलमध्ये आजच आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. केंद्रीय संचार ब्युरो अहिल्यानगर यांच्या वतीनं योग प्रशिक्षण कार्यक्रम आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक योग दिनानिमित्त हिंगोली शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. यात शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उद्या नीट परीक्षा असल्यानं आजच धुळे जिल्ह्यात योग दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि 7 इतर आरोपींची मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाची पूर्ण भिस्त माफीचा साक्षीदार असलेल्या पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या चेन्नईत एम ए चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या 3रा आणि अंतिम सामन्यात अफगाणिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान ठेवलं आहे. सामन्याचं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 17व्या षटकात बिनबाद 127 धावा झाल्या होत्या. दरम्यान याआधीचे दोन्ही सामने जिंकत भारतानं मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. येत्या 2 दिवसात दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून 24 ते 26 जूनपर्यंत मुंबईसह राज्याच्या अंतर्गत भागांपर्यंत पावसाचा जोर वाढेल असं हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. राज्यातल्या सुमारे 91 लाख शेतकऱ्यांना लाभ. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातल्या विविध कामांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

0: यांच्या हस्ते भूमिपूजन, रत्नागिरीजवळ गणपतीपुळ्यातल्या समुद्रात 5 तरुण बुडाले, परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू, वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात। नमस्कार।
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र।
2: सागवानाच्या आंब्या फणसांच्या पानावर वाजणाऱ्या पावसाच्या थेंबात एक प्रकारची लय असते। खूप पाणी साचल्यावर लाल लाल गढूळ पाण्याने भरून वाहणारे ओढे म्हणजे परहे, हे सुद्धा एका ठराविक सुरात गरजत रोरावत वाहतात। उन्हाळ्यात या ओढ्यांमधूनच वाडीवाडीत जाणारे रस्ते असतात। या वाहणाऱ्या सुसाट पाण्यामुळे मिटून जातात। त्यावर घातलेले साकव म्हणजे छोटेखानी लाकडी काठ्यांचे पूल हे सुद्धा या पाण्याबरोबर वाहून जातात आणि मग अल्याड पल्याडची वाटच बंद होऊन जाते।
3: यावेळच्या साहित्य सौरभ कार्यक्रमात सोमवारी 22 जूनला सायंकाळी 6:30 अवश्य ऐका चारुता प्रभुदेसाई यांचा ललित बंध आणि कविता वाचन। साहित्य सौरभ कार्यक्रमात सायंकाळी 6:30 सोमवारी 22 जूनला।
4: श्रोते हो, हिंदी चित्रपटांमध्ये स्थित्यंतर होत असताना सहाय्यक हास्य अभिनेत्यांऐवजी मुख्य नायकच अनेक चित्रपटातून विनोदी अभिनय करायला लागले। राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, किशोर कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, संजय दत्त, चंकी पांडे, अमोल पालेकर, जावेद जाफरी, रितेश देशमुख, नाना पाटेकर, अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यासारख्या अनेक कलाकारांनी देखील विनोदी भूमिका साकारल्या। तेव्हा यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये बोलूया मुख्य नायकांनी केलेल्या विनोदी भूमिकांविषयी आणि त्यांच्या चित्रपटातल्या हास्य प्रसंगांविषयी। ध्वनिमुद्रण होईल सोमवारी 11:30 ते 11:30 या वेळेत, तर प्रसारण बुधवारी 12 ते 1 या दरम्यान। तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 आणि 2553-1706 या क्रमांकावर हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी।
5: Dear listeners of Akashvani Pune, we have an interesting program. 9 bullets in his body, a country on the brink of history, and a determination that refused to die on the battlefield. This is not just a story of survival. This is the saga of a true titan. From the war zone of 1965 to the glorious podium of the 1972 Heidelberg Paralympics, he traded his scars for India's first ever individual Olympic gold. Akashvani Pune brings you the breathtaking journey of the golden warrior Murlikant Petkar. Relive the sweat, the sacrifice and the sheer willpower of a man who proved that heroes don't just wear uniforms, they wear gold. Don't miss Kaleidoscope at Akashvani Pune, Saturday 27 June 2026 at exactly 10:10 a.m. Tune in, get inspired and salute the legend who taught a nation how to win against all odds. Kaleidoscope, where extraordinary stories come to life.
1: आकाशवाणीचं पुणे केंद्र आपण ऐकत आहात ठीक 7:15 वृत्तविशेष। आमच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू।

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं थेट वितरण करण्यात आलं. या रोजगार संलग्न प्रोत्साहनातून देशाच्या रोजगार आणि उद्योग क्षेत्राला बळकटी देणाऱ्या या योजनेशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपये

0: भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO मार्फत राबवली जाते. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेमध्ये 3.5 कोटींहून अधिक रोजगार पुढच्या 2 वर्षात निर्माण करायचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलंय. असंघटित कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून त्यांना संघटित आणि औपचारिक किंवा फॉर्मल रोजगारांच्या क्षेत्रात आणणं हा देखील महत्वाचा उद्देश आहे. औपचारिक रोजगारांमध्ये 1.92 कोटी कर्मचारी आणण्यात येणार आहेत. ही योजना आपल्याला 2 स्तरांवर पाहायची आहे. पहिल्या स्तरामध्ये प्रथमच रोजगार मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा विचार सरकारने केलाय. 1 लाख रुपये महिना इथपर्यंत ज्यांचं मासिक वेतन आहे असे प्रथमच रोजगार मिळालेले कर्मचारी या योजनेचा लाभ मिळवायला पात्र आहेत. 1 लाख रुपयांपर्यंत म्हणजे मासिक 1 लाख वेतन मिळतं मग आमचं काय असा प्रश्न कुणाला पडू नये इतकी केंद्राची भाषा स्पष्ट आहे. 1 लाख रुपये मासिक वेतन ही वेतनाची कमाल पातळी सांगितली आहे. तर या कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री विकसित भारत योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांना उमंग ऍपद्वारे युनिव्हर्सल अकाउंट नंबर घ्यावा लागेल. या नंबरासह स्वतःची माहिती EPFO कडे नोंदणीकृत करावी लागेल. नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांना 1 महिन्याचं वेतन कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात दिलं जाईल. हे वेतन कमाल 15,000 रुपये मिळेल. या वेतनाच्या एकूण रकमेचा पहिला हप्ता त्या कर्मचाऱ्यानं एकाच रोजगारदात्याकडे म्हणजे कंपनीकडे सलग 6 महिने नोकरी केल्यावर दिला जाईल. हा हप्ता कर्मचाऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यातच जमा होईल. त्यानंतरचा दुसरा आणि शेवटचा हप्ता त्या कर्मचाऱ्याची त्याच कंपनीत सलग 12 महिने नोकरी झाली तरच मिळेल. पण हा दुसरा हप्ता त्याला त्याच्या बँक खात्यामध्ये दिसणार नाही, तर तो एखाद्या बचत योजनेमध्ये गुंतवला जाईल. याचा दुहेरी फायदा आहे. एक म्हणजे सरकारचा पैसा सरकारच्याच एखाद्या बचत योजनेमध्ये फिरवला जाईल, त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या सरकारची बचत होईल. त्याचवेळी प्रथमच नोकरी लागलेल्या कर्मचाऱ्याला बचतीची सवय लागेल, कारण सरकार देत असलेला दुसरा हप्ता परस्पर सरकारच बचतीसाठी त्याच्या नावे गुंतवणार आहे. कर्मचाऱ्याला 12 महिने एकाच ठिकाणी सलग काम केल्यानंतरच हा दुसरा हप्ता मिळणार आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. मात्र हा हप्ता मिळवण्यासाठी त्याच 12 महिन्यांच्या आत प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या पोर्टलवर जाऊन फायनान्शियल लिटरसी किंवा वित्तीय साक्षरता प्रोग्राम पूर्ण करणं हे त्या कर्मचाऱ्याला अनिवार्य करण्यात आलंय. दुसऱ्या स्तरामध्ये रोजगारदात्याचा किंवा नियोक्त्याचा विचार केला गेलाय. रोजगारदात्याने किंवा कंपनीने ठराविक वेतन श्रेणीमध्ये कामावर घेतलेल्या प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यासाठी त्याला प्रत्येक महिन्यात 3,000 रुपये दिले जाणार आहेत. हे मासिक वेतन किंवा मासिक रक्कम रोजगारदाता आणि कर्मचारी यांना 2 वर्ष दिली जाईल. गरज भासल्यास ही सुविधा 4 वर्षांनी सुद्धा वाढवता येणार आहे. कर्मचारी आणि रोजगारदाता यांना याची सर्व माहिती प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे. या योजनेच्या आराखडा केंद्रीय मंत्रिमंडळानं 1 जुलै 2025 मध्ये मंजुरी दिली होती. त्यानुसार ही योजना 1 ऑगस्ट 2025 पासून अंमलात आली आणि याचा कालावधी 31 जुलै 2027 पर्यंत निश्चित करण्यात आलाय. अर्थातच गरज भासल्यास तो वाढवला जाईल. आता याचे फायदे महत्वाचे आहेत. रोजगारदाता किंवा कंपनी आणि कर्मचारी दोघांनाही आर्थिक मदत मिळणार असल्यामुळे खासगी क्षेत्राला विस्तार करताना मोठा आधार मिळणार आहे. यामुळे छोटे उद्योजक व्यवसाय विस्ताराचा विचार नक्की करतील आणि याचीच परिणती रोजगार वाढण्यामध्ये होईल. आपल्याकडे ही योजना सुरू व्हायच्या आधी इटली, स्पेन आणि पोर्तुगाल या देशांमध्ये अशा प्रकारची योजना सुरू आहे, हेही आपण लक्षात ठेवायला हवं.
1: श्रोते हो, या योजनेमुळे केवळ नोकऱ्याच मिळत नाहीत तर देशातील नियोक्त्यांना आणि उद्योजकांना नवीन मनुष्यबळाची नियुक्ती करण्यासाठी आणि पर्यायानं आपल्या उद्योग व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी देखील आर्थिक प्रोत्साहन दिलं जात आहे. महत्वाचं म्हणजे उत्पादन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशानं या क्षेत्रासाठीचा लाभ 4 वर्षांपर्यंत वाढवण्यात आलाय. अशा आर्थिक पाठबळामुळे लघु आणि सूक्ष्म उद्योगांचा विस्तार होऊन छोटे उद्योग मोठ्या उद्योगांमध्ये परावर्तित होण्याच्या स्टार्टअप्स प्रत्यक्ष मुख्य प्रवाहातल्या उद्योगांमध्ये रुपांतर होण्याला बळ मिळू शकणार आहे. याच अनुषंगानं महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक वृत्त संपादक वैभव वझे यांनी केलेलं विश्लेषण आपण आता ऐकूया.
0: प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही जरी 2025 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलेली असली तरी ती लागू होऊन त्याला वेग मात्र यावर्षी आलाय असं म्हणायला लागेल. याचं कारण त्याचा तांत्रिक दृष्ट्या कालावधी निश्चित करण्यात आलाय 31 जुलै 2027. त्यामुळे या दिवसापर्यंत सरकारला रोजगारांचं जे काही सरकारचं उद्दिष्ट आहे ते पूर्ण करायचंय. आता या योजनेमध्ये 2,400 कोटींचा पहिल्या रकमेचा जो हप्ता आहे तो सरकारने आता नुकताच वितरित केला. अर्थात हा हप्ता कर्मचारी म्हणजे पहिल्यांदाच नोकरी लागलेले कर्मचारी आणि त्यांचे रोजगारदाते किंवा नियोक्ता किंवा कंपन्या यांना मिळाला. याच्यातनं आपल्याला आता काय बघायचंय तर याचा थेट परिणाम

0: उद्योगांवर होणार आहे. देशामध्ये सध्या भरपूर प्रमाणामध्ये स्टार्टअप्स आहेत, त्याच्यापैकी 18% स्टार्टअप हे महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे आज DPIIT कडे नोंदणीकृत महाराष्ट्रातल्या स्टार्टअपची संख्याच 29,000 अधिक आहे. हे स्टार्टअप अर्थातच मायक्रो इंडस्ट्रीमध्ये परिवर्तित होण्यासाठी धडपडत आहेत. जे आता मायक्रो इंडस्ट्री आहेत किंवा सूक्ष्म उद्योग आहेत त्यांना लघु उद्योग व्हायचं आहे, जे लघु उद्योग आहेत त्यांना मध्यम उद्योग व्हायचे आहे, आणि जे मध्यम उद्योग आहेत त्यांना मोठे उद्योग व्हायचे आहे. मग याच्यासाठी कर्मचारी बळ वाढवणं हे कोणत्याही कंपनीला गरजेचं आहे. मग हे कर्मचारी बळ वाढवताना काय असतं, तुम्ही ज्या वेळेला औपचारिक रोजगार निर्माण करता किंवा फॉर्मल एम्प्लॉयमेंट निर्माण करता त्यावेळेला तुम्हाला त्याचे सगळे लाभ हे त्या कर्मचाऱ्याला देणं अपेक्षित असतं, नव्हे अनिवार्य असतं. म्हणजे मग EPF आला, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आला, किंवा पेन्शन आलं, किंवा ग्रॅच्युइटी आलं, किंवा इन्क्रीमेंट आल्या, प्रमोशन आलं, हे सगळं त्या रोजगारदात्याला लक्षात घ्यावं लागतं. मग रोजगारदात्याचा कल कुठे वाढतो, तर हंगामी तत्वावरती कामगार घ्या, तेवढा प्रोजेक्ट पूर्ण झाला की त्या कामगारांना कामावर येऊ नका असं सहज सांगता येतं, कारण ते रोजंदारीवर असतात किंवा वाउचर पेमेंटवर असतात, मंथली वेजेसवर असतात. पण सरकारला नेमकं हेच नकोय. याचं कारण, जेवढी हंगामी रोजगार निर्माण होतील तेवढी जगापुढे रोजगारांची संख्या जास्त दिसेल, पण जे रोजगार कर्मचारी त्या रोजगारावर अवलंबून आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा काय, सोशल सिक्युरिटी काहीच नाही. म्हणून सरकार अशा वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत सोशल सिक्युरिटी देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. महाराष्ट्रामध्ये सुदैवाने आपल्याकडे राज्याची इनोव्हेशन सोसायटी आहे, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आहे. ही एक नोडल एजन्सी आहे जी सगळ्या इनोव्हेशनला किंवा एंटरप्रेन्युरियल जी काही सिस्टीम आहे त्याला चालना देते. मग त्याच्यासाठी पॉलिसी डिझाईन करते, सबसिडी डिझाईन करते. महाराष्ट्राला स्वतःची स्टार्टअप पॉलिसी आहे. महाराष्ट्रामध्ये इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट फंड नावाचा एक निधी आहे, तोही वापरून आज अनेक स्टार्टअप त्याच्यामध्ये उदयाला येत आहेत आणि प्रस्थापितही होत आहेत. आता महाराष्ट्राचं जे MSME सेक्टर आहे हे जवळजवळ राज्याच्या GDP मध्ये त्याचा 40% वाटा आहे, आणि एकंदर आता त्या सेक्टरनी जवळजवळ 1.5 कोटी लोकांना रोजगार दिलेला आहे. मग हे रोजगार या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेमध्ये निश्चितच वाढतील याच्यात काहीच शंका नाही. आणि याचा थेट फायदा आता जो दिसतो आहे तो IT सेवा, त्याच्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योग, त्याच्यानंतर चर्मोद्योग की ज्याच्यामध्ये जे लेबर इंटेन्सिव्ह म्हणतो आपण श्रमकेंद्री उद्योग आहेत, तर या श्रमकेंद्री उद्योगांना याचा थेट फायदा आता मिळेल असं आता तरी दिसतंय. एकंदर आपण समजा MSMEचा विचार केला तर राज्यामध्ये 82 लाख आणि त्याच्यापेक्षा जास्त MSMEची नोंद आहे. याचा अर्थ देशातल्या MSMEच्या 17% MSME हे महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यानंतर मुख्यत्वाने जे आपल्याला MSME दिसत आहेत त्यांच्यासाठी ऑफिशियल पोर्टल आहे, ज्याच्यावर तुम्ही रजिस्टर करू शकता, सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता, MSME लोन घेऊ शकता. आता हे MSME सगळे पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर या भागामध्ये एकवटलेले आहेत. तर या MSMEंना या सगळ्याचा निश्चितच फायदा होईल आणि पुढच्या काळामध्ये औपचारिक रोजगार वाढीस लागतील.
1: श्रोते हो, एका अर्थानं ही योजना उद्योग क्षेत्राची भरभराट आणि युवा वर्गाची सामाजिक सुरक्षा ही दुहेरी उद्दिष्ट साध्य करण्याचा मार्ग प्रशस्त करणारी ठरणार आहेत हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR ऍपवर तसंच मुंबई एअर न्यूज YouTube वाहिनीवरही कधीही ऐकू शकता. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन श्रद्धा वझे.
2: मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्र. संध्याकाळचे 7:30 आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमाच्या आजच्या या भागात आपलं सहर्ष स्वागत. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 30 ज्येष्ठ, शके 1948, 20 जून 2026. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासाठी आजचा येत्या 24 तासासाठीचा हवामानाचा अंदाज ऐकूयात. कोकण परिसरासाठी येत्या 24 तासासाठीचा हवामानाचा अंदाज याप्रमाणे: काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता, तर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागासाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे: तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तर विदर्भ भागासाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे: तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता. हा होता कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ परिसरासाठी येत्या 24 तासासाठीचा हवामानाचा अंदाज. आता ऐकूयात आम्ही शेतकरी, या हा शेतकऱ्यांच्या अनुभवांवर आधारित कार्यक्रम. आजच्या भागात संतोष गदादे, मुक्काम पोस्ट तांदळी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे यांनी सांगितलेले अनुभव ऐकूयात.

0: पुढे शेत करी।
1: नमस्कार, मी संतोष गदादे, गाव तांदळी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, म्हणजे भीमागोडच्या संगमावरील एका छोट्याशा गावातील शेतकरी। मी 2016 पासून नैसर्गिक शेती करत आहे। तर मी सुरुवात 2016 मध्ये पद्मश्री सुभाष पाळेकर सरांचं एक झिरो बजेट नैसर्गिक शेतीचं शिबिर केलं आणि तिथून माझ्या नैसर्गिक शेतीला सुरुवात केली। तर सुरुवातीच्या काळामध्ये मी जी रासायनिक शेती केली ती 10 वर्ष जवळजवळ रासायनिक शेती केली, त्याचे दुष्परिणाम आपण सर्वजण जाणताच आहात, मी जाणले आहेत, परंतु कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून हा प्रवास मी सुरू केला। तर हा प्रवास सुरू केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला शेतीची जे लागणारे मटेरियल आहे किंवा जे लागतं ते आपल्या शेतात तयार व्हायला पाहिजे। खतं बंद केली तर मग पुढं शेती कशी करायची हा महत्त्वाचा विषय। तर देशी गाई सुरुवातीला मी एक खरेदी केली आणि तिथून माझ्या नैसर्गिक शेतीला सुरुवात झाली। तर त्या गाईपासून पाळेकर सरांनी सांगितल्याप्रमाणे जीवामृत बनवणे, तर जीवामृत कसं बनवायचं हे मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपल्याकडे जर देशी गाई असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं खत विकत आणण्याची गरज नाही। साधारण 1-2 दिवसाचं एका गाईचं 10 ते 15 किलो आपल्याला ताजं शेणखत मिळतं। हे ताजं शेणखत तुम्ही गोळा करायचं, एका 200 लिटरच्या बॅलरमध्ये तो बॅलर शक्यतो सावलीत ठेवायचा आणि आपला मेन जो पाण्याचा फ्लो आहे जिथून सुरुवात होती, पाटपाणी असेल, ठिबक असेल, तर ते तिथं अरेंज करायचं, ठेवायचं आणि त्याच्यामध्ये हे 10 ते 20 किलोपर्यंत तुम्ही ताजं शेण गाईचं त्याच्यामध्ये टाकायचं। त्याच्यामध्ये पुन्हा 1 किलो गूळ किंवा गुळाच्या ऐवजी तुम्ही ऊसाचा रस देखील वापरू शकता, तो टाकायचा। 1 ते 2 लिटर तुम्ही गुळाचा रस टाकू शकता किंवा गूळ उपलब्ध नाही झाला, रसही उपलब्ध नाही झाला तर तुम्ही पक्व फळांचा देखील वापर त्या ठिकाणी करू शकता, जसे पिकलेल्या पपया, पिकलेल्या इतर केळी वगैरे हे वापरू शकता। दुसरी गोष्ट आणखी त्याच्यामध्ये आपण गोमूत्र टाकायचं 5 ते 10 लिटर। शेण, गोमूत्र आणि हे झाल्यानंतर 1 किलो कडधान्य

कडधान्याचं बेसन पीठ, म्हणजे जे आपण बेसन पीठ म्हणतो, कुठल्याही कडधान्याचं 1 ते 2 किलो तुम्ही बेसन पीठ त्यामध्ये टाकू शकता. आणि यामध्ये एक मूठभर आपल्याच शेतातली जीवाणू माती, जेथे आपण कुठल्याही प्रकारचं केमिकल फवारलेलं नाही, किंवा वडाच्या झाडाखालची असेल किंवा नदीकाठची असेल, अशा ठिकाणची एक मूठभर जीवाणू माती आपण त्याला म्हणूया, कारण आपल्याला जीवाणू वाढवायचे असतात. तर असं बनवलेलं जीवामृत तुम्ही 2 दिवस छानपैकी सावलीत झाकून ठेवायचे कापडी फडक्यानं, आणि सकाळ संध्याकाळ ते हलवायचे. 2 दिवसानंतर ते तुम्हाला मस्तपैकी जीवामृत तयार मिळेल. ते आपण पाटाच्या पाण्याद्वारे डायरेक्ट शेतीला सोडू शकतो, त्यामुळे आपल्या शेतातील हे खत नाही म्हणता येणार, परंतु आपल्या शेतीमधील जीवाणू वाढवणार. पाटाच्या पाण्याद्वारे ते तुमच्या पूर्ण शेतीमध्ये जाणार. आणि तुमच्या मुख्य हेतू हा जीवामृतचा, की आपल्याकडे शेतकऱ्याचा मित्र, आपण पुस्तकात वाचलंय फक्त की गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र आहे, परंतु अतिरिक्त खतं, अतिरिक्त कीटकनाशकं, अतिरिक्त तणनाशकं याच्या वापरामुळे आपण त्याचं पूर्ण अस्तित्व नष्ट केलेलं आहे, म्हणजे संपलेलं आहे. आत्ता शेतात बघायला गेलं तर गांडूळ कुठंच पाहायला मिळत नाही. देशी गांडूळ जे म्हणतो त्याचं अस्तित्व जवळजवळ संपलेलं आहे. तर या जीवामृतमुळं काय होतं, की एक विशिष्ट शेतामध्ये सेंड तयार होतो, त्याचं खाद्य तयार होतं थोडक्यात, त्या थांबलेल्या देशी गांडुळांची हालचाल सुरू होते. गांडूळ हा खरा शेतकऱ्यांचा मित्र आपल्याला शेतात गेल्यावरती जाणवतो, परंतु तो नष्ट झाला आहे. आज ह्या यांत्रिक युगामध्ये ट्रॅक्टर आले, अवजारं आले. पाळेकर सरांचं मत तर असं आहे की आपल्या जमिनीवरती 1 बाय 1 बागामध्ये 33 किलोपेक्षा जास्त वजन नाही पडलं पाहिजे, परंतु परिस्थिती अशी आहे की आज 5 टनाचा ट्रॅक्टरचं वजन आहे. जर ओल्या भागामध्ये समजा 4 स्क्वेअर फुटामध्ये जर ट्रॅक्टर 5 टनाचा काम करत असत, तर जमिनी हार्ड होत चालल्यात. ठीक आहे, छोट्या ट्रॅक्टरचा तुम्ही वापर करू शकता, मोठ्याही करू शकता, परंतु हार्ड झालेली जमीन सुपीक कोण करणार? तर सुपीक करणारा एकमेव प्राणी जो आहे तो आहे गांडूळ, जो शेतकऱ्यांचा मित्र आहे. तर तो वाढवला पाहिजे. तर त्याच्यासाठी हे जीवामृत आहे. गांडूळचं कार्य कसं, दिवस रात्र चालू आहे. ते एक रात्रंदिवस ते एका छिद्रातून वर येतात, दुसऱ्या छिद्रातून खाली जातात, आणि आपली जमीन पूर्णपणे सुपीक बनवतात. म्हणजे पावसाचं पडणारं पाणी खाली जिरतं, ते आपल्या साठलं जातं जमिनीमध्ये. आत्ता काय पूर परिस्थिती तयार होते, ह्याला देखील हेच कारण आहे, की आत्ता सध्या पाऊस जर पडला तर ते पाणी धो धो शेतातून बांध फुटून वाहत जाते, आणि पूर येतोय, लगेचच नदीला पूर वाढतो. पूर्वी कसं व्हायचं, पाऊस पडला की ती मातीत पाणी जिरून हळूहळू वड्यांना, नाल्यांना, नंतर नदीला, वर्षभर पाणी दुष्काळांमध्ये नद्यांना वाहत होत. आज परिस्थिती उलट आहे. गांडुळांचं अस्तित्व थांबलंय, शेतात पाणी जिरायला तयार नाही, त्याच्यामुळं शेती नुकसानात आहे. आपण बाहेरून किती खत आणले, किती कीटकनाशक, तरी पीक मात्र काय आहे तसं, जय शेती, ही आजची परिस्थिती आहे. तर हे जीवामृत सगळ्या शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे असं माझं मत आहे, की हे जर नाही वापरलं तर आपली शेती नापीकच होत चालणार आहे. तर आत्ता पीक घेत असताना थोडासा कालावधी लागल, परंतु ह्याचा वापर सगळ्यात अगोदर शेतकऱ्यांनी सुरू केला पाहिजे. आता शेतकरी आपले म्हणतील की बुवा, मग आता तुम्ही सांगितलं जमिनीची सुपीकता वाढेल, मग कीटकनाशकांचं काय करायचं, फळावर येणाऱ्या रोगांचं काय करायचं? आपल्याला रोग नाही यावा म्हणून अगोदर प्रयत्न करायचा. जमीन सुपीक बनवली, पैलवान बनवली, तर पहिली गोष्ट तुमच्यावरती रोग येणार नाही. सशक्त माणसाला जसा आजार जडत नाही, तसंच जमिनीमध्ये येणारे पीक जर जमीन सुपीक असेल तर पहिली गोष्ट कीड येणार नाही. कीड येण्याचे मुख्य कारण अतिरिक्त वापर, आपण करीत असलेले टॉनिक वगैरे मारतो, ज्यावेळेस कुठलीही गोष्ट अतिरिक्त होती त्यावेळेसच ही कीड येते पिकामध्ये. एखाद्या पिकामध्ये नत्र जास्त झालं, स्फुरद जास्त झालं, 100% कीड येणार. तर हे कीड कंट्रोल नैसर्गिक शेतीमध्ये कसं करायचं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. कीड नियंत्रणासाठी आपण निमास्त्र, आग्नेयास्त्र, दशपर्णी अर्क अशी औषधं आपल्या घरीच तयार करू शकतो. कुठल्याही दुकानात जाऊन आपल्याला औषधं खरेदी करायची गरज नाही आहे. शेतकरी आपण घरी हे करू शकतो सगळं. मी एक औषध माझ्यासाठी मी जे वापरतो ते सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, की आग्नेयास्त्र औषध एकदम उत्तम कीटकनाशक आहे. हे औषध मी गेले 7 वर्ष वापरतोय, तर मला चांगल्यापैकी रिझल्ट मिळाले. ही थोडक्यात आग्नेयास्त्र कसं बनवायचं मी आता इतर औषधं सांगण्यापेक्षा हे एक या आपल्या कालावधीमध्ये सांगतो. तर आग्नेयास्त्र बनवण्यासाठी एकदम सोपी पद्धत म्हणजे देशी गाईचं गोमूत्र घ्यायचं 20 लिटर.
गोमूत्र जेवढं

जुनं असेल तेवढं छान असतं, शेण जेवढं ताजं असेल तेवढं छान. गोमूत्र कितीही जुनं होऊन द्या, साठवून ठेवा. 20 लिटर एका पातेल्यामध्ये घ्या, ते एक चुलीवरती उकळायला ठेवा. त्याच्यामध्ये काय काय टाकायचं, 5 ते 10 किलो आपल्याच शेतातील बांधावरील कडुलिंबाचा पाला टाकायचा. चेचायचा तो, तुम्ही उखळा चिचू शकता, बारीक भुगा करू शकता, मिक्सर वापरायचा नाही. तर तो पाला एक साधारण 5 ते 10 किलोपर्यंत तुम्ही वापरू शकता. तर लिंब पाला टाकल्यानंतर साधारण 1 किलो तंबाखू बनवण्यासाठी जी वनस्पती वापरतात, तंबाखू तर हानिकारक आहेच, परंतु जी वनस्पतीचा जो पाला आहे तो आपल्या फायद्याचा आहे. तर तो पाला जर आपण यामध्ये 1 किलोपर्यंत टाकला, तर त्यानंतर 1 किलो पाला घ्यायचा, त्याच्यानंतर 1 किलो लसणाचा ठेचा घ्यायचा, आणि 1 किलो तिखट हिरवी मिरची, लवंगी मिरची आपण म्हणतो, तर ही अशी लवंगी मिरची आपल्याला या औषधात वापरायची, त्याचा ठेचा बनवायचा, आणि हे सगळं मिश्रण त्या गोमूत्रामध्ये टाकायचं, उकळायचं, असं 3-4 वेळा करायचं. ती उकळी येऊन द्यायची, थांबायचं, उकळी येऊन द्यायचं, थांबायचं, असं 3 वेळा हे मिश्रण उकळून घ्यायचं. तर आता हे काम कसं करतं मी थोडक्यात सांगतो, कीड कसं मारतं. तर हे तयार मिश्रण 20 किलो गोमूत्राचं आपल्याला उकळून उकळून 12 किलो मिळतं. तर हे फवारणीसाठी साधारण आपले शेतकरी मित्र एक 15 लिटरचा पंप वापरत असतात. तर या 15 लिटरमध्ये तुम्ही हे 250, 300, 400, 500 ml वापरू शकता. तर 250 ml जर हे मिश्रण त्यामध्ये टाकलं फवारणीसाठी, तर ते कसं काम करतं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. वनस्पतीवरती जेव्हा हे फवारतो त्यावेळेस हे लिंब पालामुळे थोडीशी ते वनस्पतीची पाने कडवट तयार होतात, त्यामुळे ज्या आळी वगैरे कीड असतात ते ती पानं खात नाहीत. दुसरं काम, ऑलरेडी किडी त्यावरती आहेत, तर त्या असणाऱ्या किडीवरती जेव्हा ह्या तिखट हिरवी मिरचीचा ठेचा पडतो तेव्हा त्यांच्या कातडींची आग होते आणि हळूहळू ते कंट्रोलमध्ये होतं. काही किडी आपण म्हणतो बा एकदम फळामध्ये जाऊन लपलेला असतात, त्यासाठी तो तंबाखूचा जो पाला आहे तो बघा, आपल्याला शिंक येते. जर शेजारी कुणी जर असं व्यसन करत असेल तर ते आपल्या बघा नाकात देखील ती जाणव, तसंच त्या किडीला त्या पाल्यामुळं ती नाकामध्ये जाऊन संवेदनशील होतात आणि ते बाहेर येतात. लसूणही उग्र वास असतो अतिशय. तर अशा प्रकारे ती कीड आपल्याला कंट्रोल करायला हे 4 घटक चांगल्या प्रकारे काम करतात आणि आपली कीड छानपैकी आपण कंट्रोल करू शकतो. अशाच पद्धतीने दशपर्णी अर्क आहे, निमास्त्र आहे, दशपर्णी अर्क देखील बनवू शकता. दशपर्णी अर्कामध्ये आपल्या भोवताली जे कुठल्याही प्रकारचे पक्षी किंवा शेळी मेंढी जे वनस्पती खात नाहीत अशा काही वनस्पती असतात, या वनस्पतीच्या पाल्यापासून आपण दशपर्णी अर्क तयार करू शकतो, तोही कीटकनाशक म्हणून वापरू शकतो. आता हे झालं कीटकनाशक. शेतकरी मित्रांना नेहमी काळजी पडते की बो आता खत, तुम्ही म्हणता जीवाणू वाढलं, खताचं काम झालं, कीटकनाशकांचं झालं, मग आता आपण बुरशीनाशकला काय करायचं. शेतावरती विशिष्ट प्रकारच्या बुरशी येतात, तर मी शेतकरी मित्रांना सांगू शकतो गावरान गायच्या दुधापासून बनवलेलं ताक हे एकदम उत्तम असं बुरशीनाशक आहे. म्हणजे जेवढं ताक तुम्ही संकलित एखाद्या तांब्याच्या भांड्यामध्ये जर उन्हामध्ये ठेवलं तर ते ताम्र ताक तयार होतं, ते जेवढं जुनं होईल तेवढं तुम्हाला प्रभावी तयार होईल. असं देशी गायीपासून बनवलेलं ताक तुम्ही बुरशीनाशक म्हणून फवारणी करू शकता. 15 दिवसांनी दर त्याची फवारणी करू शकता, त्याचं प्रमाण घेऊ शकता तुम्ही 1/2 लिटर, 1 लिटर, 15 लिटरला. त्याचं प्रमाण थोडंफार जास्त कमी झालं तरी अडचण नाही मित्रांनो, कारण हे सगळे नैसर्गिक घटक आहे. तर बुरशीनाशक म्हणून तुम्ही ताक हे छान आहे. आता पुन्हा शेतकरी मित्र आपल्याला सवय झाली प्रत्येक गोष्टीला टॉनिक पाहिजे, लहान मुलांना टॉनिक पाहिजे, पिकाला टॉनिक पाहिजे, तर तुम्ही म्हणाल की बाबा नैसर्गिक शेतीमध्ये टॉनिकचं काय करायचं. तर टॉनिक म्हणून एक उत्तम उदाहरण पाळेकर सरांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि खरोखर त्याचे रिझल्ट देखील छान आहेत. तर टॉनिक म्हणून तुम्ही नारळ पाणी वापरू शकता. म्हणजे जे नारळ आहेत आपल्याकडे शेताच्या बांधावरती नारळ असतात, तर त्याचं एक फवारणी 15 लिटरच्या पंपामध्ये 150-300 ml नारळाचं पाणी घेऊन हे एक उत्तम टॉनिक आहे नारळ पाणी. हे आता एक नारळ फोडण्याचं नवीन आपल्या इथं कुणी बनवलं आहे का शेतकरी पुत्रानं की मशीन, की नारळाचं पाणी संकलन कसं करावं लागेल, संकलन केलं पण त्याचा उपयोग कसा करायला पाहिजे हे पण शेतकऱ्यांना कळलं पाहिजे. आणखी सप्तधान्यांकूर हे एक चांगल्या प्रकारे टॉनिक आहे. मस्तपैकी 7 धान्यांना मोड आणायचे, वाटीवाटी 7 प्रकारचे धान्य घ्यायचे, त्या धान्यांना मोड आल्यानंतर ते आपल्या वरवंटा पाट्यावरती

रगडायचे, त्याचं एक लिक्विड तयार करायचं, ते भिजाय टाकायचं, दुसऱ्या दिवशी मस्तपैकी गाळून घ्यायचं. ते तुम्ही छानपैकी टॉनिक म्हणून वापर करू शकता. तर नैसर्गिक शेतीमध्ये हे काही गोष्ट तुम्ही जर केल्या तर उत्तम प्रकारे तुमची फळझाडं असतील, पिकं असतील, छान प्रकारे येऊ शकतात. कुणाचंही काही सांगून ऐकण्यापेक्षा आपण स्वतः हे सुरुवात केलं पाहिजे. पूर्वी काही कीटकनाशकं नव्हती, खतही नव्हती, तरी देखील शेती होत होती. तर मी शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की आपण अशा प्रकारचे घरगुती इलाज करून आपला शेतीवरील खर्च देखील कमी करू शकतो. आजची परिस्थिती अशी आहे की आपला शेतीवरचा खर्च आहे तो जास्त झाला आहे, आणि उत्पादन त्या मानाने मिळत नाही आणि उत्पन्नही मिळत नाही. उत्पादन कमी होत चाललंय, खर्च वाढत चालला आहे, ही दरी कुठं मिटवायची? ही जर दरी मिटवायची असेल तर आपल्याला लागणाऱ्या निविष्ठा ज्या शेतातल्या आहेत त्या आपल्याला घरीच तयार कराव्या लागतील आणि आपला शेतीवरचा खर्च कमी करावा लागेल. मार्केटिंगचं तर काय आपल्या हातात नाही, कोणत्या ह्याला कोणता बाजार भाव मिळेल. जे हातात आहे ते अगोदर आपण शेतकरी मित्रांनो करावं असं मला वाटतं, आणि त्यामुळे आपल्या उत्पन्न आपोआपच वाढलं जाईल. जाता जाता शेतकरी मित्रांना मला एक सांगावंसं वाटतं की आपण शेतामध्ये जे बियाणं वापरतो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बियाणं, हे जास्तीत जास्त देशी वापरलं पाहिजे. देशी बियाणं खूप छान असतं, रोगप्रतिकारशक्ती जास्त असती. संकरित बियाण्यापेक्षा देशी बियाण्यांचा मला अनुभव जास्त आहे. तर मी असंच आमच्या आजोबा वडिलांकडून एक गोष्ट जाणून घेतली की आत्ता प्रयोगशाळा आलेत, तुम्ही माती परीक्षण करताय, बीज परीक्षण करताय, संकरित बियाणं तयार करताय, प्रयोगशाळा आल्या, पण पूर्वी कसं चालायचं हे मला थोडं तुम्ही आपल्या वडीलधाऱ्या माणसांकडून जाणून घेऊ शकता काही शेतीतील संकल्पना. मी एक जाणून घेतलेली संकल्पना तुम्हाला सांगू इच्छितो की पूर्वी बीज परीक्षण कसं व्हायचं. नवरात्र उत्सवापासून आपल्या शेतातील रब्बी या हंगामाला सुरुवात होती. रब्बीमध्ये घेतली जाणारी पिकं म्हणजे गहू, हरभरा, अशी काही जे जे पिकं आहेत. तर ते पूर्वी लोक काय करायचे बघा, आपल्या शेतातील माती त्या गट बसवण्यासाठी वापरायची. खाली असं मस्तपैकी एक पान ठेवायचे केळीचं वगैरे, त्याच्यावरती ती आपल्या शेतातली माती ठेवायची. प्रत्येकाचं शेत वेगवेगळं असतं, कुणाच्या शेतात कोणतं पीक चांगलं येईल ह्याचं एक उत्तम उदाहरण त्यांनी मला शिकवलेलं आहे, ते मी सांगतोय तुम्हाला. तर त्याच्यामध्ये आपल्याच घरातील 9 प्रकारचे बियाणे घ्यायचे ज्याची आपल्याला रब्बीमध्ये पेरणी करायची आहे. तर हे पीक बियाणं साधारण त्यात मोजून टाकायचे संख्यामध्ये, हरभरा असेल, गहू असेल, कडधान्य असतील, हे त्या आपल्या शेतातल्या मातीमध्ये हे पूर्वी लोक ते बियाणं टाकायचे. 9 दिवस त्याला पाणी वाटायचं, ते मस्तपैकी अंकुरण यायचं. ह्यामध्ये तुमच्याकडे असणाऱ्या बियाची उगवण क्षमताही तुम्हाला 9व्या दिवशी कळणार. बुवा आपण गव्हाचं बीची उगवण क्षमता कशी आहे, हरभऱ्याची उगवण क्षमता कशी आहे. गावामध्ये प्रत्येक जण आजही खेड्यात गट बसवतो, पण त्यामागची संकल्पना मात्र वेगळी होत चालली आहे. खरी संकल्पना अध्यात्मामागे हे लॉजिक आहे मित्रांनो. तर ते कसं आहे, तर प्रत्येकानं आपल्याच शेतातली माती वापरल्यामुळे आपल्या शेतात कोणतं पीक, कोणतं बी किती उगवण क्षमता होईल हे तुम्हाला घरी बसल्या कळणार आहे. ह्याला कुठल्याही बी कुठं चेक करायची गरज नाही. मग तुमच्या समजा माझ्या गावामध्ये आज नवरात्र झाल्यानंतर दसरा उत्सव असतो, त्या दिवशी जुने लोक त्या उगवलेल्या धान्यामध्ये जे धान्य छान उगवले त्याचे 4 मोड टोपीला किंवा खिशात असे लटकवायचे आणि देवदर्शनाला जायचे. त्याचं परीक्षण ते शेतकरी जुने लोक करत होते की आपल्या शेतामध्ये किती धान्य कुणाच्या शिरपेच्यावरती म्हणजे टोपीवरती लटकवलेलं दिसतंय. उदाहरणार्थ माझ्या गावामध्ये जास्त प्रमाणात गव्हाचं दिसतंय कुणाच्या, 2 त्यामध्ये साध्य होतात. तुमच्या शेतात काय छान येईल ते तुम्हाला कळतंय, बीची उगवण क्षमता कळते. मग गावामध्ये प्रत्येकाने विचार करायचा कोणाकडचं बी छान बा, प्रत्येक शेतकरी देवाणघेवाण करायचे बियाण्याचे, माझं बी गव्हाचं सुंदर उगवण क्षमता आहे, लोक ते बी कलेक्ट करायचे, आपल्याच मातीत पेरायचे. आणि अशा प्रकारे ती एक प्रयोगशाळा होती. नवदुर्गांना मी देवींना प्रणाम करतो की हे जे अध्यात्म आहे ह्याच्या मागं खूप मोठं लॉजिक आहे आणि हे खरं आत्मसात करण्याची गरज आहे. कुठल्याही प्रकारचा आपल्याला खर्च येणार नाही. आपलं बियाणं किती उगवण क्षमता, कोणतं किती प्रमाणात येईल आपल्याला अगोदरच कळणार आहे, म्हणून आपण फसले जाणार नाहोत. आपण ज्यावेळेस रब्बीची पेरणी करतो आणि एखाद्या दुकानातलं बी खरेदी करतो आणि ती उगून आल्यानंतर फेल गेलं हे आपल्याला महिन्यानंतर, 15 दिवसानंतर कळतं, तोपर्यंत आपला लागवडीचा कालावधी संपून गेलेला असतो. म्हणजे शेतकरी पूर्णपणे तिथे

0: कोल म्हणतो.
1: आज जर बियाणं शेतकरी फसला तर तो त्याचं पूर्ण ते वर्ष वायाला जातं, उत्पन्न घटतं, त्याच्यावरती पार आत्महत्येची पाळी येते. ह्याचे काही छोटी छोटी कारणं आहेत, ह्याचा शोध घेतला पाहिजे आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांनी ह्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत. आणि अशा आपल्या जुन्या लोकांकडून मी माहिती मिळवली तशी तुमच्याही जुन्या लोकांकडे अशी छानपैकी माहिती असू शकते. त्यांच्या शेजारी बसा आणि असे काही अनुभव जाणून घ्या. तर या ठिकाणी मी थांबतोय. सर्वांना नमस्कार, धन्यवाद.

0: भी शेत करिए।
1: श्रोते हो, आताच आपण आम्ही शेतकरी या शेतकऱ्यांच्या अनुभवावर कार्यक्रमात अंतर्गत संतोष गदादे मुक्काम पोस्ट तांदळी तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी सांगितलेले अनुभव ऐकलेत। आता ऐकूया कृषीवाणी आजच्या भागात तूर उत्पादन वाढीसाठी लागवड तंत्र या विषयावर माहिती ऐकूयात।
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार। आजच्या आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात तूर उत्पादन वाढीसाठी लागवड तंत्रज्ञान या विषयाची माहिती आपण जाणून घेणार आहोत। कडधान्य पिकांपैकी महत्वाच्या तूर पिकाची पेरणी 15 जून ते 15 जुलै या दरम्यान करायला हवी। जास्तीत जास्त 30 जुलैपर्यंत पेरणी पूर्ण करावी। पेरणीला जसा जसा उशीर होईल तशी तशी उत्पादनात घट होईल हे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावं। लागवडीसाठी जमिनीचा प्रकार, पर्जन्यमानाप्रमाणे तसंच पीक पद्धतीनुसार योग्य वाणांची निवड करायला हवी। स्थानिक हवामान, पर्जन्यमान आणि पीक पद्धतीनुसार विविध कृषी विद्यापीठांनी तुरीचे सुधारित वाण विकसित केलेत, त्यानुसार योग्य वाणाची निवड करायला हवी। विविध वाणांची वैशिष्ट्य काय आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेऊ। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांमध्ये फुले पल्लवी, फुले तृप्ती आणि फुले राजेश्वरी। फुले पल्लवीचा जर आपण विचार केला तर मध्यम पक्वता कालावधीची आणि दाणे, टपोरे, फिकट, तपकिरी, मर आणि वांज या रोगाला मध्यम प्रतिकारक्षम शेंगा पोखरणारी अळी आणि शेंगमाशी या किडींना कमी बळी पडणारं हे वाण आहे। फुले तृप्ती ही परिपक्वता कालावधी 160 ते 170 दिवसांचा आहे। दाणे आकाराने टपोरे असतात। दाण्याचा रंग फिकट तपकिरी आणि मर आणि वांज रोगाला या मध्यम प्रतिकारक्षम आहेत। शेंगा पोखरणारी अळी आणि शेंगमाशी या किडीचा प्रादुर्भाव या जातीवर कमी होतो। फुले राजेश्वरी यांचा परिपक्वता कालावधी हा 140 ते 150। त्यांच्यामध्ये तांबड्या रंगाचे टपोरे दाणे आढळतात। मर आणि वांज या रोगाला ते प्रतिकारक्षम आहेत। यानंतरचं जे विद्यापीठ आहे ते आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला। इथे पीकेव्ही तारा, पीडीकेव्ही अश्लेषा आणि AKT 811 या तुरीच्या जाती आढळतात। यामध्ये पीकेव्ही तारा या जातीचा जर आपण विचार केला तर परिपक्वता कालावधी 178 ते 180 दिवसांचा आहे। दाण्याचा रंग हा लाल आहे। मर आणि वांज रोगाला या प्रतिकारक्षम आहेत। पीडीकेव्ही अश्लेषा या जातीमध्ये परिपक्वता कालावधी 175 ते 180 दिवसांचा आहे। दाणे टपोरे आहेत, लाल रंगाचे आहेत। मर, वांज, करपा आणि पानांवरील ठिपके या रोगांना त्या मध्यम प्रतिकारक्षम आहेत। जिरायती लागवडीसाठी त्या योग्य आहेत। AKT 811 या जातीमधचा विचार केला तर परिपक्वता कालावधी हा 175 ते 180 आणि 130 ते 140 दिवसांचा आहे। दाण्याचा रंग लाल, मध्यम टपोरे आणि मर रोगाला मध्यम प्रतिकारक्षम आहेत। आता आपण तुरीची पेरणी पद्धत आणि त्याचं अंतर किती असावं, बीज प्रक्रिया कशी करावी, खत व्यवस्थापन कसं करावं या विषयाची माहिती जाणून घेऊ। तूर हे पीक प्रामुख्यानं आंतरपीक म्हणून घेतलं जातं। तूर अधिक सोयाबीन हे 1:2 किंवा 2:4 ओळीत किंवा तूर अधिक कापूस हे सुद्धा उत्तम पर्याय आहेत। मध्यम जमिनीमध्ये 5 ते 6 फूट बाय 1.25 फूट आणि भारी जमिनीत 6 फूट बाय 2 फूट अंतरावर याची पेरणी होते। जमिनीच्या प्रतीनुसार 2 ओळीतील अंतर किंवा 2 झाडांतील अंतर अवलंबून असतं।

0: भारी आणि खोल जमीन असेल तर दोन ओळीतील तसंच झाडातील अंतर जास्त ठेवायला हवं, मात्र हलक्या जमिनीत अंतर कमी ठेवणं फायदेशीर असतं. पेरणीला जास्तीत जास्त जर उशीर झाला असेल तर तसं अंतर कमी करावं. बीज प्रक्रिया करताना पेरणीपूर्वी बियाण्याला ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम किंवा कार्बेंडाझिम 2 ग्रॅम प्रतिकिलो याप्रमाणे प्रक्रिया करायला हवी. खत व्यवस्थापन करताना शेतकरी बंधूंनो, पेरणीच्या वेळी एकरी 5 टन चांगलं कुजलेलं शेणखत आणि 50 किलो DAP द्यायला हवं. जमिनीत झिंकची कमतरता असेल तर 5 किलो झिंक सल्फेट मिसळायला हवं. विद्राव्य खतं यांचा विचार केला तर फवारणी करताना पीक फांद्या फुटताना 19:19:19 या फुलोरत असताना 2% युरियाची फवारणी करायला हवी.
1: श्रोते हो, आताच आपण कृषीवाणी अंतर्गत तूर उत्पादन वाढीसाठी लागवड तंत्र ऐकलं. आता ऐकूयात महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडनं प्राप्त पुणे बाजार समितीसाठी घाऊक शेतमालाचे बाजार भाव. हे बाजार भाव निराळा उल्लेख नसल्यास क्विंटलमध्ये असून क्विंटलसाठी असून रुपयांमध्ये आहेत. बाजरी महिको आवक 551 क्विंटल, कमीत कमी दर 3,300, जास्तीत जास्त दर 3,800, सरासरी दर 3,550. गहू शरबती आवक 460 क्विंटल, कमीत कमी दर 4,700, जास्तीत जास्त दर 6,200, सरासरी दर 5,450. ज्वारी मालदांडी आवक 754 क्विंटल, 5,500, 6,500, सरासरी दर 6,000. मका लाल आवक 3 क्विंटल, 2,400 ते 2,700, सरासरी दर 2,550. मूग हिरवा आवक 38 क्विंटल, 9,000, कमीत कमी दर, जास्तीत जास्त दर 10,100, सरासरी दर 9,550. हरभरा आवक 47 क्विंटल, 6,400 ते 7,000, सरासरी दर 6,700. उडीद आवक 4 क्विंटल, 9,000 ते 10,200, सरासरी दर 9,600. श्रोते हो, हे होते महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडनं प्राप्त पुणे बाजार समितीसाठी घाऊक शेतमालाचे बाजार भाव. आता ऐकूयात एक गीत.

0: वटपौर्णिमा म्हटलं की आठवते ती सत्यवान सावित्रीची गोष्ट. वडाच्या ऑक्सिजन उत्सर्जनामुळं या झाडाचं निसर्गातलं महत्व आणि त्यासंबंधी जोडली गेलेली व्रतवैकल्य. मैत्रिणींनो, आजच्या काळात वडाला प्रदक्षिणा घालणं किंवा उपास धरणं कदाचित थोडं मागं पडेलही, पण आपल्या नवऱ्याची आणि दीर्घ संसार सहजीवनाची प्रार्थना मात्र प्रत्येक स्त्री नक्कीच करेल. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे जोडी तुझी माझी. आपल्या सहजीवनाच्या आठवणी, किस्से, बिकट प्रसंग, कसोटी पाहणारे क्षण, तर काही मनमुराद हास्याचे क्षण, हे सारं आम्हाला ऐकायला आवडेल. सखी संदेश या कार्यक्रमात फोन करा मंगळवारी अर्थात 23 जूनला सकाळी 11 वाजता. फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706. जोडी तुझी माझी जरूर फोन करा मंगळवारी 23 जूनला सकाळी 11 वाजता.
1: नाते जुळले मनाशी मनाते.
2: Dear listeners of Akashvani Pune, we have an interesting program. 9 bullets in his body, a country on the brink of history, and a determination that refused to die on the battlefield. This is not just a story of survival. This is the saga of a true titan. From the war zone of 1965 to the glorious podium of the 1972 Heidelberg Paralympics, he traded his scars for India's first ever individual Olympic gold. Akashvani Pune brings you the breathtaking journey of the golden warrior Murlikant Petkar. Relive the sweat, the sacrifice, and the sheer willpower of a man who proved that heroes don't just wear uniforms, they wear gold. Don't miss Kaleidoscope at Akashvani Pune, Saturday, 27 June 2026, at exactly 10:10 a.m. Tune in, get inspired, and salute the legend who taught a nation how to win against all odds. Kaleidoscope, where extraordinary stories come to life

0: थेंबात एक प्रकारची लय असते. खूप पाणी साचल्यावर लाल लाल गढूळ पाण्याने भरून वाहणारे ओढे म्हणजे परहे हे सुद्धा एका ठराविक सुरात गरजत रोरावत वाहतात. उन्हाळ्यात या ओढ्यांमधूनच वाडी वाडीत जाणारे रस्ते असतात. या वाहणाऱ्या सुसाट पाण्यामुळे मिटून जातात. त्यावर घातलेले साकव म्हणजे छोटेखानी लाकडी काठ्यांचे पूल हे सुद्धा या पाण्याबरोबर वाहून जातात आणि मग अल्याड पल्याडची वाटच बंद होऊन जाते.
1: यावेळच्या साहित्य सौरभ कार्यक्रमात सोमवारी 22 जूनला सायंकाळी 6:30 अवश्य ऐका चारुता प्रभुदेसाई यांचा ललितबंध आणि कविता वाचन. साहित्य सौरभ कार्यक्रमात सायंकाळी 6:30 सोमवारी 22 जूनला.
2: आकाशवाणीचं पुणे केंद्र आपण ऐकत आहात. ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही आमच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। देशातल्या सुमारे 9.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ। वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन। लेबननमध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद। आणि FIH महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारताचा सामना न्यूझीलंड सोबत। प्रधानमंत्री किसान सम्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला। प्रधानमंत्री तारकेश्वर इथं पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते। यावेळी त्यांनी 9.44 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली। यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली। ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनत, समर्पण आणि योगदानाचा गौरव आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे। पीएम किसान सम्मान निधी अंतर्गत राज्यातल्या 90,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये रक्कम जमा केल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं। यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं भरणे बातमीदारांशी बोलताना म्हणाले। आदिवासी समुदाय देशाच्या विकासाच्या प्रवासात महत्वाची भूमिका निभावत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। ओदिशामध्ये मोहनचरण मांझी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रायरंगपूर इथं आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते। यावेळी प्रधानमंत्र्यांनी 47,000 कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली। त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मूळ गावी मयूरभंज जिल्ह्यात पहाडपूर इथं भेट दिली। भारतीयांचं सामर्थ्य, समृद्धी, स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढवत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षांच्या कार्यकाळात भारत आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरित केल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे। ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते। केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा तपशील गोयल यांनी यावेळी मांडला। गणपतीपुळ्याजवळ समुद्रात आज 5 जण बुडाले, त्यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला आहे। तटरक्षक दल, मच्छीमार बोटी आणि पोलिसांचं पथक इतरांना शोधण्याचं काम करत आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बिडकीनमधले 19 तरुण गणपतीपुळ्याच्या समुद्रात आज सकाळी पोहण्यासाठी उतरले होते। परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं निर्माण कार्य सुरू असताना सभा मंडपाचा भाग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली। राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहा।

0: नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉकड्रिल आयोजित केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11:30 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या जगभरात साजरा होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईसह देशातल्या 12 मुख्य शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून 210 अधिक भारतीय दूतावासांसह जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 5 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राज्यातही विविध ठिकाणी योगदिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत.
0: होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने आज जाहीर केलं. लेबनॉनवरील इस्रायलच्या सुरू असलेल्या लष्करी कारवाया आणि प्रामाणिकपणे आपल्या वचनांचे पालन करताना अमेरिकेला अपयश आल्याने हा निर्णय घेतल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने म्हटले आहे. ही कथित आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास पुढील उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशारा कमांडने सरकारी वाहिन्यांद्वारे दिला आहे. दरम्यान दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 मृत्यू झाला असून त्यामध्ये 2 लहान मुलांचाही समावेश आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारतानं चिलीचा 6-0 गोलनं एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. भारतातर्फे नवनीत कौर आणि दीपिकानं प्रत्येकी 2 तर नेहा आणि ऋतुजा पिसाळनं प्रत्येकी 1 गोल झळकावला. भारताची गोलरक्षक सवितानं उत्तम कामगिरी करत भारताचा बचाव अभेद्य ठेवला. यजमान न्यूझीलंडनं अमेरिकेविरुद्ध नियमित वेळेत 1-1 अशी गोल बरोबरी साधल्यानंतर शूट ऑफमध्ये 4-1 गोलनं विजय साकारत अंतिम फेरीत प्रवेश केला. अफगाणिस्तानविरुद्धची एकदिवसीय क्रिकेट मालिका भारतानं आज 3-0 अशी जिंकली. चेन्नईत झालेल्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्ताननं दिलेलं 219 धावांचं आव्हान भारतानं केवळ 28 आणि 4 चेंडूत 1 गडी गमावत पार केलं. भारताचे सलामीवीर यशस्वी जयस्वालनं नाबाद 110 तर रोहित शर्मानं 79 धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या अफगाणिस्तानचे 5 गडी भारताच्या प्रसिद्ध कृष्णानं केवळ 23 धावात बाद केले. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय

0: वेळेनुसार आज रात्री 10:30 नेदरलँड्सचा सामना स्वीडन बरोबर होणार आहे. अमेरिकेत ह्युस्टन इथं ही लढत होत आहे. आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात ब्राझीलनं हैतीवर 3-0 विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सम्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. देशातल्या सुमारे 9.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. लेबननमध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणकडून होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा बंद. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारताचा सामना न्यूझीलंड सोबत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. रात्रीचे 8:15 आहेत. प्रसारित करीत आहोत
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम. एक कलाकार
1: अत्यंत देखणं रुबाबदार व्यक्तिमत्व आणि आवाज तितकाच मखमली. एखादं गर्भरेशमी वस्त्र अलगद उलगडावं अगदी तसा. ज्यांनी गझल या गायन प्रकाराला दिवाणे खास मधून दिवाणे आम मध्ये आणलं आणि लोकप्रियतेच्या उंचीवर नेऊन बसवलं ते जगजीत सिंग. आखरी हिचकी तेरे शानों पे आए, मौत भी मैं शायराना चाहता हूं. म्हणजेच तुझ्या खांद्यावर माझी मान टेकलेली असावी आणि त्याच क्षणी माझा अखेरचा श्वास सरावा, कारण मला मृत्यूही कसा काव्यमय यावा. अशी आर्त अळवणी गझलेतून करणारे ज्येष्ठ गायक जगजीत सिंह.

त्याच क्षणी माझा अखेरचा श्वास सरावा, कारण मला मृत्यूही कसा काव्यमय यावा. अशी आर्त आळवणी गझलेतून करणारे ज्येष्ठ गायक जगजीत सिंह यांना आजचा एक कलाकार समर्पित.

श्रोते हो, जगजीत सिंग यांचे मूळ नाव जगमोहन, पण गुरूंच्या आदेशानुसार त्यांचे नाव बदलून जगजीत करण्यात आले. जगजीत सिंह यांना सुरुवातीपासून संगीताची आवड म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना लहानपणापासून शास्त्रीय संगीताची तालीम देण्यास सुरुवात केली. पुढे कॉलेजमध्ये असताना त्यांनी पारंपरिक संगीताचे कार्यक्रम केले. त्यानंतर जालंधर आकाशवाणी केंद्रातही गायक म्हणून लाईव्ह संगीताचे कार्यक्रम केले. पुढे ते मुंबईला नशीब आजमावण्यासाठी आले, परंतु यश न मिळाल्यानं परत जावे लागले. पुढे 1965 साली ते मुंबईत परतले. ती नवी जिद्द आणि दाढी मिशा उतरवलेले नवीन रूप घेऊनच.

1965 मध्ये मुंबईला परत आल्यावर जगजीत सिंग यांना यश मिळालं, पण त्यासाठी खूप झगडावं देखील लागलं. HMV ने 2 रेकॉर्ड्स काढल्या, पण पार्श्वगायनात काही संधी मिळाली नाही. त्यामुळे ॲडव्हर्टाईजमेंट, जिंगल आणि डॉक्युमेंटरी यासाठी कंपोजिंगचं काम करावं लागलं. त्या दरम्यान त्यांची भेट चित्रा सिंग यांच्याशी झाली. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि 1970 साली विवाहबद्ध झाले. अँड रेस्ट इज

1970 साली चित्रा सिंग आणि जगजीत सिंग यांचं लग्न झालं. त्यानंतर दोघांच्या गाण्यांचे असंख्य अल्बम निघाले आणि ते प्रचंड गाजले देखील. पण श्रोत्यांच्या मनावर आजही अधिराज्य करतो तो जगजीत सिंग यांचा बेस असलेला तलम पोताचा गंभीर आवाज. 90च्या दशकात सैलाब नावाच्या सिरियलसाठी जगजीत सिंह यांनी टायटल सॉन्ग गायलं. त्यात सुरुवातीस समुद्राच्या लाटांचा आवाज येतो आणि नंतर येतात अपनी मर्जी कहा अपनी सफर के हम, असे जगजीत सिंग यांचे समुद्राच्या लाटांप्रमाणे प्रचंड कोलाहल आणि अस्वस्थ शांतता आपल्यात लपेटलेले स्वर, आणि तुमचं अंतर्मन कुठेतरी ढवळून निघतं. हेच जगजीत सिंग जेव्हा रिश्तो मे दराराई असं म्हणतात ना, तेव्हा काळ्या ढगांनी गच्च भरलेला आभाळ कोसळताना त्या आभाळाच्या मनात ज्या भावना दाटून येत असतील, जे काहूर माजत असेल, अगदी ते सर्व जगजीत सिंह यांच्या आवाजातून व्यक्त होतं. ऐकूयात सैलाब सिरियलचं हे टायटल सॉंग.

श्रोते हो, जगजीत सिंग यांचा तलम पण मानवी स्वभावाच्या विविध छटा दाखवणारा व्हर्सटाईल आवाज ही त्यांची जमेची बाजू आणि त्याच बळावर आवाजाच्या क्षेत्रात त्यांनी असंख्य कामगिरी केल्या. उदाहरणार्थ गुरुबाणीवर आधारित जगजीते जगजीत हा अल्बम, माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या कविता असलेला नई दिशा हा अल्बम, आणि या अल्बमनंतर 2011 साली त्यांनी एक उपक्रम करायचं ठरवलं होतं. ते म्हणजे त्यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त वर्षभरात 70 कार्यक्रम. पण नियतीला काही वेगळं मंजूर होतं. 23 सप्टेंबर 2011 या दिवशी त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला आणि 10 ऑक्टोबर 2011 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. अशा या महान गझल सम्राटाला विनम्र अभिवादन करत पुढच्या गीतानंतर मी वासंती आपली